त्यामुळं जणू देव काकुळतीला आला. शेवटी जनाबाई म्हणतात, एवढं झाल्यावर हे विठ्ठला, मी तुला आता जीवे सोडणार.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 मेगाहर्ट्स या ध्वनी लहरींवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. श्रोते हो, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक, सौर वैशाख 28 शके 1948, दिनांक 18 मे 2026. सकाळचे 5:56 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता सुरू करत आहोत आमची आजची प्रसारण सभा. आजच्या प्रसारणात आमच्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, पहाटेच्या या मंगल समयी आपल्या प्रसारणाची सुरुवात करूया मंगलवाद्यानं.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:05 झाली आहेत. ऐकूया चिंतन हे सदर. लेखन आहे विद्यागौरी ठुसे यांचं.
1: श्रीराम समर्थ. नमस्कार श्रोते हो, श्री जनाबाई माऊलींचे काही अभंग या चिंतन मालिकेत आपण अभ्यासत आहोत. त्यापैकी धरिला पंढरीचा चोर हा सुप्रसिद्ध अभंग आज आपण चिंतनाला निवडला आहे. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर, हृदय बंधी काना केला आत विठ्ठल कोंडिला, शब्दे केली जडाजडी विठ्ठल पायी घातली बेडी, सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला, जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुला. भगवंताला त्याच्या भक्तांनी प्रेमाच्या अधिकारातून खूप वेगवेगळ्या उपमा दिल्या आहेत. इथं जनाबाई देवाला पंढरीचा चोर म्हणतात. वरवर पाहायला गेलं तर चोर या शब्दाचा व्यावहारिक अर्थ प्रतिकूल आहे, पण हा पंढरीनाथ भक्तांची हृदय चोरण्यात माहीर असल्याने जनाबाई देवाला चोर म्हणतात. चोर ज्याप्रमाणे एखाद्याच्या नकळत त्याची अमूल्य गोष्ट पळवून नेतो, तसंच भगवंत भक्तांच्या नकळत त्यांचं मन चोरून नेतात आणि कधीही ते परत करत नाहीत. अर्थात भक्ताच्या मनाचं मनत्व जाऊन ते ईश्वराशी, त्याच्या मनाशी अर्थात विश्वमनाशी तादात्म्य पावतं. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे, सरिता गंगेसी मिळाली, मिळणी होता गंगा झाली, मग जरी वेगळी केली तरी होणार नाही. म्हणजे साधी नदी जर एकदा गंगेच्या प्रवाहात मिसळून गंगेशी एकरूप झाली तर पुन्हा तिचं पूर्वीचं अस्तित्व वेगळं काढता येत नाही. तसं भक्तांचं मन एकदा ईश्वराशी तद्रूप झालं की वेगळं होत नाही. ही प्रक्रिया सुद्धा भक्ताच्या नकळत हळुवार घडत जाते, म्हणून या अर्थी सुद्धा जनाबाई देवाला चोर म्हणतात. श्रीमद भागवत महापुराणात सुद्धा गोपीगीत नावाचा एक भाग आहे. त्यात गोपींनी भगवंताला आर्त साद घातली आहे. वृंदावनातल्या शरद पौर्णिमेच्या रात्री या सगळ्या गोपी देवाची बासरी ऐकून त्या नादाच्या ओढीनी देहभान हरपून भगवंताच्या भेटीला येतात आणि त्याच्या दर्शनानंतर पुन्हा त्यांना संसाररूपी मायेत परत जावं वाटत नाही. त्या प्रसंगी देवाच्या आणि त्यांच्यामध्ये झालेल्या युक्तिपूर्ण संवादात देवाला निरुत्तर करताना गोपी म्हणतात की देवा, तू ज्या संसारात परत जाऊन आम्हाला मनापासून इष्ट कर्तव्य करायला सांगतोयस, ते करण्यासाठी ज्या मनाची आवश्यकता आहे ते तर आता आम्ही तुला देऊन बसलो. तूच आता ते तुझ्यात एकरूप झालेलं मन आम्हाला काढून परत दे. तेव्हा देवही

0: त्या उत्तरावर निरुत्तर होतात आणि प्रसन्न होऊन त्या सर्व गोपींना ज्ञानामृताची देणगी देतात. अर्थात गोपी श्री कृष्ण रूपच होतात असा भगवत प्रेमाचा प्रताप ओळखून श्री तुकाराम महाराज सुद्धा एका अभंगात म्हणतात, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी, तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. या अभंगात सुद्धा किती मजेशीरित्या तुकोबांनी देवाला भूताची उपमा दिली आहे. ते म्हणतायत की बाबांनो, त्या पंढरीला जाऊ नका बरं, तिथं एक मोठं भूत बसलंय जे आलेल्या माणसाला परत जाऊच देत नाही, जसा मी तिथं गेलो आणि पुन्हा संसारात परतलोच नाही. अशाच निरतिशय भक्तीनी प्रेमाच्या दोरानी मी देवाला अर्थात त्या चोराला बांधून वश केला, त्यासाठी सद्गुरुदत्त साधनेची तुळशी माळ घातली, सततच्या नामसंकीर्तनातून देवाला हृदयात कोंडून ठेवलं, सद्गुरूंनी दिलेल्या नामाच्या अहोरात्र फोडलेल्या टाहोमुळं देवाच्या पायाला बेडी पडली, विठ्ठलाच्या नामस्मरणाचा इतका रेटा केला की येणारा प्रत्येक श्वास त्याच्या नामात येऊ लागला, अर्थात श्वासोश्वासी नाम होऊ लागलं, अर्थात सोहम भावनेनी नामाचा मारा होऊ लागल्यामुळं जणू देव काकुळतीला आला. शेवटी जनाबाई म्हणतात, एवढं झाल्यावर हे विठ्ठला, मी तुला आता जीवे सोडणार नाही, अर्थात माझा जीवभाव तुझ्या शिवरूप तत्वाशी एकरूप करून मी तू पण संपवेन. जय जय रामकृष्ण.
1: श्रोते हो, आत्ताचं आपण चिंतन हे सदर ऐकलं. याचं लेखन केलं होतं विद्या गौरी ठुसे यांनी. चिंतन आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:11 झाली आहेत. आता ऐकूया प्रभात वंदना या कार्यक्रमात भक्ती संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला रामदास कामत यांच्या स्वरातील शिवतांडव स्तोत्र ऐकूया.

श्रोते हो, प्रभात वंदना या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत रामदास कामत यांच्या स्वरातील शिवतांडव स्तोत्र. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजातील भोपाळी. रचना आहे गदी माडगुळकर यांची आणि संगीत आहे यशवंत देव यांचं.

श्रोतेहो प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग, याला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोतेहो प्रभात वंदना या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गोविंद पोवळे प्रभाकर नागवेकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील पारंपरिक भक्ती रचना संगीतबद्ध केली आहे दत्ताराम गाडेकर यांनी.

0: वेदमय शंभुकी गोड
1: वीरे। श्रोते हो, प्रभात वंदना। हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून।

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात दत्ता पाटील यांची भक्तीरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती मधुकर ठाकूर यांची. प्रभातवंदना या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सोनू निगम यांच्या आवाजातील हिंदी भक्तीरचना. रचना आहे अजय झिंगरान यांची आणि संगीत आहे रवी पवार यांचं.

श्रोते हो समूह स्वरात देशभक्तीपर रचना आपण ऐकली आणि या देशभक्तीपर रचनेबरोबरच प्रभात वंदना हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर. आता ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमात कृषीविषयक मार्गदर्शन आमच्या शेतकरी बांधवांसाठी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. आपण मागच्या दोन भागामध्ये आपण पाणी व्यवस्थापनाविषयी बोललो की पाणी सध्याच्या काळामध्ये पक्ष्यांना जास्त प्रमाणात लागतं, खाद्याची गरज थोडी कमी झालेली असते, उष्णता वाढीमुळे हा परिणाम जाणवू शकतो. पण खाद्य तर महत्वाचं आहे. खाद्य जरी पक्षी कमी करत असतील तरी सुद्धा खाद्य व्यवस्थापनावर शेतकरी बंधूंनी लक्ष देणं गरजेचं आहे. मग खाद्य व्यवस्थापन आणि उष्णता याविषयी काय सांगाल आजच्या भागामध्ये?
3: पक्ष्यांची उन्हाळ्यामधली जी खाद्याची आवश्यकता जी आहे ती कमी झालेली आपल्याला दिसते. आणि पक्षी जे आहेत हे खाद्य कमी खातात, म्हणजे त्याची भूक मंदावलेली असते, शरीराची गरज खाद्याची कमी असल्यामुळे पक्षी खाद्य कमी खातात. त्याच्यामुळं पक्ष्यांचं पोषण जे आहे ते योग्य प्रमाणात पोषण होत नाही, त्याची वाढ कमी राहते. हे आपण मागच्या भागांमध्ये बघितलं. त्याच्या शरीराला जितकी पौष्टिकता मिळायला पाहिजे तितकी पौष्टिकता मिळत नाही. आणि जे नियमितचं खाद्य जे असतं ज्याच्यामध्ये जास्त ऊर्जा असणारं खाद्य हे आपण पक्ष्यांना देत असतो, ज्याच्यामुळं मांस उत्पादन आपल्याला लवकर मिळावं किंवा वजन वाढ व्हावी याच्यासाठी आपण जे खाद्य पक्ष्यांना देतो, तर असं अधिक जास्त ऊर्जा असणारं खाद्य हे पक्ष्यांना आपण नाही द्यायला पाहिजे. आणि असं जर खाद्य दिलं गेलं तर त्याचा दुष्परिणाम पक्ष्यांच्यावरती आपल्याला दिसायला लागतो. तसंच ह्या पक्ष्यांच्या मध्ये खाद्य कमी खाल्ल्यामुळं जे पक्षी कमजोर होतात किंवा त्याची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे शरीराचं योग्य पोषण न झाल्यामुळं अशी रोगप्रतिकारक शक्ती त्याची कमी व्हायला लागते. आणि पक्ष्यांची वाढ ज्या पद्धतीनं आपल्याला कमी जाणवते, वाढीचा दर जो कमी राहतो तसाच ते पक्षी कमकुवत झाल्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा कमी होते. आणि हे टाळण्यासाठी आपण अधिक पौष्टिक अशा पद्धतीचं खाद्य पक्ष्यांना देऊ शकतो. पक्षी खाद्य कमी खातात पण ते चांगलं आणि पौष्टिक खाद्य पक्ष्यांना आपण देणं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे गरजेचं आहे. जर पौष्टिक असं चांगलं खाद्य आपण पक्ष्यांना देऊ शकलो उन्हाळ्यामध्ये तर त्याचा होणारा जो दुष्परिणाम आहे तो आपल्याला नक्की कमी करता येऊ शकतो.
2: अगदी. धन्यवाद सर.
3: धन्यवाद.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं कुक्कुटपालन.

0: कोकणातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण कृषीवाणी हा आमच्या शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम ऐकलात. यामध्ये कृषीविषयक मार्गदर्शन आपण ऐकलं आणि कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर आपल्या सर्वात जवळची आणि मनपसंत एफएम वाहिनी सातारा आकाशवाणी. 6:40 झाली आहेत. ऐकणार आहोत कार्यक्रमांची रूपरेषा, अर्थात थोडक्यात माहिती घेणार आहोत आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविधरंगी कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर 6:50 परिसर या कार्यक्रमात किरक साल तालुका मांडची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयी माहिती घेऊया. लेखन आहे चिन्मय सावंत यांचं. त्यानंतर 6:55 दिनविशेष, संकलन आहे सचिन प्रभुणे यांचं. सकाळी 7 आपण ऐकणार आहोत आजचा सुविचार. त्यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 7:40 प्लॅनेट फर्निचर, 7:45 कंग्राळकर असोसिएट हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकणार आहात. सकाळी 7:50 आनंद घेऊया सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा. 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 8:15 ओळख बाजारपेठेची आणि 8:20 वेदांत हॉस्पिटल हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. साडे 8 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून. सकाळी 8:40 आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आणि 9 आपल्यासाठी घेऊन येतोय हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. त्यानंतर 9:30 आपण आनंद घेणार आहोत मिश्र संगीताच्या कार्यक्रमाचा. सकाळी 10 आद्या ब्रेस्ट केअर सेंटर, 10:05 महाजन हॉस्पिटल, 10:10 डॉक्टर सिद्धार्थ वकील आय क्लिनिक आणि 10:15 ओळख बाजारपेठेची हे सर्व ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. त्यानंतर 10:30 आपण ऐकणार आहात सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 11 प्रसारित करू नाट्यसंगीताचा कार्यक्रम आणि 11:30 एकही कलाकार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. दुपारी 12 वनिता मंडळ आणि 1 सायंकाळी 5 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आणि 3 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून. सायंकाळी 5 एनसीईआरटी द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग आणि 5:30 आमच्या युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 6 विविध भारतीचं प्रसारण मुंबई केंद्रावरून. सायंकाळी 7 प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव आणि 7:15 वृत्तविशेष हे सर्व मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 आमची शेती आमचा परिसर हा आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम. यामध्ये ऐकणार आहोत आत्मनिर्भर शेतकरी या मालेत नवनाथ पोतेकर, मुक्काम पोस्ट कुळकजाई तालुका माण जिल्हा सातारा यांची वाटाणा पीक उत्पादन याविषयी श्रेया गोलीडकर यांनी घेतलेली मुलाखत आणि कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आज सायंकाळी 7:30 आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात. रात्री 8 पुन्हा एकदा विविध भारतीचं प्रसारण मुंबई केंद्रावरून. 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट हे सर्व दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 9:30 ते 11 या वेळेत आपण आनंद घेणार आहात विविध भारती प्रसारण सेवेच्या विविधरंगी कार्यक्रमांचा. रात्री 11 हिंदीतून

11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। श्रोतेहो, ही होती कार्यक्रमांची रूपरेषा। असे आमचे विविधरंगी कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीचं सातारा केंद्र।

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:45 झाली आहेत.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
2: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
3: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
2: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
4: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
5: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72-94-94-64-64.
4: बुकिंग सुरू.
6: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91-68-227-325.
2: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
7: येवा, मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
2: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
7: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचं मजो.
2: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90-21-28-45-70. एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73-87-88-12-79.
8: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
2: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा. 4th-7th स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे.
8: पुस्तके, प्रश्नसंच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
2: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा. 99-22-815-978.
4: अडचणीच्या वेळेचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
2: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
4: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
2: तेव्हा करा संपर्क, व्हा निश्चिंत.
4: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
9: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून.
2: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हौद राजपथ, सातारा. जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
10: आदेशवर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिवपेठ, सातारा.

आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. 103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या आपल्या मोबाईल ॲपवर.

0: श्रोत्याहो 6:50 झाली आहेत. ऐकूया परिसर या कार्यक्रमात किरकसाल तालुका मांडची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयीची माहिती. याचं लेखन केलं आहे चिन्मय सावंत यांनी. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: नमस्कार श्रोतेओ, दख्खनच्या पठारावरील ओपन नॅचरल इकोसिस्टम्स म्हणजेच मुक्त नैसर्गिक परिसंस्था ही केवळ एक ओसाड किंवा पडीक जमीन नसून ती निसर्गाची एक अत्यंत गुंतागुंतीची आणि परिपूर्ण रचना आहे. ही परिसंस्था प्रामुख्याने विखुरलेली झाडे, काटेरी झुडपे आणि विस्तृत गवत यांच्या एक अत्यंत सुरेख आणि नैसर्गिक संगमातून तयार झालेली असते. या विशिष्ट रचनेमुळेच हा दुष्काळी आणि निमशुष्क प्रदेश पर्यावरणदृष्ट्या अत्यंत समृद्ध आणि जीवसृष्टीला पोषक बनला आहे. गोराड आणि बाबूळ वृक्षांचा भक्कम पाया या परिसंस्थेचा मुख्य पाया आहे. अकेशिया सेनिगल आणि अकेशिया निलोटिका यासारख्या अत्यंत चिवट दुष्काळ प्रतिरोधक आणि काटेरी वृक्ष प्रजातींवर हा प्रदेश उभा आहे. अत्यंत कमी पावसाच्या प्रदेशात आणि खडकाळ जमिनीतही तग धरून राहण्याची या झाडांची क्षमता खरोखरच अफाट असते. रखरखत्या उन्हाळ्यात जेव्हा येथील तापमान 43° सेल्सिअसच्या पुढे जाते तेव्हा हे बाबूळ वन वन्यजीवांसाठी एखाद्या नैसर्गिक वातानुकूलित आश्रयस्थानासारखे काम करते. या झाडांची विस्तीर्ण सावली लांडगे, तरस, चिंकारा यासारख्या प्राण्यांना कडक उन्हांपासून हक्काचे संरक्षण देते. तसेच या काटेरी झाडांच्या फांद्या आणि दाट पर्णसंभार अनेक दुर्मिळ स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांना आपली घरटी बांधण्यासाठी एक अत्यंत सुरक्षित आणि शत्रूंपासून संरक्षित अशी जागा उपलब्ध करून देतात. परिसंस्थेचा प्राण या बाबूळ आणि गोराड झाडांच्या छत्राखाली जमिनीवर निसर्गाने आणखी एक मोठी किमया साधली आहे. येथे जमिनीवर स्थानिक बहुवार्षिक गवताचे म्हणजे पेरिनियल ग्रासेसचे प्रचंड मोठे आणि दाट आच्छादन असते. या गवताळ पट्ट्यांमध्ये प्रामुख्याने पावण्या किंवा शेडा या स्थानिक आणि अत्यंत पौष्टिक गवताचा मोठ्या प्रमाणावर समावेश होतो. हे गवत या परिसंस्थेच्या खऱ्या अर्थाने प्राण मानले जाते. दुष्काळी भागात येणाऱ्या अचानक आणि वेगवान पावसामुळे येथील उथळ मातीची धूप होण्याची मोठी शक्यता असते. मात्र या बहुवार्षिक गवताची जमिनीवर पसरलेली आणि खोलवर रुजलेली मुळे मातीला घट्ट धरून ठेवतात आणि जमिनीची धूप अत्यंत प्रभावीपणे थांबवतात. हे दाट स्थानिक गवत घाणेरी सारख्या परदेशी आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक असलेल्या आक्रमक तणांची वाढ नैसर्गिकरित्या रोखते आणि परिसंस्थेचा समतोल राखते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे शेडा गवत ससे आणि चिंकारा सारख्या वन्य तृणभक्षक प्राण्यांसाठी उत्तम अन्नाचा स्रोत आहे. त्याचबरोबर या भागातील पारंपरिक धनगर समाजाच्या उपजीविकेचा मुख्य आधार असलेल्या शेळ्या मेंढ्यांना आणि इतर पशुधनाला हे गवत वर्षभर अतिशय उच्च दर्जाचा आणि पौष्टिक चारा पुरवते. थोडक्यात सांगायचे तर झाडे, झुडपे आणि बहुवार्षिक गवत याचे एक अतूट सहजीवन केवळ वन्यजीवांचेच नव्हे तर स्थानिक समाजाचेही पोषण आणि मानदेशातील संरक्षण करत आहेत.
0: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात किरकसाल तालुका मांडची जैवविविधता आणि पुनर्निर्माण याविषयीची माहिती घेतली. याचं लेखन केलं होतं चिन्मय सावंत यांनी. आणि परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आपल्या आवडत्या वाहिनीचे अर्थात सातारा आकाशवाणीचे कार्यक्रम 103.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर.

0: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.
1: छोटे हो सकाळचे 6:55 आणि 15 सेकंद झाली आहेत. ऐकूया दिनविशेष. संकलन आहे सचिन प्रभुणे यांचं.
2: श्रोतेहो नमस्कार. आज आहे 18 मे. आज आहे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस दरवर्षी 18 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभरातल्या संग्रहालयांच्या महत्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचं महत्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषद या संस्थेमार्फत हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे अनेक कारणं आहेत. संग्रहालय केवळ इतिहासाचे प्रदर्शनक नाहीत, तर ते शिक्षण, कला आणि संस्कृतीच्या केंद्रस्थानी आहेत. ते विविध संस्कृती आणि परंपरा दर्शवतात, ज्यामुळे लोकांमध्ये विविधतेबद्दल जागरूकता वाढते. तसंच ते पर्यटनाला चालना देतात आणि अर्थव्यवस्थेला मदत करतात. ख्यातनाम फारसी कवी आणि विद्वान तसंच पर्शियन तत्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ ओमर खय्याम यांचा जन्म 18 मे 1648 चा. उच्च प्रतिमा आणि उत्कृष्ट स्मरणशक्ती त्याला लाभलेली होती, त्यामुळे तो ज्योतिष, गणित, वैद्यक, विज्ञान, तत्वज्ञान या सर्वच विषयांमध्ये पारंगत झाला. त्यानं जुन्या पर्शियन कालगणना पद्धतीत सुधारणा सुचवली आणि ती 1689 मध्ये कार्यवाहीत आली. या सुधारणेमुळे 5000 वर्षात फक्त एका दिवसाची चूक होईल असं गणित त्यानं केलं होतं. त्यानं अरबी भाषेत लिहिलेला बीजगणितावरचा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातले एक थोर शास्त्रीय गायक पंडित दत्तात्रय विष्णू उर्फ बापूराव पोलुसकर यांचा जन्म 18 मे 1919 चा. बापूरावांचा आवाज निकोप, निर्मल आणि अतिशय सुरेल होता. सादरीकरणात सुंदर आणि सुरेल आलापी ते करायचे. बहारदार सादरीकरण, रागाची विलक्षण वेगळी पण आकर्षक मांडणी, स्वरांचा आर्त प्रवाहीपणा, रागाचं शुद्ध स्वरूप, भावरूप प्रकटीकरण, स्वच्छ, जलद पण वजनदार तानांच्या लढी, या वैशिष्ट्यांमुळे त्यांचं गायन कमालीचं रंजक आणि वेगळी अनुभूती देणारं होतं. बैजू बावरा या 1952 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठी उस्ताद आमिर खा यांच्याबरोबरची देसी रागातली आज गावत मन मेरो ही जुगलबंदी त्यांच्या अलौकिक गायनाची प्रचिती देते. दापोली इथं कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली 18 मे 1972 रोजी. वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचं निधन झालं 18 मे 1966 रोजी. भारतीय चित्रपटसृष्टीतल्या प्रथम बाल स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचं निधन झालं 18 मे 1997 रोजी. कमलाबाईंच्या आई दुर्गाबाई कामत यांना चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या महिला कलाकार बनण्याचा मान मिळाला. या दोघींनी एकाच वेळी एकत्र दादासाहेब फाळके यांच्या मोहिनी भस्मासूर या मुकपटात काम केलं होतं. लेखक, नाटककार आणि निर्माते रत्नाकर मतकरी यांचं निधन झालं 18 मे 2020 रोजी. मतकरी हे नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललितलेख, वैचारिक साहित्य अशा साहित्य प्रकारात दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार देखील आहेत. त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेळ रोवून सुमारे 30 वर्ष पदरमोड करून बालनाट्यांची निर्मिती केली. झोपडपट्टीतल्या मुलांना त्यांनी नाटक शिकवलं. 22 नाटकं, अनेक एकांकिका, 23 कथासंग्रह, 3 कादंबऱ्या, 12 लेखसंग्रह,

0: आपल्या रंगभूमीवरच्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ माझे रंगप्रयोग अशी मतकरींची विपुल साहित्य संपदा आहे. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेष मध्ये. नमस्कार.
1: श्रोते हो, दिनविशेष आपण ऐकलं. याचं संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी आणि दिनविशेष आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:05 झाली आहेत. आता ऐकणार आहोत आजचा सुविचार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
3: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
4: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
3: मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
1: श्रोते हो, आजचा सुविचार आहे. संकट ही यशाची पायरी असतात, त्यांचा धैर्याने सामना करूया. सुविचार पुन्हा एकदा. संकट ही यशाची पायरी असतात, त्यांचा धैर्याने सामना करूया. श्रोते हो, आजचा सुविचार आपण ऐकलात.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
3: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
1: श्रोते हो, आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15 ते 30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर.
2: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये.
1: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये.
2: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळ पेठ, सातारा.
1: संपर्क 74 47 47 97 79.
3: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
4: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: 17 मजली।
1: ओ 17 मजली, कंगराड़कर इंफ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर चे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
5: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी,
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
5: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून

0: वाचून सातारकरांच्या सेवेत।
1: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा। यात्रा लग्न सराईसाठी मसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, OCM, विमल चे ब्रँडेड सूटिंग,
0: शिवाय रेमंड आणि गिनी चे शर्टिंग सुद्धा।
1: मग येताय ना खरेदीला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
1: सांधे दुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
0: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
0: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
0: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट।
0: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185 68006।

0: राजपुरोहित, आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा। राजपुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा। राजपुरोहित।
1: निरोगी दीर्घायुष्य आर्यलोक अवश्य।
2: कावीळ, लिव्हर विकार, मुतखडा, किडनीचे विकार, सोरायसिस, इसब, चेहऱ्यावरील पिंपल्स, उष्णतेच्या तक्रारींसाठी दर्जेदार शास्त्रीय आयुर्वेदिक उपचार।
1: आर्यलोक, कल्याण इस्टेट, जिल्हा परिषदेसमोर, सातारा। फोन नंबर 98220-210-28। दिलासादायक आपुलकीची सेवा आर्यलोक।

श्रोतेहो 7:08 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष

0: 5 टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा।
1: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ,
2: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार।
0: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर।
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा।

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकासकामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी. आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. शाश्वत तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम शेतीसाठी आधुनिक संशोधन आणि नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. कृषी विभागाच्या वतीनं कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा 2026च्या समारोप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील वर्षापासून पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल. तसंच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानं दिला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. यंदाच्या स्पर्धेतील 18 निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन देण्यात येईल. त्यापैकी किमान 12 प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राचं लोकार्पण देखील काल पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंत्री चंद्रकांत पाटील महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले
1: दुर्दैवाने कॅन्सर हा रोग अतिशय वेगाने वाढतोय. वेळेत ट्रीटमेंट झाली तर रोग पूर्ण बरा होतो. अन्यथा दीर्घकाळ ट्रीटमेंट घ्यावी लागते त्याचा खर्च देखील जास्त आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकार राज्य सरकार दोन्ही सरकारांनी आपल्या योजनांमध्ये कॅन्सरचा समावेश केलाय. महाराष्ट्रामध्ये मोठी कॅन्सर ग्रीड आपण तयार करतो. या कॅन्सर ग्रीडच्या माध्यमातून प्रायमरी सेकंडरी टर्शरी अशा तिन्ही प्रकारचे इंटरव्हेन्शन वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आपला आहे. आणि अशातच पुणे महानगरपालिका आणि आपुलकीच्या माध्यमातून सुरू झालेलं हे जे केंद्र आहे हे निश्चितपणे एक मैलाचा दगड ठरेल. आणि या तत्वाने भविष्य काळामध्ये देखील आपल्याला अनेक अशा प्रकारचे हॉस्पिटल्स तयार करता येतील.
0: पुणे महानगरपालिकेनं छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारलेल्या बुधभूषण ग्रंथरचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरणही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. 10 फूट उंचीच्या या कांस्य शिल्पाच्या जवळ बुधभूषण ग्रंथातल्या 9 निवडक श्लोकांचं मराठी आणि इंग्रजीतून भाषांतर भिंतीवर कोरलं आहे. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करताना मुख्यमंत्री म्हणाले
1: या शिल्पाची खासियत अशी आहे की छत्रपती संभाजी महाराज ब्रजभूषण हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहिताय अशी संकल्पना त्याच्यामध्ये आहे. वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी हा ग्रंथ लिहिण्याचं काम हे छत्रपती संभाजी राजांनी केलं होतं. आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल पण एकूण 11 भाषा छत्रपती संभाजी राजेंना ज्ञात होत्या. मराठी संस्कृत पाली उर्दू अरबी यासोबत ब्रज आणि इंग्रजी या वेगवेगळ्या भाषा मध्ये ते पारंगत होते.
0: दरम्यान शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू

अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजनही काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान काल संध्याकाळी नेदरलँडहून 2 दिवसांच्या स्वीडन भेटीसाठी गोथेनबर्ग इथं पोहोचले. मोदी यांनी काल रात्री त्यांचे स्वीडनचे समपदस्थ उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी चर्चा केली. द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यात पंतप्रधान मोदींनी दिलेलं योगदान तसंच त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा गौरव म्हणून त्यांना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च बहुमान प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11-अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बंगळुरू आणि मुंबई दरम्यानच्या एका नव्या एक्सप्रेस रेल्वे सेवेला दूरस्थ पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे सेवेला मोठी चालना मिळाली आहे. यावेळी वैष्णव म्हणाले की दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील जनतेच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या आता पूर्ण होत आहेत. बंगळुरू आणि मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर सेवा लवकरच सुरू होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. मुंबई बंगळुरू आणि इतर प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे जाळ्याचा दीर्घकालीन विस्तार करून ते 7,000 किलोमीटरपर्यंत नेण्याची योजना आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरनंतर नांदेडमध्येही पोहोचले असल्याचं स्पष्ट झालं आहे. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप असून सीबीआयच्या पथकानं काल त्यांची चौकशी केली. अधिक चौकशीसाठी त्यांना मंगळवारी पुण्यात सीबीआय कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर आरोपीला शनिवारी अटक केली होती. नीटच्या जीवशास्त्राच्या पेपरफुटीमध्ये मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकारात झालेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच भिडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हाताला दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्रीत महेंद्र गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माती प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. वारकरी संप्रदायातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरिभक्त परायण ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातील जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध टाळ साथ करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100

पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यापासून आत्ताच्या तरुण कलाकारांनाही माऊली टाकळकर यांनी साथ केली. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक दशकं त्यांनी भजन सेवा केली. माऊली टाकळकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या पार्थिव देहावर काल वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या दोन दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकासकामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी, आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 7:21 आणि 15 सेकंद होत आहेत.
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
2: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नानकट

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: सोलर
1: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14।
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमल चे ब्रँडेड सूटिंग
1: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

0: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
1: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
2: चला परिसर स्वच्छ करूया,
0: देशाचा आवाज बनूया.
1: एकीने आपल्या

0: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: श्रोते हो, 7:25 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
2: आणि 15 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
2: सर, सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत.
2: अच्छा.
1: काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, त्यात वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे, इम्पर्सोनेशन आहे, डाटा थेफ्ट आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे, की ज्याला जनसामान्यांमध्ये जे नावाने ओळखलं जातं, असे अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, UPI फ्रॉड आहे, QR कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
2: अच्छा. सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे, आणि तुम्ही फोन बद्दल पण आता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
1: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे त्याचं नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे, ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाहीत. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतात, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसली असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन तापू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत, ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळा वेगवेगळ्या फोन तुम्ही ज्यावेळा मोबाईल फोन मधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाउनलोड करता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाउनलोड करेल, कुठली लिंक डाउनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत, हे सगळेच्या सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोन मध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही,
2: SMS
1: टेक्स्ट मेसेज, जे टेक्स्ट मेसेज येतात

0: करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंट मधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंट मधून पैसे गेलेले आहे, डिटेक्ट झालेले आहे, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंटमध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचं अकाउंट आहे आणि या अकाउंटमध्ये जे पैसे आले ते पैसे तुम्ही फ्रीज करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंग साठी दिलेला आहे किंवा मोबाईल बँकिंग साठी दिलेला आहे तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोन मध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोन मध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो आणि ज्या मोबाईलवरती अलर्ट ज्या सिम कार्ड वरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्ट नुसार तुम्ही 1930 कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
1: नक्कीच सर, पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या UPI वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
0: हा बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची PDF फाईल नसते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते. लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतं. PDF फाईल असेल जी PDF फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कुणी जर पाठवली असेल तर ती PDF फाईल कधी आपण ओपन करू नये. आणि समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. तर तुम्ही UPI पेमेंट करत असाल तर पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहित असतो. दुसरी गोष्ट आहे जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला OTP येत असतो. तर OTP आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोन मध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोन मधून ते डिलीट होऊ शकतं, तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर ह्या सर्व समस्या निराकरण होऊ शकतं.
1: नक्कीच सर, कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आले आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं, तर हा काय नेमका प्रकार आहे?
0: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात, खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहेत तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करा लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
1: बरोबर.
0: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोणी XYZ व्यक्ती आहे त्याचं अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याच्यावर पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाइप करता ते सायबर गुन्हेगाराला कळू शकतं. जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कोणीही घाई करू नये, काही गरज नाही.
1: आपण तसेच ठेवले
0: पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील, परंतु आपण 1930 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंट वरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाहीये. ही जर तुम्ही सायबर 1930 जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्यावेळा कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रँडमली अनेक लोकांच्या अकाउंट वरती पैसे टाकतात आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंट फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
1: नाही,
0: पैसे हा कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही, त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाहीये. तर तुम्ही तात्काळ 1930 वरती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत आणि असं असं हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 1930 ची जी सिस्टम

0: आहे cybercrime.gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे, तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
1: अच्छा सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
0: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात, तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती

0: पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहे. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लेग पड्डी देऊन टाकता कारण का ती रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा, श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आमच्या यानंतरच्या प्रसारणात 7:50 आपण आनंद घेणार आहात सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा. 8:40 ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:00 आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आणि 9:30 आपण ऐकणार आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम. असे आमचे संगीतविषयक कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीचं सातारा केंद्र. आपल्या सर्वात जवळची आणि मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी.

0: 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर.
1: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
4: या आलात का फर्निचर बघून?
5: हो अगं आई, एवढं मोठं शोरूम आहे प्लॅनेट फर्निचरचं पुण्यात आणि इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नाही असं होतं.
6: हो ना, 3-4 तास फिरवलं तुमच्या लेकांनी, पाय दुखून आलेत अगदी माझे.
5: अगं हो, पण उत्तम क्वालिटी आणि नवनवीन ब्रँड्स पण बघितले ना, आणि मॅडमचे प्रश्न तर संपत नव्हते. 1 तास त्याच्यात गेला ते नाही आठवत.
6: हे बघ तू.
4: अरे काय लहान मुलासारखे भांडताय, तुम्ही बसा मी चहा टाकते.
6: नको आई, तुम्हीच बसा, मी करते सगळ्यांसाठी चहा. सुजय, तू आई बाबांना फोटो तरी दाखव आपण बघितलेला सोफा सेटचे.
5: हो दाखवतो ना. बाबा कुठे आहेत?
7: आलो आलो, रविवारची वामकुक्षी घेत होतो.
4: संध्याकाळचे 6 वाजलेत, वामकुक्षी अर्ध्या तासाचीच असते बर का. घोरत झोपलो होतो म्हणून सांगा.
7: बरं बाई, झोपलो होतो. बर दाखव बरं फोटो.
5: बाबा हे बघा, हा पूर्ण लेदरचा सोफा सेट. इतका कम्फर्टेबल आहे की बसलं की उठावंसच वाटत नाही. आणि हा दुसरा, हा फुल कुशनचा एल शेप मध्ये, आणि आणि हा हा अँटिक पीस पहा, फुल वुडन कार्विंग केलेलं आहे.
4: काय मस्त आहे रे.
7: श्रद्धा तुला कुठला आवडला ग?
5: ती कन्फ्युज आहे, तिला नका विचारू काही.
7: बरं मग तुला कुठला आवडला?
5: मला
6: सांग ना सुजय, कुठला आवडला? मी कन्फ्युज आहे ना, पण तुझं तर ठरलंय, तू सांग बरं कुठला सोफा घ्यायचा. घ्या चहा घ्या आई बाबा.
4: मला वाटतं आपण हा फुल कुशनचा घेऊ, म्हणजे याचा जो रंग आहे ना मोरपंखी, तो आपल्या घराच्या बाकीच्या इंटिरियरला पण मॅच होईल.
5: आई कुशनचा रंग आपण आपल्याला हवा तो घेऊ शकतो, तू सोफ्याचं डिझाईन सांग ना.
7: मला वाटतं आपण फुल लेदरचा घेऊ, दिसायला पण एकदम रिच दिसतो आणि बसायला पण एकदम कम्फर्टेबल.
4: तुम्हाला पहिल्यापासून लेदरचे सोफे आवडतात, आठवतंय का साताऱ्यात जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन केलं होतं तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनेट फर्निचर मधून असाच एक लेदरचा सोफा घेतला होता.
7: हो तर आठवतंय ना. अगं काम करून घरी आल्यावर त्या सोफ्यावर बसलो आणि समोरची आपली फुलांनी भरलेली बाग थोडा वेळ जरी बघितली तरी दिवसभराचा सगळा शीण निघून जायचा.
4: आणि सुजय आणि त्याचे मित्र तर घरी आल्यानंतर सोफ्यावर नुसता हैदोस घालायचे, झोपायचे, उड्या मारायचे, खेळायचे, मारामारी करायचे. मला सारखी भीती वाटायची हो सोफ्याला काही झालं तर.
5: हा पण काही झालं नाही त्या सोफ्याला, किती वर्ष साथ दिली त्यांनी.
4: हो
6: मग आता सुद्धा जर बाबांना आवडत असेल तर आपण लेदरचा सोफा घेऊयात ना सुजय.
7: अगं नाही, मला आवडतो म्हणून नाही, आता जो ट्रेंडिंग आहे, ज्याची फॅशन आहे, जो आपल्या घरात सूट होईल असा सोफा घ्या.
5: बाबा असं काही नसतो, जे आपल्याला आवडतं आणि आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असतं ना तो आपला ट्रेंड. काय श्रद्धा?
6: करेक्ट. आणि आई बाबांसाठी सरप्राईज दाखवलं की नाही त्यांना?
4: अगं बाई आता आणि कसलं सरप्राईज.
5: हा दाखवतो. बाबा तुम्हाला आठवतं सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची, संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा. इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या 2 रिक्लायनर.
4: रिक्लायनर?
6: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट. आता दोघही टेरेस मध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनर वर बसायचं. आवडली ना भेट आई बाबा?
4: खूप आवडली.
7: आपण साताऱ्याला असतो ना तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं.
5: बाबा आता आपण पुण्यात असलो तरी हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेणार आहोत, कारण प्लॅनेटचं मोठं शोरूम आता पुण्यात सुरू झालंय.
7: काय सांगतोस, मग पुढच्या वेळेला मी पण येईन हो तुमच्या बरोबर.
6: डन, आपण एक काम करू, चौघही जण जाऊ काय.
5: हा पण सकाळीच निघू 10 वाजता, आणि जेवायचं घरी काही ठेवू नका, कारण एवढे सगळे जण प्लॅनेटला जाणार म्हटल्यानंतर आपण काही संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही.
6: एक काम कर, जेवायची सोय तू कर.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
8: निर्मिती संकल्पना मेस

0: श्रोते हो, आताच आपण प्लॅनेट फर्निचर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सात वाजून 45 मिनिटं झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम कंग्राळकर असोसिएट.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: अशा गोकुळाचे स्वप्न साकार होईल कंग्राळकर असोसिएट्सच्या कृष्णकुंज विहार मध्ये. 1 and 2 BHK फ्लॅटचा टाउनशिप प्रकल्प, कृष्णकुंज विहार, पोद्दार स्कूल शेजारी, सातारा. संपर्क 90118 90118. प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड.
1: नमस्कार श्रोते हो, कंग्राळकर असोसिएट्स प्रस्तुत कृष्णकुंज विहार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी रेणू मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, घर म्हणलं की अनेक गोष्टी त्या अनुषंगाने आपल्या मनामध्ये येतात आणि त्या सगळ्या गोष्टी या आपल्याला संरक्षित करण्यासाठी, छप्पर देण्यासाठी पुरेशा नसतात. बऱ्याच गोष्टी या आपण त्या घरात राहायला गेल्यानंतर आपल्याला कळतं की अरे हे हवं होतं, हे हवं होतं, हे करायला हवं होतं, पण हे जेव्हा कळतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. मग याच सगळ्या गोष्टी आधीपासून मिळाव्यात म्हणून काही बिल्डर्स हे वर्षानुवर्ष अनुभव घेऊन काम करत असतात आणि त्यांच्या नवनवीन प्रोजेक्ट मध्ये या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करतात. असंच एक नाव म्हणजे कंग्राळकर बिल्डर्स आणि त्यांचा हा प्रोजेक्ट म्हणजे कृष्णकुंज विहार. याच बद्दल आज बोलणार आहोत त्यांचेच एक ग्राहक बिपिन जाधव यांच्याशी. नमस्कार जाधव सर.
2: नमस्कार मॅडम.
1: कंग्राळकर असोसिएट्सच्या कृष्णकुंज विहार मध्ये तुम्ही तुमचं घर बुक केलेलं आहे, तर त्याबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. कसा होता एकंदरीत अनुभव?
2: बेसिकली मी कंग्राळकर बिल्डर यांच्या कृष्णकुंज विहार मध्ये या प्रकल्पामध्ये फ्लॅट विकत घेतला आणि खरं सांगायचं तर माझा संपूर्ण अनुभव खूपच समाधानकारक राहिला आहे त्यांच्या बाबतीत. घर खरेदी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठा निर्णय असतो आणि या संपूर्ण प्रवासात मला सर्वात महत्वाची वाटलेली गोष्ट म्हणजे विश्वास, जो कंग्राळकर बिल्डर यांनी प्रत्येक टप्प्यावरती जपला.
1: हा तर एक महत्वाचा पार्ट आहेच, पण घर घेताना अनेक गोष्टी आपण बघत असतो, या आपल्या सोयीच्या आहेत का नाही याचा विचार करत असतो. तसं तुम्हाला त्या प्रोजेक्ट मध्ये काय आवडलं?
2: विशेषतः सर्वात आधी मला बांधकामाची गुणवत्ता खूप आवडली. स्ट्रक्चर मजबूत आहे, फिनिशिंग नीटनेटके आहे आणि फ्लॅटची रचना दैनंदिन जीवनासाठी अतिशय सोयीस्कर आहे. तसेच प्रकाश, हवा, पार्किंग आणि संपूर्ण बिल्डिंगचे नियोजन अतिशय विचारपूर्वक केलेले आहे हे लगेच जाणून येत आणि हाच विचार करून मला फ्लॅट घेण्याची इच्छा खूप तिथे जास्त निर्माण झाली.
1: जेव्हा आपण अशी एखादी गोष्ट ठरवतो त्यावेळेला त्या बिल्डरची संपूर्ण टीम आपल्या बरोबर जोडली जाते, तर त्या टीमचा तुमच्या बरोबरचा संवाद कसा होता, काम कशा पद्धतीने पाहिलं गेलं?
2: अनुभव त्यांच्यासोबतचा खूपच सकारात्मक होता. कंग्राळकर बिल्डर आणि त्यांची टीम अतिशय सहकार्यशील आहे, पारदर्शक आणि व्यावसायिक आहे प्रॉपर. तो प्रत्येक बाब स्पष्टपणे समजावून सांगितली गेली, वेळोवेळी योग्य माहिती मिळाली आणि दिलेल्या शब्दाला ते कायम प्रामाणिक राहिले.
1: तुम्ही इतरांना काय सजेस्ट कराल किंवा कृष्णकुंज विहार बद्दल तुम्हाला बाकीच्या लोकांना काही सांगायचं आहे का?
2: नक्कीच. आजच्या काळात फ्लॅट विकणारे नाही तर घर बांधणारे बिल्डर शोधणं खूप महत्वाचं आहे. तर कंग्राळकर सर जे आहेत, कंग्राळकर बिल्डर आहेत, गुणवत्ता, विश्वास आणि दीर्घकालीन मूल्य यावरती भर देतात आणि म्हणून मी त्यांची शिफारस नक्की करेन लोकांना.
1: सर, तुमचा हा अनुभव तर खूप छान आहेच, पण तुमचा हा अनुभव ऐकून बाकीच्या लोकांची जी घर घेण्याची इच्छा आहे ती नक्की पूर्ण होईल असा विश्वास या कार्यक्रमातून त्यांना मिळाला असं मी समजेन.
2: या निमित्ताने कृष्णकुंज विहार या सुंदर प्रकल्पाबद्दल कंग्राळकर बिल्डर यांचे मनापासून अभिनंदन आणि भविष्यातील त्यांच्या सर्व प्रकल्पांसाठी त्यांना खूप शुभेच्छा. या प्रकल्पाचा एक भाग असल्याचा मला खूप अभिमान आहे.
1: धन्यवाद सर, आणि तुम्ही इतका छान अभिप्राय दिलात, आम्हाला वेळ दिलात या कार्यक्रमात.

0: सहभागी झालात त्याबद्दल जाधव सर तुमचे देखील मनपूर्वक आभार.
1: थँक्यू थँक्यू मॅडम.
0: श्रोते हो पुन्हा भेटूयात कंगराळकर असोसिएट्स प्रस्तुत कृष्णकुंज विहार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो आताच आपण कंगराळकर असोसिएट हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 7:50 आणि 32 सेकंद झाली आहेत. सुगम संगीताचा आनंद घेणार आहोत. कार्यक्रमातलं पहिलं गीत घेऊन येतोय काही क्षणातच.
4: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
5: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
6: रोज रोज हवे हवे,
7: ताजे ताजे, नवे नवे,
6: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
8: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
9: अधिक मासाच्या तयारीसाठी तयार श्री वर्धमान ज्वेलर्स NX. चांदीची जोडवी, पैंजण, तांब्या भांड, ताटवाटी, चेन, अंगठी, ब्रेसलेट असं 101 अधिक मासाचं चांदीचं वाण. वाणाच्या खरेदीवर हमखास भेट वस्तू
10: श्री वर्धमान ज्वेलर्स NX. मुख्य शाखा सम्राट गणपती चौक, सातारा. शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा.
9: क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे. श्री वर्धमान ज्वेलर्स NX.
11: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर, सातारा. सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनॉमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा. 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा. श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर, सातारा.
12: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास.
13: आदेश्वर ज्वेलर्स, अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
12: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
13: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
12: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
14: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप, स्टील अशा भारी भारी शेगड्या.
15: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
14: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा.
16: 109 इन्फंट्री बटालियन TA तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
17: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स, साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
2: श्रोते हो, ऐकूया सुधीर फडके यांच्या आवाजातील भावगीत, शब्दरचना यशवंत देव यांची आणि संगीत प्रभाकर जोग यांचं।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आपल्या मनपसंत वाहिनीचे कार्यक्रम, अर्थात सातारा आकाशवाणीचे कार्यक्रम 103.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर. सकाळचे 8:15 आणि 27 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
1: हॅलो फ्रेंड्स, मी आहे तुमची रेडिओ मैत्रीण धनवी आणि तुम्ही ऐकत आहात
2: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
1: फ्रेंड्स, पुढच्याच महिन्यात माझ्या चुलत बहिणीचं लग्न आहे. लग्न सोहळा थाटामाटात आणि सगळ्यांच्याच आठवणीत राहील, कुठे काही कमी पडायला नको अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. आमच्याकडे तयारीला एकच महिना आहे, तेव्हा प्रत्येकानं एक एक जबाबदारी उचलली आहे. केटरिंगची जबाबदारी मी घेतलीय. कार्यक्रम कोणताही असो, जेवण ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी खात्रीशीर केटरर्स हवे. चौकशी करता जेवणासाठी आणि पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी एक उत्तम पर्याय म्हणून गुरुकृपा केटरर्सचे नाव कळाले. मग काय, शुभस्त शीघ्रम. आम्ही लगेचच वाडे फाटा बॉम्बे रेस्टॉरंट सर्व्हिस रोडला असणाऱ्या गुरुकृपा केटरर्सच्या आउटलेट मध्ये गेलो. तिथे गुरुकृपा केटरर्सचे प्रोप्रायटर प्रेमराज शेळके यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. नमस्कार सर, पुढच्या महिन्यात आमच्याकडे लग्न आहे. त्यासाठी आम्हाला हळदी, संगीत समारंभापासून संपूर्ण लग्न सोहळ्यासाठी गुरुकृपा केटरर्सची सेवा हवी आहे.
3: हो जरूर, आपल्याकडे सर्व प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात. पार्सल, स्टार्टर, फूड स्टॉल, आईस्क्रीम, मेन कोर्स, त्यामध्ये पंक्तीचं जेवण असो किंवा बुफे सर्व्हिस असो, या सर्व सर्व्हिस आम्ही पुरवतो.
1: एक्झॅक्टली, आम्ही याच अपेक्षेने इथे आलो आहोत. तुम्ही कोणकोणत्या कार्यक्रमांसाठी सर्व्हिसेस देता?
3: लग्न समारंभ ही आमची स्पेशालिटी आहे. त्याशिवाय वास्तुशांती, मुंज अशा समारंभांना, तसंच हल्ली डेस्टिनेशन वेडिंग असते तिथल्या बऱ्याच हॉटेलना आपण फूड सप्लाय करतो. याशिवाय गव्हर्नमेंट ऑफिस, मीटिंग्स, वर्कशॉप असतात, तिथेही आपण नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करतो. आम्ही एक्झिक्युटिव्ह आणि VIP सर्व्हिस देतो. आणि महत्वाचे म्हणजे फक्त प्युअर व्हेजिटेरियन फूड सप्लाय करतो. त्यामध्ये महाराष्ट्रीयन, पंजाबी, गुजराती सर्व प्रकारच्या डिश असतात, ज्यामध्ये वेलकम ड्रिंक्स पासून मुखशुद्धीपर्यंत आम्ही सर्व्हिस देतो. कमीत कमी 50 लोकांपासून ते 10,000 लोकांपर्यंत आम्ही पूर्ण सर्व्हिसेस देतो. तसेच आमचे गुरुकृपा प्युअर व्हेज नावाचे हॉटेल आहे, तिथेही वाढदिवस, साखरपुडा, पार्टीज यासारखे छोटे खाणी कार्यक्रम होतात.
1: वा, म्हणजे प्युअर व्हेज मधली बरीच व्हरायटी आम्हाला टेस्ट करायला मिळणार. तर बरं, या सर्व्हिसेस उत्तम प्रकारे पोहोचवणं स्टाफ वर अवलंबून असतं, त्याबद्दल काय सांगाल?
3: त्याची चिंताच करू नका. आमच्याकडे जे कुक आहेत ते प्रशिक्षित आहेत. आणि महत्वाचे म्हणजे समजा स्वीट पदार्थ असेल त्यासाठी राजस्थानी कुक आहे, महाराष्ट्रीयन भाज्या वगैरे यासाठी महाराष्ट्रीयन कुक आहे. बाहेर सर्व्हिस देणार जो स्टाफ आहे तोही अनुभवी, शिकलेला, पुण्या मुंबईचा आहे. तसेच हॉटेल मॅनेजमेंट करणारी मुलंही आमच्याकडे असतात.
1: अरे वा, मग काही प्रश्नच नाही. या सगळ्यांकडून हायजीनची काळजी कशा प्रकारे घेतली जाते?
3: आमच्या व्यवसायातील यशाचा एक महत्वाचा भाग आहे, आम्ही जेव्हा पदार्थ बनवतो ते अगदी स्वच्छ वातावरणात, शिवाय दर्जेदार रॉ मटेरियल्स आम्ही वापरतो. पदार्थ बनवणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेऊनच पदार्थ बनवले जातात.
1: गुड. गुरुकृपा केटरर्सची वैशिष्ट्य काय सांगाल?
3: आम्हाला या व्यवसायात येऊन 15 वर्ष झाली. अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झालेल्या या व्यवसायाने आज गगनभरारी घेतलेली आहे. हे यश मिळवण्यासाठी आम्ही आमची काही तत्व सांभाळली आहेत आणि त्यात कोणतीही तडजोड केलेली नाही. आमचं पहिलं वैशिष्ट्य आहे आम्ही स्वच्छता कसोशीने पाळतो. दुसरं म्हणजे स्वादिष्ट जेवण देतो. आम्ही त्यासाठी दर्जेदार रॉ मटेरियलच वापरतो. समजा तुमच्याकडे काही कार्य आहे आणि तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर आम्ही सुचवतो तुम्ही एखाद्या कार्यक्रमात लाईव्ह येऊन जेवण टेस्ट करून मगच आम्हाला ऑर्डर द्या. आमची टॅगलाइनच आहे स्वाद मनतृप्त करणारा, सेवा मन जिंकणारी. तसेच गुरुकृपा केटरिंग नावाची आमची वेबसाईटही आहे, तीही आपण पाहू शकता. गुगलवर आमच्या कस्टमरने जे रिव्ह्यू दिलेले आहेत ते आपण वाचू शकता. यूट्यूबवर आमचा

0: व्हिडिओ आहे तोही बघा.
1: नक्कीच. चला तर, आमची चिंताच मिटली. आम्हाला आमच्या हक्काचे गुरुकृपा केटरर्स मिळाले. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, जर तुम्हालाही तुमच्याकडच्या कोणत्याही शुभकार्यासाठी एक्सेलेंट फूड सर्व्हिस हवी असेल तर विचार कसला करताय? लगेचच 9975131817 या नंबरवर गुरुकृपा केटरर्सची संपर्क करा, किंवा सविस्तर माहितीसाठी वाडेफाटा बॉम्बे रेस्टॉरंट सर्व्हिस रोडला असणाऱ्या गुरुकृपा केटरर्सला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नाविन्यपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.
2: श्रोते हो, आताच आपण ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: 109 इन्फंट्री बटालियन TA तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
6: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
7: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
8: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
7: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
8: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
7: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.

0: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
1: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
2: चला परिसर स्वच्छ करूया,
0: देशाचा आवाज बनूया,
1: एकीने आपला सातारा स्वच्छ बनूया.

0: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: श्रोते हो, आज सकाळी 10:30 वाजता आम्ही प्रसारित करू सुगम संगीताचा कार्यक्रम. 11 वाजता ऐकणार आहात नाट्यसंगीताचा कार्यक्रम आणि सकाळी 11:30 वाजता एकही कलाकार या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील काही हिंदी चित्रपट गीतं. श्रोते हो, आज सायंकाळी 7:30 वाजता आमची शेती आमचा परिसर या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आत्मनिर्भर शेतकरी या मालेत नवनाथ पोतेकर, मुक्काम पोस्ट कुळकजई, तालुका माण, जिल्हा सातारा यांची वाटाणा पीक उत्पादन याविषयी श्रेया गोलुडेकर यांनी घेतलेली मुलाखत आणि कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आज सायंकाळी 7:30 वाजता आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात. ८:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम वेदांत हॉस्पिटल.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार

0: हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेदांत हेल्थकेअर सेंटरचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर अमोल ढवळे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
2: नमस्ते.
1: आपले पेशंट आहेत मधुकर चव्हाण, त्यांचा अभिप्राय ऐकूयात आणि मग त्यांच्याबद्दल बोलूयात. नमस्कार चव्हाण सर.
3: नमस्कार. नमस्कार.
1: वेदांत हेल्थकेअर सेंटरमध्ये तुमची सर्जरी झाली होती, कशाची सर्जरी झाली?
3: माझ्या उजव्या पायाचा गुडघा आहे ना, तो बाद झाला होता, त्यामुळे तो दुसरा बदलून त्यांनी हे केलेलं आहे माझं.
1: अच्छा, संपूर्ण नी रिप्लेसमेंट झालेली आहे. रोबोटिक नी केली आहे. अरे वा, बर. साधारण किती वर्षांपासून त्रास होत होता तुम्हाला?
3: 2011 पासून कामावर होतो, तेव्हापासून होत होता, जाणवत होता.
1: बर, बापरे, म्हणजे तुम्ही इतके वर्ष थांबलात गुडघे
3: दुखत? मी ढकलत गेलो.
1: कारण काय यामागचं सर?
3: मला भीती वाटत होती, डॉक्टर काहीतरी करतील आणि नको ते उद्योग होतील आपल्या पायाला परत, असं या दृष्टिकोनातून मी जरा घाबरत होतो.
1: मग आता गुडघ्याची पूर्णपणे रिप्लेसमेंट झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? जो आधीचा त्रास होता तो सगळा कमी झाला?
3: एकदम एकदम 95% गेलेला आहे पूर्ण. मला 4 ऑपरेशन ते डॉक्टरकडे मी केली, डॉक्टरांचा विश्वास पण पटला मला की खरोखरच हे डॉक्टर चांगले आहेत, त्यामुळे मी दुसरीकडे कुठे. मला बरीच लोक सांगत होती पुण्यामध्ये जा, ह्याच्यामध्ये जा. मी बोललो कुठेही जाणार नाही. मी बोललो केलं तर ढवळेंकडेच करणार, कारण मला त्याचा 4 लोकांचा, माझ्या घरातल्या लोकांचा अनुभव आहे.
1: बर बर,
3: अनुभवाच्या पोटीच आपण हे करतो ना सगळ्या गोष्टी.
1: अगदी अगदी अगदी खरं बोललात तुम्ही. तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा, आणि तुम्ही जो अभिप्राय दिलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद चव्हाण सर.
3: थँक्यू सर.
1: श्रोते हो, सांधेदुखी त्यासंबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थकेअर सेंटरला सातारा इथे. संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006. डॉक्टर अमोल ढवळे सर, चव्हाण सरांचा हा अभिप्राय आपण ऐकला, आणि किती पराकोटीची भीती असते लोकांच्या मनात की 2011 पासून त्यांचा गुडघा दुखत होता आणि आतापर्यंत त्यांनी त्या दुखणं अंगावर काढलं होतं फक्त भीती पोटी. काय सांगाल तुम्ही याबद्दल?
2: नाही, मी त्यांना बऱ्याच, मला आठवतंय फार वर्षांपूर्वी मी त्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे असं सांगितलं. ते एका पाठोपाठ एक स्वतःच्या घरातले पेशंट आणत गेले. दरवेळेस निघत्या वेळेस ते मला विचारायचे ह्याचं काय करायचं. मी दरवेळेस त्यांना सांगायचो की आता ऑपरेशन करायला पाहिजे, पण ते आज बघू बघू करत त्यांनी बरेच वर्ष हे लांबवलं. पण हे नेहमी फायद्याचं नसतं, याने उलट तोटाच होतो. आपण जेवढं ही ऑपरेशन पुढे ढकलतो, जेव्हा योग्य वेळ आली आहे तेव्हा करणं हे जास्त गरजेचं असतं, पण जेव्हा ते आपण टाळत राहतो त्याचे दुष्परिणाम कसे होतात की आपण दुखणं सोसतो, त्याच्यामुळे आपलं चालणं फिरणं कमी होतं, हाडं ऑस्टिओपोरोटिक व्हायला लागतात, आपण पेन सहन करू शकत नाही, त्यामुळे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पेन किलर कंझ्युम केल्या जातात, आपलं लाईफ आपण टू द मॅक्स एन्जॉय नाही करत, काही लग्न मिस होतात, काही कार्यक्रम मिस होतात, अशा मग आपण बऱ्याच गोष्टी मिस करतो.
1: सोशल लाईफ आपलं थोडंसं अफेक्ट होतं या सगळ्यामुळे,
2: आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या हेल्थवर होतो. त्यामुळे योग्य वेळी करणं हे पेशंटच्या दृष्टीनं अतिशय हितकारक असतं.
1: नक्कीच.
2: हा, थोडी चौकशी करावी या शस्त्रक्रियेची, पण एवढी 11 वर्ष वगैरे नको
1: वाट बघायला लागू नये. अगदी खरंय. तेव्हा श्रोते हो, सांधेदुखीबद्दल तुमच्याही मनात?
2: माझे फार लाडके पेशंट आहेत ते, बऱ्याच वर्ष येत आहेत, त्यामुळे छान ओळख झाली आहे. त्यांच्या घरातलेही एवढे पेशंट झालेत. मलाही आताच कळालं की ते एवढे लांबवर लांबवत गेले, हे आता माझ्याही लक्षात आलं नाही एवढ्या दिवसांमध्ये.
1: अच्छा, हा हा. तेव्हा श्रोते हो, तुम्ही सुद्धा कुठलंही दुखणं लांबणीवर न टाकता, अंगावर न काढता, लवकरात लवकर त्यावरती ट्रीटमेंट घ्या, तरच तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद उपभोगू शकता. आणि त्यासाठी सांधेदुखी, त्यासंबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती हवी असेल तर जरूर संपर्क करा डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थकेअर सेंटरला. संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006. पुन्हा भेटूयात वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात डॉक्टर अमोल ढवळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्ते.
0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: वेदांत हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा

कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी, तर महिला हिंदकेसरीचा किताब हरियाणाच्या कांजल धोंजकला प्रदान. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेदरलँडचा दौरा आटोपून आपल्या 5 देशांच्या दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यासाठी काल संध्याकाळी स्वीडनमधल्या गोथेनबर्ग इथं दाखल झाले. स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टर्सन यांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान मोदींना विमानतळावर औपचारिक मानवंदना अर्थात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या दौऱ्यात भारत आणि स्वीडन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात येत असून व्यापार, हरित संक्रमण, कृत्रिम बुद्धिमत्ता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, स्टार्टअप, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन संधी शोधण्याची अपेक्षाही दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आली. द्विपक्षीय संबंधांमधील पंतप्रधान मोदी यांच्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल पंतप्रधान मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस प्रदान करण्यात आला. स्वीडिश कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादादरम्यान पंतप्रधानांनी मेक इन इंडिया आणि मेड विथ स्वीडन या उपक्रमांमध्ये विशेषतः राष्ट्रीय हरित हायड्रोजन आणि महत्वाच्या खनिजांशी संबंधित मोहिमांमध्ये अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. यावेळी झालेल्या बैठकीत युवराजनी व्हिक्टोरिया यांनीही सहभाग घेतला आणि स्वीडनचे राजे आणि राणी यांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी यजमानांनी केलेल्या आत्मीय स्वागताबद्दल त्यांचे आभार मानले आणि राजे कार्ल 16वे गुस्ताव यांना त्यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यात दोन्ही पंतप्रधान युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रीला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. दरम्यान नेदरलँडच्या दौऱ्याबद्दल समाज माध्यमावरील संदेशात मोदी म्हणाले की त्यांच्या नेदरलँड्स भेटीमुळे द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळाली असून दोन्ही देशांनी संबंधांना धोरणात्मक भागीदारीपर्यंत नेऊन आणि जलस्रोत, सेमीकंडक्टर, नवोपक्रम, संरक्षण, शाश्वतता आणि गतिशीलता या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवून भविष्यासाठी एक महत्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी आणि द्विपक्षीय भेटीगाठींसाठी नॉर्वेला पोहोचतील. पंतप्रधान मोदींचा हा नॉर्वेचा पहिला दौरा असेल. या दौऱ्यात ते नॉर्वेचे राजे हेराल्ड 5वे आणि राणी सोनिया यांची भेट घेतील. तसंच पंतप्रधान जोनास गहरस्टोर यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करतील. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. हा राष्ट्रीय अभिमानाचा क्षण असून पंतप्रधानांना प्राप्त झालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे असं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन आज केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आजच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी भावी मुख्यमंत्र्यांनी काल संध्याकाळी नवनिर्वाचित युडीएफ सरकारच्या मंत्रिमंडळातील 21 सदस्यांची नावं घोषित केली. या 21 मंत्र्यांपैकी 14 जणांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालं आहे. संपूर्ण युडीएफ मंत्रिमंडळ एकत्रितपणे शपथ घेईल असं सतीशन यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे मंत्र्यांची यादी सादर केल्यानंतर मंत्रिमंडळाची घोषणा करताना सांगितलं. सतीशन यांनी काल विधानसभेचे नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचीही नावं जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिल्लीतल्या द्वारका विधानसभा मतदारसंघात सुमारे 100 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं. या प्रकल्पांमध्ये विविध भागातील रस्त्यांची दुरुस्ती, बांधकामं, जलनिसारण व्यवस्था बळकट करण्यासाठीची कामं, तसंच उद्यानांचं सुशोभीकरण आणि हरित विकास यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या उपाययोजना आणि इंधन वापर कपातीच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आपल्या कार्यालय तसंच विविध विभागांमध्ये सरकारी वाहनांच्या वापराचं सुसूत्रीकरण करण्याबाबत तसंच इंधनाचा वापर कमी करण्याच्या उपाययोजनांविषयी एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकानुसार दिल्ली पोलिसांच्या सर्व विभागांना आणि कार्यालयांना अनावश्यक वाहन

कमी करण्यासाठी उपलब्ध वाहनांचा वापर अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी आणि इंधनाचा वापर काटकसरीने करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी पावलं उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त अरब अमिरातीमधल्या बराका अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्याबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या कृती अस्वीकार्य असून त्या धोकादायक आहेत असं सांगत तातडीनं संयम राखण्याचं तसंच संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परतण्याचं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे.

सहभागी होतील. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गृहमंत्री अमित शहा आज सकाळी रायपूर इथं डायल 112 या आपत्कालीन प्रतिसाद सेवेअंतर्गत नवीन वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते बस्तर जिल्ह्यातल्या नेतानार गावात एका सार्वजनिक सुविधा केंद्राचं उद्घाटन करतील. तर दुपारी जगदलपूर इथल्या बादल अकादमीमध्ये हुतात्म्यांचे कुटुंबीय, सुरक्षा दलाचे जवान, नक्षलवादी हिंसाचारानं बाधित झालेले नागरिक आणि विविध स्थानिक समुदायांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधतील. तर उद्या 19 मे रोजी जगदलपूर इथं होणाऱ्या केंद्रीय क्षेत्रीय परिषदेच्या 26व्या बैठकीचं अध्यक्षस्थान गृहमंत्री अमित शहा भूषवतील. या बैठकीला छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील. छत्तीसगड राज्य नक्षलमुक्त घोषित झाल्यानंतर शहा यांचा हा या राज्याचा पहिलाच दौरा आहे. 79व्या जागतिक आरोग्य परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले आहेत. 6 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात आज जिनिव्हा इथं होणार आहे. या परिषदेची यंदाची मध्यवर्ती संकल्पना जागतिक आरोग्याला नवा आकार देणं एक सामायिक जबाबदारी अशी असून ही संकल्पना जागतिक आरोग्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सामूहिक कृतींचं महत्व अधोरेखित करते असं नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आमच्या पब्लिक स्पीक या थेट फोन इन कार्यक्रमात आज आम्ही तुमच्यासाठी 2027 जनगणनेचा सध्या सुरू असलेला पहिला टप्पा म्हणजेच घरसूची आणि गृहगणना या विषयावर एक सविस्तर चर्चा सादर करणार आहोत. गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतातील रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयातील उपरजिस्ट्रार जनरल व्ही ए वराडे हे या कार्यक्रमात श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आज रात्री 9:30 वाजल्यापासून 011-233-10481 किंवा 011-23-717-117 या क्रमांकावर फोन करा. तसंच तुम्ही तुमचे प्रश्न व्हॉट्सअपद्वारे 92-890-940-44 या क्रमांकावरही पाठवू शकता किंवा #AskAIR हा हॅशटॅग वापरून एक्स या समाज माध्यमावर तुमचे प्रश्न पोस्ट करू शकता. महाराष्ट्रातल्या सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकार धरलेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच भिडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हातात दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्करीत महेंद्र गायकवाड यांना विजय घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माती प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. गांधीनगर इथं पार पडलेल्या 2026 आशियाई भारोत्तोलन विजेतेपद स्पर्धेत भारतानं 10 पदकं मिळवली. यामध्ये 1 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. यापूर्वीच्या जियांगशान इथं पार पडलेल्या या स्पर्धेच्या तुलनेत यंदा भारताच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. मागील वर्षी या स्पर्धेत भारताला एकही पदक मिळवता आलं नव्हतं. राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्य पदक विजेता लवप्रीत सिंग यानं या स्पर्धेच्या अंतिम दिवशी 110 किलोच्या वरील गटात 386 किलो वजन उचलून 5वं स्थान मिळवत वैयक्तिक तसंच भारतासाठीही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी तर महिला हिंद केसरीचा किताब हरियाणाच्या काजल धोंजकला प्रदान. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, रसिकांची सुरेल सोबत करणारी आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा.

0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं केतकी माटेगावकर यांच्या आवाजात गुरु ठाकूर यांची शब्दरचना, संगीतबद्ध केली होती चिनार महेश यांनी, आणि हा चित्रपट होता टाइमपास।
1: काय ग, बारावी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त बीबीए किंवा बीसीए करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार।
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय।
2: रय शिक्षण संस्थेच्या केबीपी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना।
1: अगं बीबीए बीसीए अनुभवी आणि पीएचडी पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे एमबीए एमफिल आणि पीएचडीची सोयही।
1: मी पण ऐकलंय आयआयएमच्या धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि पीएचडी पदवीधर शिक्षक।
2: बघून येऊया का लगेच केबीपी इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये।
3: बदला बदला सवय बदला।
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन

0: विधि सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.rovono-goj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता।
1: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया रोशन प्रधान आणि मंदार चोळकर यांच्या आवाजात रोशन रोहन यांचं गीत, चित्रपट आहे स्माइल प्लीज।

रोशन प्रधान यांच्या स्वरात स्माईल प्लीज या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीत होतं मंदार चोळकर यांचं आणि संगीत होतं रोशन रोहन यांचं. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया मंदार आपटे यांच्या आवाजात ऑटोग्राफ या चित्रपटातील गीत. गीत आहे तृप्ती गरड यांचं आणि संगीत मंदार आपटे यांचं.

मंदार आपटे यांच्या आवाजात ऑटोग्राफ या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. आणि आता कार्यक्रमाची सांगता करत असताना ऐकूया सुरेश वाडकर आणि हौसिका अय्यर यांच्या स्वरात अजिंठा या चित्रपटातील हे गीत.

सुरेश वाडकर, हंसिका अय्यर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात नाधो महानोर यांची शब्दरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती कौशल इनामदार यांनी आणि हा चित्रपट होता अजिंठा. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. काही क्षणातच घेऊन येतोय हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 9 वाजलेत. आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात लाट साहब या चित्रपटातील गीत. गीत आहे हसरत जयपुरी यांचं आणि संगीतबद्ध केलंय शंकर जयकिशन यांनी.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: सणासुदीला शुभ कार्याला गोड भरवून.

0: राज पुरोहित, आमच्या शाखा राजपत कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा। राज पुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा। राज पुरोहित।
1: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड OCM विमलचे ब्रँडेड सूटिंग,
0: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
1: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
2: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
3: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार।
2: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय।
3: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना।
2: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
3: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही।
2: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक।
3: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15 ते 30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर.
2: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये.
1: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये.
2: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा.
1: संपर्क 74 47 47 97 79.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: निरोगी दीर्घायुष्य आर्यलोक अवश्य.
2: कावीळ, लिव्हर विकार, मुतखडा, किडनीचे विकार, सोयरायसिस, इसब, चेहऱ्यावरील पिंपल्स, उष्णतेच्या तक्रारींसाठी दर्जेदार शास्त्रीय आयुर्वेदिक उपचार.
1: आर्यलोक, कल्याणी स्टेट, जिल्हा परिषदेसमोर, सातारा. फोन नंबर 98220 210 28. दिलासादायक आपुलकीची सेवा आर्यलोक.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात लोफर या चित्रपटातील गीत. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
1: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
2: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी. गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. हो देना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: निरोगी दीर्घायुष्य आर्यलोक अवश्य.
2: कावीळ, लिव्हर विकार, मुतखडा, किडनीचे विकार, सोरायसिस, इसब, चेहऱ्यावरील पिंपल्स, उष्णतेच्या तक्रारींसाठी दर्जेदार शास्त्रीय आयुर्वेदिक उपचार.
1: आर्यलोक कल्याणी स्टेट जिल्हा परिषदे समोर सातारा. फोन नंबर 98220-210-28. दिलासादायक आपुलकीची सेवा आर्यलोक.
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
4: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
3: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा. सांधे दुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
4: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
4: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
4: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
4: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
5: श्रोत्याहो, हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात लव्ह मॅरेज या चित्रपटातील गीत. गीतकार आहेत शैलेंद्र, संगीतकार शंकर जयकिशन.

0: कोई आया धड़कन देती है धीरे से पलकों की
1: मजरू सुलतानपुरी यांची शब्दरचना आपण ऐकलीत. एस डी बर्मन यांच्या संगीत निर्देशनात लाजवंती या चित्रपटासाठी हा स्वर होता आशा भोसले यांचा. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरात कैफ भूपाली यांची रचना. संगीतबद्ध केली आहे नौशाद यांनी आणि हा चित्रपट आहे पाकीजा.

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

103.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या आपल्या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 9:31 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया गौरी बापट यांच्या आवाजातील हे बालगीत.

शैलेश रांजडे यांच्या स्वरात संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं संदीप खरे यांचं. विश्व संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात नरेंद्र शर्मा यांची रचना, संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास खळे यांनी.

श्रोतेहो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील गीत. हे गीत आहे मधुकर पाठक यांचं आणि संगीत मधुकर पाठक यांचं.

आशा भोसले यांच्या आवाजात जगाच्या पाठीवर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीत होतं गदी माडगुळकर यांचं आणि संगीत होतं सुधीर फडके यांचं. मिश्रसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहात पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात कुसुमाग्रज यांची शब्दरचना, संगीतबद्ध केली आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: 103.1 मेगाहर्ट्स या ध्वनी लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 9:56 आणि 45 सेकंद झाली आहेत.
1: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14.
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड OCM विमलचे ब्रँडेड सूटिंग
1: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15 ते 30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर.
4: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये.
3: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये.
4: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा.
3: संपर्क 74 47 47 97 79.
5: आदेश्वर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिवपेठ, सातारा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नान

0: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
1: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

श्रोते हो, आमच्या यानंतरच्या प्रसारणात सकाळी 10:30 आपण आनंद घेणार आहात सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा. 11:00 काही नाट्यपद प्रसारित करू नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आणि 11:30 एकही कलाकार या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात ऐकणार आहात सुमन कल्याणपूर यांनी गायलेली काही हिंदी चित्रपट गीतं. संगीतविषयक कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीचं सातारा केंद्र. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. ऐकूया ग्राहक केंद्रित कार्यक्रम आद्याप्रेस केअर सेंटर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर स्नेहल.
3: नमस्कार.
2: आपल्याला मागे एका मैत्रिणींनी प्रश्न विचारला होता की 23 वर्षाची मुलगी त्यांची आणि तिला कॅन्सर झाला, ती ट्रीटमेंट चालू आहे. पण खरंच जेव्हा ही ट्रीटमेंट कम्प्लीट होते, आजारातनं माणूस बरा होतो किंवा रिकव्हर होतो, त्याच्यानंतर पुढे काळजी घेणं गरजेचं आहे का? रिकरन्स होऊ शकतो तो का? काय काय काळजी घेतली गेली पाहिजे याबद्दल सांगा.
3: सो कॅन्सर आजार सुद्धा

0: बाकी आजारांसारखाच आहे. जसा तो अचानक कोणालाही होऊ शकतो तसंच एकदा झालेल्या व्यक्तीला तो एकदा झालाय म्हणून थोडीशी रिस्क वाढतेच.
1: बर,
0: त्यामुळे अशा पेशंट्सना जरी ट्रीटमेंट पूर्ण झाली तरी आपण आता तुम्ही पूर्ण बरे झालाय आणि या गोष्टीकडे विसरून जावा असा सल्ला कधी देत नाही. ऑफकोर्स आपलं रुटीन लाईफ सुरू करा आणि याचा खूप विचार करत बसू नका हे नक्की सांगतो, पण अगदीच विसरून जाऊन त्याच्याकडे दुर्लक्ष करा असंही योग्य नाही. सो ट्रीटमेंट पूर्ण झालेले पेशंट हे स्क्रीनिंग प्रोटोकॉलवर ठेवले जातात. सो डिझीज किती अग्रेसिव्ह होता, पेशंटचं वय काय आहे, होण्यामागची कारणं काय होती, जेनेटिक कारण होतं का, अशा गोष्टींचा स्टडी करून पेशंटला किती किती काळानंतर कुठल्या कुठल्या तपासण्या कराव्या लागणार आहेत आणि कशा पद्धतीने लक्ष ठेवायचंय हे समजवलं जातं. बेसिक ऍटलिस्ट आम्ही दर 3 महिन्याला येऊन डॉक्टरांना भेटा, दर 6 महिन्यातून काही बेसिक तपासण्या आणि वर्षातून एकदा पूर्ण फुल बॉडी स्कॅन हे आपण सजेस्ट करतो.
1: ओके, याबद्दल अजूनही बोलूयात. तत्पूर्वी मैत्रिणींनो, ब्रेस्ट कॅन्सर बद्दल, ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536, 83 800 43 536, 8380403536. डॉक्टर स्नेहल, जसं आता तुम्ही म्हणालात की स्क्रीनिंग करत राहावं लागतं, काळजी घ्यावी लागते, पण मग आयुष्यभर या तपासण्या करतच राहायच्या का, सारखं सोनोग्राफी मॅमोग्राफी केलीच पाहिजे का, याबद्दल काय सांगाल?
0: ऍक्च्युली या गोष्टीकडे आयुष्यभर आपल्याला काहीतरी त्रास घ्यावा लागणार आहे असं बघण्यापेक्षा हे आपल्याला आयुष्यभराच्या प्रोटेक्शनसाठी आहे असं आपण पाहिलं पाहिजे. डेफिनेटली आयुष्यभर नाही सांगत या तपासण्या. कोणताही आजार त्याचा डिटेल्स म्हणजे त्याच्या बारकावे रिपोर्ट कसे होते हे कन्सिडर करून हा आजार परत येण्याची क्षमता किती आहे, किती चान्सेस आहेत, किती रिस्क आहे, हा विचार करून पेशंटला स्क्रीनिंग प्रोटोकॉलवर ठेवलं जातं. सो साधारणतः कोणताही आजार पहिल्या 3 वर्षांमध्ये परत येण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. सो या 3 वर्षांमध्ये आम्ही दर 3 महिन्याला पेशंटला बोलवतो, दर 6 महिन्यांनी तपासण्या करतो असं लक्ष ठेवतो. पण एकदा हे 3 वर्ष पूर्ण झाले की थोडंसं कमी फ्रिक्वेन्सी करतो की 6 महिन्यातनं एकदा पेशंटने भेटावं, आणि एकदा 5 वर्ष पूर्ण झाले की ही रिस्क आणखीन कमी होते आणि मग आम्ही वर्षातनं एकदाच पेशंटला बोलवतो, किंवा काही बेसिक तपासण्या वर्षातनं एकदा करतो. सेल्फ स्क्रीनिंग तोपर्यंत पेशंट शिकलेला असतो त्याच्यावर फोकस करा, तुमचं तुम्ही दर महिन्याला स्वतः स्क्रीनिंग करा आणि वर्षातनं एकदा मात्र व्यवस्थित ब्रेस्ट सर्जनकडनं तपासण्या करून घेऊन क्लिनिकली चेकअप करून आपण जस्ट बी शुअर की सगळ्या तपासण्या करून की हा मी माझी नॉर्मल लाईफ वर्षभर आहे, माझी छान लाईफ जगू शकतो. फक्त हा स्क्रीनिंग आपल्याला त्रास आहे असा विचार न करता ह्याच्याकडे एक लक्ष ठेवणं आहे, एक आपण सुद्धा आपल्या बॉडीबद्दल अवेअर राहावं आणि एक रेग्युलर चेकअप करून घ्यावा अशा दृष्टिकोनातून हे कंटिन्यू ठेवलेलं कधी चांगलं.
1: नक्कीच. म्हणूनच मैत्रिणींनो, जर का एकदा आजार होऊन गेला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेली लाईन ऑफ ट्रीटमेंट नक्की फॉलो करा. त्याचबरोबर ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल आणि ब्रेस्ट कॅन्सरबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536, 83 800 43 536, 8380403536. पुन्हा भेटूयात. आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात डॉक्टर स्नेहल पाटील यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोतेहो, आताच आपण आद्या ब्रेस्ट केअर सेंटर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. आता ऐकूया महाजन हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोतेहो, महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाजन हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर अभिषेक महाजन सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्कार श्रोतेहो.
5: आपण मागच्या वेळेस बोललो होतो की आपल्याकडे मॉड्युलर ओटी किंवा लॅमिनार ओटी आहे, तर श्रोत्यांचा प्रश्न आलेला आहे आपल्याकडे की मॉड्युलर ओटी किंवा आता जी आपण नवीन सर्व सोयी सुविधांनी युक्त अशी ओटी म्हणजेच ऑपरेशन थिएटर केलेलं आहे ते नेमकं काय आहे, साध्या ओटीमध्ये आणि यामध्ये काय फरक असतो?
6: येस सर, आता जुन्या ओटी बऱ्याच लोकांना माहिती असेल की त्याला ट्रेडिशनल एसी जो असतो, विंडो एसी असेल किंवा स्प्लिट एसी असेल तो लावलेला असतो. मोठी ओटी असेल तर 2 किंवा 3 देखील लावला जातो. 1 किंवा 1.5 टनचा एसी असतो जो आपल्या घरात असतो. आणि नवीन आजकाल जे आलेला आहे ते

0: लॅमिनार एअरफ्लो ओटी, तर हे दोन्ही जे ओटीज आहेत, एक म्हणजे लॅमिनार किंवा मॉड्युलर ओटी आणि दुसरी कन्व्हेन्शनल ओटी, याच्यामध्ये फरक चार पॉईंटनं मी सांगू इच्छितो. पहिलं म्हणजे एअर फ्लो पॅटर्न, म्हणजे एसीतनं जी हवा बाहेर फेकली जाते त्याचं ओरिएंटेशन. लॅमिनारमध्ये फिक्स डिरेक्शन मधनं ओटी हवा येते, फिक्स पद्धतीनं बाहेर जाते. म्हणजे एअर स्ट्रीम जे असतं ते आपल्याला गॅरंटीड ह्यानी माहिती असतं की ते कशा प्रकारे येणार आहे, किती स्पीडने येणार आहे, किंवा हवाची व्हॉल्यूम किती आहे येणार, ते आपल्याला माहिती असतं. जे की कन्व्हेन्शनल मध्ये जसं की नॉर्मल एसी आपण सांगू शकत नाही एक्झॅक्टली किती येईल, आणि प्लस त्याचे सेटिंग्स देखील आपल्याकडे मॉड्युलर ओटीचे जास्त असतात की आपल्याला किती आपल्याला प्रेशरनं पाहिजे, किती टेम्परेचर अगदी पॉईंट ह्याच्यामध्ये आपण सेट करू शकतो, तर तो एक फायदा आहे. दुसरं फिल्टरेशन, म्हणजे आता जे हवा आत येते ती किती रित्यानं फिल्टर केली जाते. आता जे मॉड्युलर ओटी जे काही लॅमिनर जे आहेत त्याला हेपा फिल्टर असतात, हाय एफिशियन्सी पार्टिक्युलेट एअर फिल्टर, ज्याच्यामध्ये 99.97% एवढी एफिशियन्सी असते, ज्यामुळे अगदी मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा जीवाणू जे छोटे असतात, जे इन्फेक्शन होतं ते पूर्णपणे एलिमिनेट केले जातात. डस्ट पार्टिकल जे असतात ते देखील ऑलमोस्ट पूर्णपणे निघून जातात. जे की कन्व्हेन्शनल ह्याच्यामध्ये एवढं कंट्रोल आपल्याला राहत नाही एअर चेंजेसमध्ये किंवा फिल्ट्रेशनमध्ये.
1: ओके श्रोते हो, महाजन हॉस्पिटलमध्ये आता ऑर्थो केअर, स्किन केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू, इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व आरोग्य सेवा उपलब्ध. तेव्हा या सर्व आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी जरूर संपर्क करू शकता महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मुनार हॉटेल जवळ सातारा येथे. संपर्क 90 75 023 025, 90 75 023 025, 9075 023 025. डॉक्टर अभिषेक महाजन सर, जसं आता तुम्ही सांगितलं की ही मॉड्युलर ओटी किंवा लॅमिनार ओटी आपल्याकडे आता टेक्नॉलॉजीनी सुसज्ज आहे, याचा रुग्णांना काय फायदा होतो?
0: जसं आपण बोललो की एअर फिल्ट्रेशन किंवा एअर फ्लोचं आपल्याला गॅरंटीड माहिती आहे कसं हवा येणार आहे किंवा किती प्रमाणात येणार आहे, त्यामुळे स्टरिलिटी किंवा निर्जंतुक जे आपलं वातावरण ओटीमध्ये लागतं ते आपल्याला जास्त प्रकारात लॅमिनार ओटीमध्ये मिळतं, जे की कन्व्हेन्शनलमध्ये एवढं पॉसिबल नाहीये. त्यामुळे जिथं आपल्याला स्टरिलिटी जास्त लागते, जसं की मेजर सर्जरीज, सांधेरोपण असेल, मणक्याचं ऑपरेशन असेल, मेंदूचं ऑपरेशन असेल, पॉलिट्रॉमा, म्हणजे जे बरेच ऑपरेशन एकत्र करायचे असतील, अशा याला ज्याला स्टरिलिटी जास्त लागते तिकडे मॉड्युलर ओटी कधीही पेशंटच्या दृष्टीनं बेनिफिशियल राहतं, कारण की इन्फेक्शन रेट हा खूप कमी राहतो, प्लस एअर फ्लो चांगला असल्यामुळे जे स्टाफ ऑपरेट करते त्यांचं कम्फर्ट देखील हा कन्व्हेन्शनल पेक्षा बेटर राहतो. जसं की प्रत्येकाला माहिती असेल एसी ऑन केला आपण रूम मध्ये की गार सगळीकडे एकदम होत नाही, काही कॉर्नर मध्ये आधी गार होतं, नंतर लांब ठिकाणी गार होतं, तसं होत नाही. त्यामुळे स्टाफ कम्फर्ट हा बेटर राहतो, त्यामुळे ऑपरेशन किंवा प्रोसिजर करताना देखील ते त्यांना इझी जातं आणि पेशंटची रिकव्हरी ही लवकर होते, की आपलं टेम्परेचर आपण कंट्रोल करू शकतो.
2: बरोबर,
0: पेशंटला समजा गार जास्त पाहिजे असेल आपण टेम्परेचर ऍडजस्ट करू शकतो, रिकव्हरी किंवा भुलीतनं बाहेर येताना आपण गरम करू शकतो. पेशंट रिकव्हरी आणि इन्फेक्शन रेट हे दोन्ही फेवरेबल असतात.
1: म्हणूनच श्रोते हो, महाजन हॉस्पिटलमध्ये आता सुसज्ज अशा लॅमिनार आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सुद्धा उपलब्ध आहेत. स्किन केअर, ऑर्थो केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू, इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व आरोग्य सेवा एकाच छताखाली म्हणजेच महाजन हॉस्पिटल इथे उपलब्ध. या सेवांचा लाभ घेण्यासाठी जरूर संपर्क करा महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मुनार हॉटेल जवळ सातारा. संपर्क 90 75 023 025, 90 75 023 025, 9075 023 025. पुन्हा भेटूया महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात डॉक्टर अभिषेक महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार श्रोते हो.
3: श्रोते हो, महाजन हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. 10:10 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर सिद्धार्थ बोकील, आय क्लिनिक.
4: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
5: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
4: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
5: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
4: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
2: नमस्कार श्रोते हो, नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा प्रस्तुत नेत्र संजीवनी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत.

0: डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालयाचे नेत्रतज्ञ डॉक्टर सिद्धार्थ बोकील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: आपण आज भेटलोय ते म्हणजे नवीन जे काही एक टेक्निक नेत्र संजीवनीमध्ये आलेलं आहे त्या संदर्भात बोलायला. तर ते मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी वापरला जाणारा एक टेक्निक आहे बायोमेट्री. हे आम्हाला ऐकून माहिती आहे पण आज समजून घ्यायचंय की बायोमेट्री म्हणजे नेमकं काय असतं.
1: मोतीबिंदू झाल्यानंतर तो मोतीबिंदू काढून त्या जागी आपल्याला आर्टिफिशियल लेन्स बसवायची असते. तर बायोमेट्री म्हणजे काय, तर त्या लेन्सची पॉवर ठरवण्यासाठी आपल्याला डोळ्याची लांबी काय आहे, बुबळ्याची पॉवर किती आहे हे मोजमाप करतो आपण. डोळ्याची लांबी, बुबळाची पॉवर ही प्रत्येक पेशंटची वेगवेगळी असते, त्यासाठी बायोमेट्री प्रमाणे लेन्सची पॉवर ठरवावी लागते.
0: अच्छा, मग आता हे जे बायोमीटर आहेत हे कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात?
1: तर हे तंत्रज्ञान आता अद्ययावत होत चाललेले आहे. आजच्या जीवनशैलीप्रमाणे आणि पेशंटच्या वाढत्या अपेक्षांप्रमाणे तंत्रज्ञान अपडेट आपल्याला करत राहावं लागतं. अल्ट्रासाऊंड ही सर्वात जुनी पद्धत आहे आणि बऱ्याच वर्षापासून हे तंत्रज्ञान वापरत आहे.
0: बरं.
1: पण अचूकता येण्यासाठी हे तंत्रज्ञान थोडे कमी पडते.
0: अच्छा.
1: ऑप्टिकल बायोमीटर त्यातून ऍडव्हान्स मशीन आहे. आता ओसीटी बायोमीटर हा सर्वात अत्याधुनिक बायोमीटर मानला जातो, तो आता आपल्याकडे आलेला आहे.
0: अरे वा, याबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊयात पण त्याआधी श्रोते हो, अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा इथे. संपर्क 0-21-62-231-931 0-21-62-231-931 02162-231-931. डॉक्टर सिद्धार्थ सर, एर्गोस बायोमीटर विथ इमेज गाइडेड सिस्टीम असा उल्लेख आपल्याकडे झालेला आहे, तर ही सिस्टीम नेमकी काय आहे आणि याच्यामुळे अचूकता वाढण्यासाठी कशी मदत होते?
1: बायोमेट्री काय आहे हे आता आपण बघितलेलेच आहे. तर त्याच्या बरोबर आता इमेज गायडन्स हा अजून एक ऍडव्हान्स प्रकार आलेला आहे.
0: बरं.
1: यामध्ये बायोमेट्री सोबत पेशंटच्या डोळ्याची इमेज घेतली जाते. पूर्ण डोळ्याचे लँडमार्क्स आणि बुबळ्याचे मोजमाप घेतल्यानंतर इमेजनुसार पेशंटला कुठले इन्सिजन योग्य आहे, त्यातून कुठली लेन्स आपल्याला बसवायची आहे हे आपण ठरवू शकतो.
0: अच्छा.
1: पेशंटचे पूर्वीचे चष्म्याचे नंबर वेगवेगळे असू शकतात, ते कॉम्प्लिकेटेड असतात, त्यामध्ये सिलेंड्रिकल पॉवर म्हणजेच अँगलचा नंबर असतो. तर ह्या अँगलच्या नंबरवर सुद्धा आता आपण मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये ट्रीटमेंट देऊ शकतो. त्यासाठी आपण टोरिक लेन्स बसवू शकतो. त्यामध्ये ह्या इमेज घेतल्यामुळे त्याचे प्लॅनिंग करू शकतो. व्हिजन प्लॅनर हा मशीनचा एक पार्ट आहे, त्यावर पेशंटला कोणत्या प्रकारची लेन्स टाकायची हे आपण ठरवतो.
0: अच्छा.
1: आता ह्या वेगवेगळ्या लेन्सेस प्रमाणे ते प्लॅनिंग केलं जातं ऑपरेशनच्या आधी. म्हणजे आता मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये नुसती लेन्स बसवणे ही मर्यादित राहिलेली नाही आहे शस्त्रक्रिया. तर आपल्याला चान्स असतो त्या शस्त्रक्रियेमध्ये की आपण आपला चष्म्याचा नंबर पूर्ण घालवू शकतो.
0: अरे वा.
1: त्यामध्ये लांबच्यासाठी मोनोफोकल लेन्स, कॉम्प्लिकेटेड नंबर असेल तर टोरिक प्रकारची लेन्स, जवळचं दिसण्यासाठी आपल्याला ट्रायफोकल प्रकारची लेन्स आणि इंटरमिजिएट व्हिजन म्हणजे कॉम्प्युटर मोबाईल हे वापरायचे असेल तर इड ऑफ प्रकारची लेन्स, असं ह्या व्हिजन प्लॅनर मध्ये आपण ठरवू शकतो. त्याप्रमाणे हे अचूक शस्त्रक्रिया आपल्याला करता येते.
0: अगदीच उत्तम टेक्निक आहे हे आणि तुम्ही माहिती सुद्धा त्याची खूप छान सांगितलेली आहे. अर्थातच ज्या वेळेला मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली जाते त्यावेळेला या सर्जरीद्वारे तुम्ही तुमचा चष्म्याचा नंबरही घालवू शकता. याबद्दलची अजूनही माहिती आपल्याला जाणून घ्यायची पण पुढच्या भागात पुन्हा भेटूयात. डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा प्रस्तुत नेत्र संजीवनी या कार्यक्रमात डॉक्टर सिद्धार्थ बोकील सर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच,
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
2: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: डॉक्टर सिद्धार्थ बोकील आय क्लिनिक हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. 10:15 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
6: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात
7: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
6: आजच्या या धावपळीच्या जीवनात योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी गुंतवणूक करणं अत्यंत महत्वाचं बनलंय. साताऱ्यासारख्या झपाट्यानं विकसित होत असलेल्या शहरात

0: उल्हासनगर हा भाग सध्या गुंतवणुकीसाठी एक प्रमुख हॉटस्पॉट ठरतोय. नव्या प्रोजेक्ट्समुळे या परिसराची किंमत दिवसेंदिवस वाढतीये. पण फक्त लोकेशनच नाही, तर आजच्या काळात घर खरेदी करताना एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे पार्किंगची सुविधा. कारण वाढत्या वाहन संख्येमुळं सुरक्षित, प्रशस्त आणि व्यवस्थित पार्किंग असणं ही आता लक्झरी नसून गरज बनलीय. आणि याच गरजेचा विचार करून तयार करण्यात आलेला एक खास आणि आकर्षक प्रोजेक्ट म्हणजे 99 अवेन्यू. नावातच एक वेगळी स्टाईल आणि क्लास जाणवतो, नाही का? पण फक्त नावच नाही, तर या प्रोजेक्टची स्मार्ट रचना, उत्कृष्ट लोकेशन आणि विशेषतः सुव्यवस्थित आणि सुरक्षित पार्किंगची सोय यामुळे हा प्रोजेक्ट खरोखरच वेगळा ठरतो. म्हणूनच चला तर मग वेळ न दवडता 99 अवेन्यूच्या शेखर पवार सरांसोबत थेट गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. मला आपल्या 99 अवेन्यू या प्रोजेक्ट बद्दल माहिती हवी होती.
1: हो सांगतो. विकासनगर येथे स्थित असलेला 99 अवेन्यू हा 21 गुंठ्यांमध्ये विस्तारलेला एक आकर्षक प्रोजेक्ट आहे. शहराच्या वाढत्या गरजा आणि ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन या प्रोजेक्टची सुयोग्य आखणी करण्यात आलेली आहे. यामध्ये आम्ही 1 BHK आणि 2 BHK असे दोन उत्कृष्ट पर्याय ग्राहकांना दिलेले आहेत. 1 BHK 47 तर 2 BHK 52 फ्लॅट असे या प्रोजेक्टमध्ये उपलब्ध आहेत.
0: ओके सर, या फ्लॅट्सचा स्क्वेअर फूट एरिया नेमका किती असणार आहे?
1: 1 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 462 स्क्वेअर फीट तर 2 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 631 स्क्वेअर फीट पासून पुढे आहे. इमारतीच्या नकाशामध्ये दिल्याप्रमाणे हॉल आणि बेडरूममध्ये मोठ्या विंडोज दिल्या आहेत, ज्यामुळे भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि उत्तम व्हेंटिलेशन मिळते. तसेच प्रोजेक्टमध्ये उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात येणार आहे.
0: खूपच छान सर. या प्रोजेक्ट मधील इतर सुविधा आणि लोकेशनचे फायदे याच्याबद्दल काय सांगाल?
1: 99 अवेन्यूची एक मोठी जमेची बाजू म्हणजे प्रत्येक फ्लॅट धारकाला इथे स्वतंत्र पार्किंगची सुविधा दिली जाते. याशिवाय 24 तास पाणी पुरवठा आणि पॉवर बॅकअप असणारी लिफ्ट अशा सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. लोकेशनच्या दृष्टीने पाहिलं तर सातारा रेल्वे स्टेशन, मेडिकल कॉलेज, बाजारपेठ, मंडई आणि दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं संगम हौली मंदिर हे सर्व अगदी जवळ आहे. विकासनगर हा नावाप्रमाणे अगदी झपाट्याने विकसित होत असल्याने येथील प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत. त्यामुळे इथे गुंतवणूक करणं हे गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
0: ग्रेट सर. या प्रोजेक्टसाठी कोणकोणत्या बँकांकडून होम लोनची सुविधा उपलब्ध आहे?
1: नामांकित राष्ट्रीयकृत तसेच सर्व प्रायव्हेट बँकांकडून तुम्हाला होम लोन सहज मिळू शकतं आणि तेही 90%. लोन प्रक्रियेबाबतीत आमच्याकडून पूर्ण मार्गदर्शन केलं जातं.
0: वा, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीच टेन्शन नाही मग तर. सर, 99 अवेन्यू मधील फ्लॅटच्या किमती बद्दल थोडस सविस्तर सांगाल?
1: नक्कीच. आमच्या 99 अवेन्यू प्रोजेक्ट मध्ये 1 BHK फ्लॅटची सुरुवातीची किंमत फक्त 17,25,000 तर 2 BHK फ्लॅट तुम्हाला साधारण 24,20,000 तेही सर्व खर्चांसहित उपलब्ध होतात. सध्याच्या मार्केटनुसार पाहिलं तर या किमतीमध्ये इतक्या सुविधा आणि लोकेशन मिळणं हे खरंच एक चांगली संधी आहे.
0: ग्रेट सर. या प्रोजेक्टला 99 अवेन्यू असं नाव का दिलं?
1: खूपच छान प्रश्न विचारला. तर हा प्रोजेक्ट 99 फ्लॅटचा असल्या कारणाने आपण या स्कीमला 99 अवेन्यू असं नाव दिले. आणि हो, साधारण 26 एप्रिलला 99 अवेन्यूचं भूमिपूजन झाल्यावर लगेचच काम सुरू होणार आहे आणि साधारण 1.5 ते 2 वर्षात फ्लॅट धारकांना पोझिशन देखील मिळणार आहे.
0: मी माझ्या मित्रमैत्रिणींना नक्कीच ही माहिती शेअर करेन. सर, मला तुमचा नंबर देता?
1: हो, 97 97 92 99 99.
0: 97 97 92 99 99. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तुम्ही देखील दर्जेदार बांधकाम असलेल्या प्रशस्त 1 BHK आणि 2 BHK शोधात असाल तर आजच सातारच्या विकासनगर इथल्या 99 अवेन्यू प्रोजेक्टला अवश्य भेट द्या आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: श्रोते हो, आताच आपण ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र.

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. 103.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर. सकाळचे 10:21 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय श्रीनिवास खळे यांनी.

0: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
1: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
2: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
3: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
2: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: बदला बदला, सवय बदला।
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला, सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।
5: आदेश ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा। अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
6: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
7: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
6: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं।
7: होऊ दे ना पूर्ण
6: आमचं बाळाचं स्वप्न।
7: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
8: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
9: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर।
8: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
9: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
8: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा।
10: आला अधिक महिना मास, सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
11: आदेशवर ज्वेलर्स। अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव।
10: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव। सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
11: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा। तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही। जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव।
10: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
12: श्रोते हो, सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकूया साधना सरगम यांच्या आवाजातील गीत। गीत आहे मलिक अमर शेख यांचं आणि संगीत आहे सतीशचंद्र मोरे यांचं।

0: साधना सरगम यांच्या स्वरात मलिका अमर शेख यांची शब्दरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती सतीश चंद्र मोरे यांनी. सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14.
2: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
3: आदेश्वर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
2: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी पाटली
3: आकर्षक मिनी गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरी.

0: 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, OCM, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: 109 इन्फंट्री बटालियन TA तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्हा

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
3: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
4: 109 इन्फंट्री बटालियन टी ए तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2020 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
5: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
6: श्रोते हो, सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत. याला संगीत आहे अशोक पत्की यांचं.

श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-ioj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: रोज रोज हवे हवे,
2: ताजे ताजे, नवे नवे,
1: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
3: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
4: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
5: देत आहे 18 महिने मुदतीची
4: 9% व्याज दराची समृद्धी ठेवी योजना
5: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
4: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
5: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
4: नियम आणि अटी लागू.
6: अधिक मासाच्या तयारीसाठी तयार श्री वर्धमान ज्वेलर्स NX. चांदीची जोडवी, पैंजण, तांब्या भांड, ताटवाटी, चेन, अंगठी, ब्रेसलेट असं 101 अधिक मासाचं चांदीचं वाण. वाणाच्या खरेदीवर हमखास भेट वस्तू
7: श्री वर्धमान ज्वेलर्स NX. मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
6: क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे. श्री वर्धमान ज्वेलर्स NX.
8: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
9: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
8: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
10: आदेश्वर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.

आशा भोसले यांच्या स्वरात सौमित्र यांची शब्दरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती श्रीधर फडके यांनी. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा.

0: केंद्रावरून
1: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची पाचवी विंग सुरू
2: ऍट 64 अवेन्यू 1BHK 2BHK फ्लॅट्स मेडिकल कॉलेज शेजारी सातारा 72 94 94 64 64
1: बुकिंग सुरू.
3: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
4: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
5: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा.
7: बागडे बंधू सराव सातारा रोड जिल्हा सातारा फोन 91 68 227 325.
8: बागडे बंधू सराव नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
9: येवा मोहित्यांचं फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली चव मात्र सर कोकणी बांधलेली.
8: ऍट मोहितेज फिश पॉइंट विलासपूर सातारा.
9: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.
8: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा 9021 28 45 70. एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73 87 88 12 79 73 87 88 12 79.
10: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
8: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड साखरगड प्राईड NH 48 बॉम्बे रेस्टॉरंट चौक सातारा. चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे ओनली ऍट गोरे.
10: पुस्तके प्रश्न संच वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
8: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी न्यू इंग्लिश स्कूल चौक सातारा 99 22 815 978.
11: रांगोळे शेगडी फेस्टिवल ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
8: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
11: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे सिटी पोस्टा समोर सातारा.
12: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
8: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
12: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
8: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
12: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज. अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
13: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून.
8: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.

कुसुमाग्रज यांचे शब्द संगीतबद्ध केले होते यशवंत देव यांनी आणि हा स्वर होता श्रीधर फडके यांचा. आणि या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 11:20 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत नाट्यसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मीरा मधुरा या नाटकातील पद. हे पद गायले रामदास कामत यांनी, पदरचना वसंत कानेटकर यांची आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

0: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
1: आदेश्वर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव
0: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी पाटली
1: आकर्षक मिनी गंठन गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी पायल ताटवाटी ताम्हण आणि बरंच काही जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव
0: आदेश्वर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा
2: मग येत आहे ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये
3: म्हसवडकर ड्रेसेस जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी
4: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनॉमली स्कॅन एटी स्कॅन कलर डॉपलर स्तनांची डोळ्यांची थायरॉइड नेक न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा 14 वर्षांपासून अविरत अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा
5: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट आदेश्वर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा
6: 109 इन्फंट्री बटालियन टी ए तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
7: या मेळाव्यामध्ये वीर नारी वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
8: अधिक मासाच्या तयारीसाठी तयार श्री वर्धमान ज्वेलर्स NX चांदीची जोडवी पैंजण तांब्या भांड ताटवाटी चेन अंगठी ब्रेसलेट असं 101 अधिक मासाचं चांदीचं वाण वाणाच्या खरेदीवर हमखास भेट वस्तू
9: श्री वर्धमान ज्वेलर्स NX मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा
8: क्षण अधिक मासाचे खास चंदेरी वाणांचे श्री वर्धमान ज्वेलर्स NX
10: सांधेदुखीने त्रस्त आहात का आता आली एक नवी क्रांती
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी
10: अधिक अचूक अधिक सुरक्षित
3: कमी वेदना जलद रिकव्हरी
10: रोजच्या आयुष्यात लवकर परत
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी
10: वेदांत हेल्थ केअर सेंटर वेअर केअर कम्स फर्स्ट
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185 68006

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेकी देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा।
2: श्रोते हो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया बालगंधर्व यांच्या स्वरात मेनका या नाटकातील हे पद।

0: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
1: आदेशवर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव
0: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी पाटली
1: आकर्षक मिनी गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी पायल ताटवाटी ताम्हण आणि बरंच काही जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव
0: आदेशवर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा
2: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई श्री गणेश नागरी पतसंस्था जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार
3: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनॉमली स्कॅन एटी स्कॅन कलर डॉपलर स्तनांची डोळ्यांची थायरॉइड नेक न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा 14 वर्षांपासून अविरत अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा
4: 109 इन्फंट्री बटालियन टीए तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
5: या मेळाव्यामध्ये वीर नारी वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.

0: राज पुरोहित, आमच्या शाखा राजपत कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा। राज पुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा। राज पुरोहित।
1: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार।
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय।
2: रयत शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना।
1: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही।
1: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक।
2: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरियेमध्ये।

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा।

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।
1: श्रोतेहो, नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकूया वाहतो ही दुर्वांची जुडी या नाटकातील पद। हे पद गायलंय माणिक वर्मा यांनी आणि पदरचना आहे बाळ कोल्हटकर यांची।

0: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
1: देत आहे 18 महिने मुदतीची
0: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
1: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
0: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
0: नियम आणि अटी लागू.
2: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
3: ऍट 64 अवेन्यू 1BHK 2BHK फ्लॅट्स मेडिकल कॉलेज शेजारी सातारा 72 94 94 64 64.
2: बुकिंग सुरू.
4: बागडे बंधू सराव सातारा रोड जिल्हा सातारा फोन 91 68 227 325.
5: बागडे बंधू सराव नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
6: येवा मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली चव मात्र सर कोकणी बांधलेली.
5: ऍट मोहितेज फिश पॉइंट विलासपूर सातारा.
6: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचं मजो.
5: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा 90 21 28 45 70. एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73 87 88 12 79 73 87 88 12 79.
7: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स बॅलन्स्ड पोर्टफोलिओ अर्थपूर्ण प्रशिक्षण
5: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड.

0: साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा. चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे.
1: पुस्तके, प्रश्न संच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
0: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा. 99 22 815 978.
2: आदेश्वर ज्वेलर्स, सुवर्ण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप, स्टील अशा भारी भारी शेगड्या.
4: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
3: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा.
5: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
6: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
5: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
6: तेव्हा करा संपर्क, व्हा निश्चिंत.
5: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज. अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
7: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून.
0: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हौद राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
8: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर.
9: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराने चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
8: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स, साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
10: श्रोते हो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा खाडीलकर यांच्या स्वरात राजा बढे यांची पदरचना. संगीतबद्ध केली आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी आणि हे नाटक आहे धाडीला राम तिने कावनी.

ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या स्वरात कैकई या नाटकातील पद आपण ऐकलं. पदरचना होती शांताराम नांदगावकर यांची आणि संगीत होतं अशोक पत्की यांचं. आणि या पदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 11:31 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत एकही कलाकार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या हिंदी चित्रपटातील गीतांचा आनंद आपण घेणार आहोत.

मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात जब जब फूल खिले या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतकार होते आनंद बक्षी आणि संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. श्रोते हो, पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 ढाक्यामधला. 1943 त्यांचं कुटुंब मुंबईत स्थलांतरित झालं आणि मुंबईमध्ये सुमन कल्याणपूर यांचे संगीताचं शिक्षण सुरू झालं. शास्त्रीय संगीताचा मजबूत पाया आणि गोड आवाजाच्या सुमन कल्याणपूर या छोट्या मोठ्या कार्यक्रमात गाऊ लागल्या आणि अशाच एका कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायक गझल गायक तलत मेहमूद यांनी सुमन यांचं गाणं ऐकलं आणि ते प्रभावित झाले आणि HMV कंपनीतील रेकॉर्ड्स करण्यासाठी सुमन कल्याणपूर यांचं नाव सुचवलं गेलं आणि इथूनच त्यांच्या पार्श्वगायनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हे गीत आपण ऐकलं एप्रिल फूल या चित्रपटातलं. श्रोतेहो, चित्रपट गीतासाठी पार्श्वगायनाची गाणी म्हणण्याची संधी सुमन कल्याणपूर यांना मिळाली ते मंगू या चित्रपटासाठी. संगीतकार मोहम्मद शफी हे संगीत देत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमन कल्याणपूर यांनी पहिलं हिंदी

जी गाणी म्हणण्याची संधी सुमन कल्याणपूर यांना मिळाली ते मंगू या चित्रपटासाठी. संगीतकार महम्मद शफी हे संगीत देत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमन कल्याणपूर यांनी पहिलं हिंदी चित्रपट गीत गायलं. ते वर्ष होतं 1954. तलत महमूद यांच्याबरोबर दरवाजा चित्रपटातील एक दिल दो है तलबगार हे गीतही त्याच सुमारास प्रसिद्ध झालं आणि सुमन कल्याणपूर यांचा सांगीतिक प्रवास सुरू झाला.

श्रोतेहो, सुमन कल्याणपूर यांचा आवाज एक वेगळंच रसायन होतं. शिवाय गाणं म्हणण्याची त्यांची धाटणी वेगळीच, त्यांच्या गाण्याची शैली वेगळीच. सुमन कल्याणपूर यांनी हिंदी किंवा मराठी कोणतीही गाणी ऐकताना हे मात्र नक्की जाणवतं की प्रत्येक गाण्यातील त्यांचा आवाज भावूक वाटतो, मनाला स्पर्शून जातो.

श्रोते हो, सुमन कल्याणपूर यांनी गायलेली गाणी ऐकताना जाणवतं की त्यांच्या गाण्यात व्यावसायिकता डोकावत सुद्धा नाही. अगदी प्रामाणिकपणे मनापासून गाणी म्हणणं हा त्यांचा स्वभाव. भक्तिगीत, भावगीत, चित्रपटगीत, प्रत्येक प्रकारच्या त्यांनी गायलेल्या गीतातून उत्कट भावना प्रकट करत तो आवाज श्रोत्यांच्या थेट हृदयात शिरतो.

श्रोते हो, जी गोष्ट मराठी गाण्यांची तीच गोष्ट हिंदी चित्रपटगीतांची. अनेक संगीतकारांबरोबर सुमन कल्याणपूर यांनी गाणी गायली आहेत. त्यातही शंकर जयकिशन, रोशन आणि खय्याम यांच्याकडे त्यांनी जास्त प्रमाणात गाणी गायली. 1960 ते 1970 या दशकातील हिंदी गाणी त्यांची खूप गाजली.

ना तुम हमें जानो हे थीम सॉंगसारखं गाणं त्यांनी एस डी बर्मन यांच्याकडं बात एक रात की यासाठी गायलं. तसंच छोटी बहन आणि रेशम किडोरी या चित्रपटातील राखी गीत आजही लोकप्रिय आहे.

श्रोतेहो, सुमन कल्याणपूर यांची मराठी गीतांबरोबरच हिंदी चित्रपटातील सर्वच गाणी लोकप्रिय ठरली. फर्ज, ब्रह्मचारी, एप्रिल फूल, जप जप फूल किले अशा अनेक चित्रपटातील त्यांची गाणी रसिक तन्मयतेने ऐकतात. सुमन कल्याणपूर यांनी आपल्या वेगळ्या आवाजाने आणि शैलीने अनेक अविस्मरणीय गाणी गाऊन श्रोत्यांना, रसिकांना पुरेपूर आनंद दिला आहे हे मात्र नक्की.

श्रोते हो, आजच्या एकही कलाकार या कार्यक्रमात पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांनी गायलेली काही हिंदी चित्रपट गीतं आपण ऐकलीत. या गीताबरोबरच आजचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर 1 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ काही क्षणातच.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. समाजाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक जतनात संग्रहालयाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी आजचा हा दिवस जगभरात साजरा केला जातो. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम्सने 1977 हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. संग्रहालय ही केवळ जुन्या वस्तू ठेवण्याचं ठिकाण नसून सांस्कृतिक देवाणघेवाण, संस्कृतीचं संवर्धन आणि लोकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढवण्याचं साधन आणि या सगळ्याची जाणीव करून देणं यासाठी हा या दिवसाचा मुख्य उद्देश. संग्रहालय आपल्याला आपल्या पूर्वजांना

इतिहास, कला आणि संस्कृतीशी जोडतात. दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित हा दिवस साजरा केला जातो, ज्यामुळे संग्रहालयाचं समाजातील बदलत्या भूमिकेचं महत्व स्पष्ट होतं. तर यंदाची संकल्पना आहे म्युझियम्स युनायटिंग अ डिव्हायडेड वर्ल्ड, म्हणजेच विभक्त जगाला एकत्र आणणारी संग्रहालय. त्यामुळे श्रोतेहो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, तर मुलांना घेऊन आपणही आपल्या जवळपास असलेल्या संग्रहालयांना भेट देऊया आणि आजचा दिवस साजरा करूया.

0: श्रोत्यो, आणि आता या छानशा गाण्यानंतर आपण ऐकणार आहोत इंग्रजी संभाषण कौशल्य याविषयी सुप्रिया जाधव यांची सुहिता मराठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार श्रोते हो, आत्ता 10वीच्या परीक्षांचे रिझल्ट लागायला सुरुवात झाली आहे आणि विद्यार्थ्यांसोबत पालकांमध्येही उत्सुकतेचं वातावरण आहे. पुढे कॉलेजमध्ये प्रवेश, नवीन मित्रपरिवार, नवीन वातावरण आणि नव्या संधीचा प्रवास सुरू होणार आहे. अशा या नव्या टप्प्यावर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, इंग्रजीमध्ये संभाषण कसं करायचं? दैनंदिन संवादात, शिक्षणात आणि विविध ठिकाणी सहजपणे बोलता यावं यासाठी इंग्रजी संभाषण कौशल्य आवश्यक ठरतं. म्हणूनच आजचा आपला विषय प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत सुप्रिया जाधव. सुप्रिया जाधव यांनी इंग्रजी साहित्य विषयात MA पदवी संपादन केली असून त्यामध्ये युरोपियन नाट्य साहित्य आणि रशियन कवितेचा विशेष अभ्यास केला आहे. तसंच त्यांनी BEd पदवी इंग्रजी विशेष विषयासह पूर्ण केली आहे. सध्या त्या श्रीमती KC गांधी इंग्लिश माध्यमिक शाळा कल्याण येथे त्या कार्यरत आहेत. नमस्कार मॅडम, आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार, धन्यवाद.
1: माझा पहिला प्रश्न असा आहे की आज अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येतं, लिहिता येतं, पण बोलायची वेळ आली की ते थांबतात, म्हणजे बोलू शकत नाही, काहीतरी कमी पडतं असं त्यांना वाटतं. तर या इंग्रजी कन्व्हर्सेशन मध्ये, म्हणजे संभाषण करण्यात, नेमकी अडचण कुठे येते?
2: विद्यार्थी लिहिताना वाचताना अगदी कॉन्फिडेंट असतात, पण जेव्हा बोलण्याची वेळ येते त्यावेळी ते थोडे गडबडतात. ही समस्या त्यांना येते कारण पॅसिव्ह नॉलेज आणि ऍक्टिव्ह युसेज याच्यातल्या फरकामुळे. विद्यार्थी वाचन आणि लेखनामधून भाषा तर समजून घेतात, पण बोलण्यासाठी आवश्यक असलेला सराव आणि सातत्य तिथे कमी पडतं. तसेच त्यांच्यामध्ये असलेला थोडा आत्मविश्वासाचा अभाव आणि चुकण्याची भीती यामुळे ते थोडे भांबवतात. उदाहरणार्थ, आय अंडरस्टँड इंग्लिश हे त्यांना माहितीच असतं, पण आय कॅन स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली यासाठी मात्र सरावच आवश्यक असतो.
1: तुम्ही आता म्हणालात सातत्य हवं, शिकायची इच्छा असते, पण ती सुरुवात कुठून करावी हे त्यांना समजत नाही. इंग्रजी बोलण्याची ही सुरुवात कुठून, कशी करावी?
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. उदाहरणार्थ, आय एम गेटिंग रेडी, आय एम गोइंग टू स्कूल, अशा पद्धतीने छोटी छोटी वाक्य रोज स्वतःशीच त्यांनी बोलायची. अगदी रोज 5-10 मिनिटं त्यांनी स्वतःशी संवाद साधला तर ही सवय त्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी खूप प्रभावी ठरेल.
1: आता तुम्ही म्हणालात की संभाषण रोज करायचंय वगैरे, पण कधी कधी काय होतं, शाळा किंवा कॉलेजमध्ये थोडं इंग्रजी वापरलं जातं, पण आपण आपल्या घरी किंवा मित्रांमध्ये आपली मातृभाषाच वापरतो, तर रोजच्या व्यवहारात ह्या कन्व्हर्सेशनचा सराव कसा करावा?
2: अगदी योग्य प्रश्न आहे. आपण सर्वजण आपापल्या घरी मातृभाषेतच बोलतो आणि सर्वच विद्यार्थी आपापल्या घरामध्ये मातृभाषेचा सराव हा त्यांच्या इंग्रजी भाषेपेक्षा जास्तच असतो, पण तरी सुद्धा घरामध्ये एक छोटंसं इंग्रजी वातावरण तयार करायचंय. रोज इंग्रजी संभाषणासाठी ठराविक वेळ त्यांनी राखून ठेवायचा आहे. त्या वेळेमध्ये त्यांनी छोट्या छोट्या वाक्यांचा सराव करायचा आहे घरातील, कुटुंबातील सदस्यांबरोबर किंवा आपल्या मित्रमंडळी सोबत छोट्या छोट्या संभाषणाचा सराव करायचा. उदाहरणार्थ, हाऊ वॉज युअर डे किंवा व्हॉट डीड यू लर्न टुडे, अशा प्रकारच्या छोट्या संवादातून त्यांच्यामध्ये मोठा आत्मविश्वास तयार होतो.
1: अनेक वेळा शब्द माहिती असतात, पण वाक्य रचना करताना गोंधळ होतो, ज्याला आपण म्हणतो सेंटेन्स फॉर्मेशन. तर हे सुधारण्यासाठी

0: काय करावं?
1: इंग्रजी भाषेबरोबर कोणत्याही भाषेमध्ये सेंटेन्स फॉर्मेशनसाठी कर्ता कर्म क्रियापद ही त्याची मूलभूत वाक्यरचना आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट म्हणजेच कर्ता क्रियापद आणि कर्म ही मूलभूत रचना आपण समजून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ शी रीड्स बुक, दे प्ले फुटबॉल यासारख्या छोट्या छोट्या वाक्यांमधून आपण रोज सराव करणं गरजेचं आहे. आणि शिवाय आपण ज्यावेळी लिहितो, रायटिंग आणि स्पीकिंग म्हणजे ज्यावेळी लिहितो आणि ज्यावेळी बोलतो, या दोन गोष्टींमध्ये समन्वय आवश्यक आहे. दररोज किमान 5 नवीन वाक्य तयार करण्याची आपण स्वतःला सवय लावल्यास मोठा फरक पडतो.
0: आता हे सेंटेन्स फॉर्मेशन आपण म्हटलं की रचना कशी करावी, ह्याच्यातच कधीतरी त्यांचा गोंधळ असतो आणि मग विद्यार्थ्यांना वाटतं की आपण चुकलो तर लोक हसतील म्हणून ते बोलायचंच टाळतात. तर हा संकोच त्यांनी कसा मग दूर करायचा?
1: सर्वप्रथम तर चुका ही तुमच्या प्रगतीची पहिली पायरी आहे. इट इज बीन टोल्ड दॅट मिस्टेक्स आर प्रूफ दॅट यू आर ट्राईंग. तुम्ही प्रयत्न करणार तर मग नक्कीच तुमच्याकडून चुका होणार. मग चुकांचा तुम्ही संकोच बाळगायचा नाहीये. उदाहरणार्थ ही गो टू स्कूल, ही गो टू स्कूल असं तुम्ही 3-4 वेळा जेव्हा बोलतात तेव्हाच तुम्ही ही गोज टू स्कूल हे वाक्य शिकतात. म्हणूनच चुकण्याची अजिबात भीती बाळगू नये.
0: आता ग्रामर, हा ग्रामर शब्द ऐकला कीच विद्यार्थ्यांना ताण येतो किंवा रूल्स आठवत नाहीत त्यातले म्हणून ते बोलायला घाबरतात. तर संभाषणासाठी ग्रामर किती आवश्यक आहे?
1: कोणत्याही भाषेसाठी, कुठल्याही भाषेमध्ये संवाद साधण्यासाठी ग्रामर अगदी बेसिक स्वरूपाचं पुरेसं असतं. मग त्याच्यामध्ये काळ म्हणजे टेन्सेस, आर्टिकल्स, उपपद आणि वाक्यरचना, जसं आपण मगाशी म्हटलो सेंटेन्स फॉर्मेशन, या गोष्टींचं प्राथमिक ज्ञान सुद्धा पुरेसं आहे. सुरुवातीलाच अगदी फ्लुएन्सीवर फक्त भर द्यायचा आहे. तुम्ही फ्लुएन्सीवर भर दिलात की हळूहळू मग तुम्ही अक्युरसीकडे वाटचाल करतात. त्यामुळे अगदी खूपच ग्रामरचे नियम पाठ करण्यात काहीच अर्थ नाही. अगदी बेसिक ज्ञान ग्रामरचं असणं सुद्धा पुरेसं आहे.
0: तसं इंग्रजी बोलताना मग काही शब्द, योग्य शब्द आठवत नाहीत किंवा माहीत नसतात आणि त्यामुळे वाक्य मध्येच थांबतं, तोडलं जातं. तर शब्द संग्रह, वोकॅबलरी हे वाढवण्यासाठी सोपे उपाय कोणते?
1: वोकॅबलरी कुठल्याही भाषेचा गाभाच असतो. जेवढे तुमच्याकडे शब्द जास्त तेवढी तुमची भाषा समृद्ध. मात्र ही वोकॅबलरी वाढवायची कशी? सोपं उत्तर आहे, रोज वाचन केलं पाहिजे. पहिला उपाय, जे तुम्ही वाचतात त्या वाचनातून रोज तुम्ही नवीन शब्द शिकतात. मग ते नवीन शब्द तुम्ही एक डायरी बनवून त्या डायरीला अगदी नाव द्यायचंय, वर्ड डायरी, आणि त्याच्यात शिकलेले रोजचे नवीन शब्द टिपून ठेवायचे. त्याच्यानंतर तुम्ही इंग्रजी मूवीज किंवा सिरियल पाहू शकतात, पण त्या कशा पाहायच्यात? त्यांच्या सबटायटल्स सोबत पाहायच्यात. त्यामुळे तुमची भाषा अजून विकसित होण्याला मदत होते आणि तुम्ही नवीन शब्द शिकतात. अशा पद्धतीने दररोज 5 नवीन शब्द शिकून, नुसतं शिकून उपयोग नाही, ते तुम्ही वाक्यांमध्ये त्यांचा उपयोग करायला शिकलं पाहिजे. उदाहरणार्थ हॅपी, हॅपी हा शब्द आला तर आय एम हॅपी टुडे. कॉन्फिडंट, शी इज व्हेरी कॉन्फिडंट गर्ल. इम्प्रूव्ह, आय विल इम्प्रूव्ह माय मॅथमॅटिक्स. अशा पद्धतीने नवीन शब्द तर शिकायचेच आहेत, पण त्या शब्दांचा वाक्यांमध्ये उपयोग करायचा आहे. यासाठी तुम्ही वर्ड ऑफ द डे म्हणून ही टेक्निक सुद्धा वापरू शकता. वर्ड ऑफ द डे, एखादा पर्टिक्युलर शब्द तुम्हाला खूप आवडतो, त्या एका शब्दाला धरून तुम्ही कमीत कमी 5 सेंटेन्स बनवायचेत. अशा पद्धतीने तुमची वोकॅबलरी समृद्ध होणार आहे.
0: काही विद्यार्थ्यांना बोलता येतं, बोलता येतं पण उच्चार योग्य नसतात किंवा त्यांना ते योग्य उच्चार आहेत की नाही हेही माहीत नसतं, थोडी शंका असते मनात. मग हे उच्चार म्हणजे प्रोनन्सिएशन सुधारण्यासाठी काय करावं?
1: एकदम अगदी अगदी उपयुक्त प्रश्न तुम्ही विचारला आहे. कधी कधी काय होतं की एकाच शब्दाचे चुकीचे उच्चार ऐकलं की त्या व्यक्तीचा किंवा त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास डळमळतो. मग अशा प्रोनाऊन्सिएशन सुधारण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो? तर सगळ्यात महत्वाचा उपाय आहे की तुम्ही ऍक्टिव्ह

0: लिस्नर असणं खूप गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही खूप मन देऊन ऐकणं खूप गरजेचं आहे, कारण उत्तम श्रोताच उत्तम वक्ता बनू शकतो हे आपणा सर्वांना माहिती आहे. दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता, जे मोठे शब्द आहेत त्यांना तुम्ही तुकड्यांमध्ये बोलू शकतात. एकदमच तो मोठा शब्द एका वेळी बोलण्याच्या ऐवजी त्याचे छोटे छोटे पार्ट्स करून तो शब्द बोलण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने तुमचे उच्चार सुधारू शकतात. सायलेंट लेटर्स नेहमी लक्षात ठेवा. एन आवर होतं, हवर होत नाही. त्यामुळे सायलेंट लेटर्स तुम्ही लक्षात ठेवा. याची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही आरशासमोर उभं राहून, त्याला आम्ही मिरर प्रॅक्टिस असं म्हणतो, आरशासमोर उभं राहून तुम्ही रोज त्याची प्रॅक्टिस केली तर तुमच्यामधला तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढतो. शिवाय तुम्ही जेवढं ऐकाल तेवढंच तुमचं बोलण्याची स्पीकिंग स्किल समृद्ध होणार आहे. आजकाल आपण ज्या युगामध्ये राहतो तिथे ऑनलाईन रिसोर्सेस खूप उपलब्ध आहेत. डिक्शनरी ॲप्स ऑनलाईन अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये उच्चार सुद्धा येतात, तुम्ही त्यांची मदत घेऊ शकतात.
1: अनेक जण म्हणतात की आम्हाला ऐकून समजतं, म्हणजे प्रश्न काय विचारलाय कळतो, पण उत्तर देता येत नाही. तर या लिस्निंग आणि स्पीकिंग याचा संबंध कसा आहे, संतुलन कसं राखायचं? उदाहरणार्थ व्हॉट डीड यू डू येस्टरडे, मनात प्रश्न समजतोय, काल काय केलंय असं विचारलंय, पण विद्यार्थी उत्तर तुटक देतात आणि वाक्य पूर्ण होत नाही. तर या लिस्निंग आणि स्पीकिंग यांचा संबंध कसा आहे?
0: लिस्निंग आणि स्पीकिंग, जसं मी आत्ताच सांगितलं की योग्य प्रोनन्सिएशन, सेंटेन्स स्ट्रक्चर, टोन, रिदम, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिस्निंगमुळेच, म्हणजे ऐकण्यामुळेच समजतात. याच्यामुळे तुमची वोकॅबलरी नॅचरली वाढत जाते, तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो. त्यामुळे लिस्निंग आणि स्पीकिंगचा अत्यंत जवळचा शब्द आहे. जसं मी आत्ता म्हणाले, जेवढा तो उत्तम श्रोता असेल तेवढाच तो उत्तम वक्ता बनतो. कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत या तुम्हाला ऍक्टिव्ह लिस्निंगमुळे समजतात.
1: कारण आपण फक्त ऐकत नाही तर समजून घेतो, प्रतिसाद देतो आणि संवाद अधिक प्रभावी करतो. समोरचा काय बोलतोय, त्याचा टोन, भावना आणि अर्थ लक्षात घेतल्यावर आपलं उत्तर जास्त योग्य आणि नैसर्गिक होतं. त्यामुळे कन्व्हर्सेशन स्मूथ आणि त्यात आत्मविश्वास जास्त दिसून येतो. पुढचा प्रश्न असा आहे की आजकाल मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे, त्यावर वेळ घालवतो आपण, वेळ जातोच, पण त्याचा योग्य वापरही आपण करू शकतो, होऊ शकतो. तर या मोबाईलच्या मदतीने इंग्रजी कन्व्हर्सेशन कसं सुधारता येईल?
0: मोबाईलचा उपयोग आपण लर्निंग टूल म्हणून करू शकतो. अतिशय उपयोगी आहे हे माध्यम. इंग्लिश लर्निंग ॲप्स, पॉडकास्ट आणि यूट्यूब व्हिडिओज याचा आपण नियमित उपयोग करू शकतो मोबाईलमुळे. यूट्यूबचा सुद्धा आपण स्मार्ट वापर करू शकतो. रोज कमीत कमी 10 ते 15 मिनिटं इंग्रजी कॉन्व्हर्सेशनचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकतात. पॉडकास्ट किंवा ऑडिओ तुम्ही ऐकू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही व्हॉइस टायपिंग काढून त्याचं टिपण ठेवू शकता, स्पीकिंग स्किल इम्प्रूव्ह करू शकता. AI, चॅट GPTचा वापर करून तुम्ही तुमची भाषा समृद्ध करू शकतात. याबरोबरच मी आत्ता सांगितलं, प्रोनन्सिएशन सुधारण्यासाठी डिक्शनरी ॲप्स आहेत आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हॉट्सअपचे, इंग्लिशचे लर्निंगचे ग्रुप फॉर्म करू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलचा योग्य वापर करू शकता. ॲज अ लर्निंग टूल म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकतात.
1: आता इथे एक महत्वाचा मुद्दा येतो की विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही समस्या अधिक ठळकपणे दिसून येते, कारण त्यांना इंग्रजी बोलण्यासाठी योग्य वातावरण मिळत नाही. त्यांच्या आजूबाजूला इंग्रजी संवाद करणारे लोक कमी असतात, त्यामुळे त्यांना प्रॅक्टिस करण्याची ही संधी मिळत नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी कन्व्हर्सेशन स्किल कसं वाढवावं?
0: शहरातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वातावरण मिळतं, पण ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वातावरण मिळत नाही. त्यामध्ये कुठेतरी मनात भीती असते की ती आंतरराष्ट्रीय भाषा आहे, तो एक संकोच असतो. मग आम्ही काय करायचं आमची भाषा समृद्ध करण्यासाठी किंवा संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी? तर त्यांच्याकडे जी उपलब्ध साधनं आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे, त्याचा त्यांनी जास्तीत जास्त वापर करायचा आहे. त्यांच्या शिक्षकांचं, तज्ज्ञांचं यावर ते मार्गदर्शन घेऊ शकतात. आणि आत्ताच जसं आपण बोललो

0: मोबाईलचा आणि इव्हन रेडिओचा सुद्धा ते खूप चांगला उपयोग करू शकतात. घरात मित्रमैत्रिणींसोबत रोज 10 ते 15 मिनिटं इंग्लिश बोलण्याची एक सवयच लावू शकतात. डेली स्पीकिंगची प्रॅक्टिस करू शकतात आणि रिडिंग बुक्स वाचनामुळे त्यांची भाषा अजून समृद्ध होईल आणि त्यांच्यामधला आत्मविश्वास दुणावतो. आणि मग पुन्हा मग ते जे ग्रामीण भाग आणि शहरी भागातलं अंतर आपोआपच घटत जातं.
1: अगदी योग्य. मगाशी आपण स्पष्ट उच्चाराबद्दल बोललो, तसंच फ्लुएन्सी ही महत्वाची आहे. तर काही विद्यार्थी शब्द बोलतात पण सहज आणि सलग बोलता येत नाही, फ्लुएन्सी वाढवण्यासाठी मग रोज काय करायला हवं?
0: फ्लुएन्सीसाठी एकच मूलमंत्र आहे, प्रॅक्टिस, कॉन्फिडन्स आणि कन्सिस्टन्सी. प्रॅक्टिस म्हणजे सराव, कॉन्फिडन्स म्हणजे तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास आणि कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. तर तुम्ही दररोज किमान 10 ते 15 मिनिटं सलग बोलण्याचा सराव करायचा आहे. उदाहरणार्थ एखादा विषय घ्यायचा आहे, हाऊ आय स्पेंट माय डे टुडे, माय डेली रुटीन किंवा माय फेवरेट टीचर, असं कुठला तरी एक छोटासा विषय घ्यायचा आणि त्याच्यावर सलग 10 ते 15 मिनिटं सलग बोलण्याचा सराव करायचा. अशा पद्धतीने तुम्ही तुमची फ्लुएन्सी वाढवू शकता.
1: अगदी खरंय. आता तुम्ही म्हणालात तसं, म्हणजे की फ्लुएन्सी वाढवण्यासाठी रिडिंग पुरेसं नसतं, पण काही विद्यार्थी खूप वाचन करतात त्यामुळे व्होकॅबलरी समज चांगली होते, पण बोलण्याचा सराव कमी असल्यामुळे ते अडखळतात आणि म्हणून रिडिंग आणि स्पीकिंगचं संतुलन आवश्यक आहे. तर ते कसं साधावं?
0: वाचन केल्यानंतर तुम्ही त्याचं मनन करणं पण गरजेचं आहे. वाचन केल्यावर त्याच्यावर बोलण्याचा सराव करणं सुद्धा योग्य आहे. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या पुस्तकातला एखादा पॅरेग्राफ वाचला, तो पॅरेग्राफ वाचल्यानंतर पुस्तक बंद करायचंय आणि तो पॅरेग्राफ स्वतःच्या शैलीमध्ये स्वतःच्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करायचा. याला आम्ही इंग्रजीमध्ये रीड आणि रिटेल ही पद्धत असं म्हणतो. रीड करायचं आहे आणि रिटेल म्हणजे स्वतःचं शब्द स्वातंत्र्य घेऊन तुम्ही ते पुन्हा रिटेल करण्याचा सराव करायचा आहे, आपल्या शब्दांमध्ये ते मांडण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने तुम्ही रिडिंग आणि स्पीकिंगमध्ये संतुलन ठेवू शकता.
1: आता तुम्ही म्हणालात तसं रिडिंग आणि स्पीकिंगचं संतुलन जसं महत्वाचं आहे, तसं दुसरं महत्वाचं आहे भीतीवर मात करणं. तर मित्रमैत्रिणींसोबत इंग्रजी बोलताना संकोच वाटतो, कधी हसू येतं, कधी कोणी चिडवणार तर नाही ना, अशी भीती असते. तर हा अडथळा कसा दूर करावा?
0: सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्वतःची प्रगती महत्वाची आहे. स्वतःची प्रगती महत्वाची आहे हे ध्येय जर तुम्ही ठेवलं तर मग आपोआप तुमचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह राहतो. आणि आपल्याला नेहमी असं सांगण्यात येतं की चूज युअर सर्कल वाईजली. त्यामुळे तुम्ही तुमचे मित्रमैत्रिणींचे गट निवडतानाच ते अतिशय प्रोत्साहन देणारे गट असले पाहिजेत, या हे तुम्ही कटाक्षाने त्याची निवड करायची आहे. जसं मी सांगितलं की स्वतःची प्रगती महत्वाची जेव्हा आपण ठरवतो त्यावेळी आपण पुन्हा छोट्यापासून सुरुवात करतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला सुरुवात करायची आहे. तुम्ही यामध्ये रोल प्ले करू शकतात. जेव्हा तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत असतात त्यावेळी अगदी टीचर स्टुडंट मधील संभाषण रोल प्ले या मेथडने डिस्कस करू शकतात. डेली कमीत कमी 5 मिनिटांचं एक चॅलेंज घेऊन सर्व मित्रमैत्रिणींनी एकमेकांना प्रोत्साहन देऊन इंग्रजी बोलण्याचा एकमेकांना आत्मविश्वास द्यावा. अशा पद्धतीने तुमच्यातला हळूहळू मित्रमैत्रिणींच्या गटांमध्ये असणारा संकोच दूर होईल.
1: पालकांना मुलांनी इंग्रजी बोलावं असं वाटतं, पण कधी कधी योग्य मार्गदर्शन पालकांचं कमी पडतं किंवा कुठे कुठे विद्यार्थ्यांवर दबावच दिसून येतो. तर पालकांनी मुलांना कसं प्रोत्साहन द्यावं?
0: आपल्याला अगदी लहानपणापासून आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींनी सांगितलेलं आहे की यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक. तुम्ही तुमच्या चुकांमधूनच शिकतात. तुम्हाला जर प्रगती करायची आहे, कुठल्या एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवायचं आहे, तर तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ती गोष्ट करताना तुम्ही चुका करणारच आणि त्या चुकांमधूनच तुम्ही शिकणार. त्यामुळे पालकांनी मुलांच्या चुका स्वीकारायच्या आहेत, त्या स्वीकारायच्या आहेत, पण त्या

0: त्यांनी त्याच्यावर टीका करायच्या नाहीयेत. तुमचं मूल चुकांमधूनच शिकणार आहे. घरामध्ये एक छोटस इंग्रजीचं वातावरण तुम्ही तयार करायचंय. मोबाईलवर मुलांना मोबाईल बघण्यासाठी, त्याच्यावर एज्युकेशनल व्हिडिओज बघण्यासाठी प्रोत्साहन द्यायचंय. अशा पद्धतीने मुलांना अतिशय पालकांकडून प्रोत्साहन मिळाल्यावर अजून त्यांना एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि पालकांनी एक गोष्ट कटाक्षाने करायची की आपल्या मुलाला कमीत कमी रोज 5 पाणी वाचण्याची सवय लावायचीच आहे. किंवा तुम्ही अगदी बाजारामध्ये तुमच्या मुलाला घेऊन फेरफटका मारायला जरी गेलात तर दुकानावर असलेल्या इंग्रजीतल्या पाट्या त्या सुद्धा तुम्ही तुमच्या मुलाला वाचण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. कुठे असलेले सूचना फलक या सगळ्या गोष्टी मुलांनी वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल, जेवढं तुम्ही वाचाल तेवढी तुमची भाषा समृद्ध होत जाईल. अशा पद्धतीने पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यायचं आहे.
1: अगदी बरोबर, पालकांचा सपोर्ट महत्वाचा आहेच, पण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यात शिक्षक आणि शाळेची भूमिका नेमकी कशी असते?
0: आजकाल विद्यार्थी घरासोबत जास्तीत जास्त वेळ हा शाळेमध्ये घालवतात. शाळेमध्ये आम्ही जे शिकवतो त्याच्यामध्ये भाषा खूप महत्वाचं माध्यम असतं. मुलांना आम्ही शाळेमध्ये रीडिंग वाचन ही किती महत्वाचं आहे याबद्दल रीडिंग आम्ही घेतो. क्लासरूम रीडिंग घेतो, प्रत्येक मुलाचे इंडिव्हिज्युअल रीडिंग घेतो, रीडिंग अलाउड घेतो. याच्यामध्ये एखादा विद्यार्थी वाचत असेल तर दुसऱ्या विद्यार्थ्याला पण तो एक आत्मविश्वास मिळतो की जर माझा मित्र वाचू शकतो तर मी सुद्धा अशा पद्धतीने वाचू शकतो. व्हॉइस मॉड्युलेशन, आवाजातले चढ उतार, पंक्चुएशन, कुठे कॉमा कुठे फुल स्टॉप, या सगळ्या गोष्टी आम्ही मुलांना वर्गामध्ये शिकवतो. याबरोबरच वाचण्याबरोबर जे नवीन शब्द, जसं तुम्ही म्हणालात की वोकॅबलरी, हे नवीन शब्द मुलं शिकतात, त्या शब्दांना धरून आम्ही वोकॅबलरीवर बेस्ड असे गेम वेगवेगळे शाळेमध्ये घेतो. जसं वर्ड सर्च गेम, वर्ड चेन गेम. उदाहरणार्थ माझं नाव सुप्रिया आहे तर शेवटचं सुप्रियामध्ये शेवटचं लेटर ए येतं, मग ए वरून दुसरा शब्द, ए वरून एरोप्लेन, अशी वर्ड चेन म्हणजे शब्दांची साखळी आम्ही मुलांना बनवायला शिकवतो. अशा पद्धतीने हळूहळू मुलांचा या विषयाचा सखोल अभ्यास होतो. आणि मग त्यांचे आम्ही शाळेमध्ये इन हाऊस कॉम्पिटिशन्स घेतो, उदाहरणार्थ उत्कृष्ट वक्तृत्व स्पर्धा इंग्रजीमध्ये. मग वेगवेगळे विषय त्यांना दिले जातात आणि मुलं मग ते सादरीकरण करतात. अशा पद्धतीने मग त्यांचं स्टेज फिअर त्यांची निघून जाते आणि त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवण्याला मदत होते.
1: दहावीनंतर कॉलेजमध्ये, म्हणजे आता सगळे दहावीचे रिझल्ट लागायला सुरू झालेत, तर या दहावीनंतर कॉलेजमधलं नवीन वातावरण, नवीन मित्र आणि नवीन पद्धतीचं शिक्षण सुरू होतं, तर अशावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःला कसं तयार करायचंय?
0: शालेय वातावरण टोटली वेगळं असतं आणि कॉलेज जीवनातलं वातावरण खूप वेगळं असतं. तिथे वेगवेगळ्या माध्यमातले विद्यार्थी एकत्र येत असतात. मग अशा वेळी वर्नॅक्युलर मीडियम किंवा मराठी माध्यम किंवा वेगवेगळ्या माध्यमातले विद्यार्थी जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या मुलांबरोबर मेन स्ट्रीममध्ये येतात, त्यावेळी मग त्यांना उगाचच असा संकोच वाटत राहतो की आपण कुठेतरी कमी पडतोय का. मग अशावेळी त्यांनी काय करतात, ते स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि इथंच ते चुकतात. त्यांनी असं न करता कॉलेजमध्ये असणारे प्रेझेंटेशन्स किंवा ग्रुप डिस्कशन याच्यामध्ये अत्यंत सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. जसं मी आत्ता सांगितलं, कुठलीही चुकण्याची भीती, कोणताही संकोच त्यांनी बाळगायचा नाही आहे. त्यांनी जेवढं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ते भाषा शी रिलेटेड कुठल्याही कार्यक्रमात घेतील तेवढे ते त्याच्यातून शिकतच जातील आणि हळूहळू ते त्याच्यावर प्रभुत्व मिळवतील. आणि अशा पद्धतीने त्यांची एक नवीन मित्रमैत्रिणींचं सर्कल बनण्याची सुद्धा ही योग्य वेळ असते. अशा पद्धतीने कॉलेज जीवनासाठी विद्यार्थ्यांनी तयारी केलेली योग्य ठरते.
1: अनेकांना वाटतं इंग्रजी शिकण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, थोड्या वेळातही सातत्य ठेवलं तर फरक पडू शकतो, तर इंग्रजी संभाषण सुधारण्यासाठी रोज किती वेळ द्यावा आणि सरावाची योग्य पद्धत कोणती?
0: तुम्ही प्रश्नामध्येच उत्तर दिलेले की सातत्य असणं गरजेचं आहे. मी आज इंग्रजीची प्रॅक्टिस करेन आणि अगदी मग 4 दिवसांनी करेन असं करून

0: चालणार नाही. तुम्हाला अगदी रोज दररोज फक्त 25 ते 30 मिनिटं अर्धा तास मॅक्सिमम सरावासाठी योग्य आहे, पण ते सातत्य हवं. आज 25-30 मिनिटं हवीत, उद्या मला 30 मिनिटं जमत नाही, पण मी उद्या 15 मिनिटं मॅनेज करू शकतो. 15 मिनिटं का असेना, पण उद्या तुम्ही केला पाहिजे. अशा पद्धतीने दररोज कमीत कमी 20 ते 30 मिनिटं सरावासाठी योग्य आहेत. रोज अगदी तासभर 2 तासभर मी वेळ काढेन आणि मग इंग्रजीचा सराव करेन असं करण्याची काही गरज नाही. सातत्यपूर्ण दररोज सराव तुमच्यासाठी उपयुक्त ठरतो.
1: आजची चर्चा खूप उपयुक्त झाली. आज अनेक विद्यार्थी इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करतात, पण सातत्य, आत्मविश्वास आणि योग्य दिशा यांची गरज असते. अशा वेळी अनुभवी व्यक्तीकडून मिळालेला सल्ला त्यांना नवीन ऊर्जा देऊ शकतो. सुप्रिया जाधव मॅडम, तर अशा इंग्रजी संभाषण सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कोणता महत्वाचा सल्ला द्याल?
0: कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य, कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास, आणि कंटिन्युअस प्रॅक्टिस म्हणजे सातत्यपूर्ण सराव, हेच तुमचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचे मुख्य मंत्र आहेत. तुम्ही रोज थोडंच करायचे, पण नक्की करायचे. चुका होऊ द्या, संकोच बाळगायचा नाही. इंग्लिशला सब्जेक्ट नाही तर हॅबिट बनवायचं आहे. मनातली भीती काढून टाका. अगदी कीप इट सिम्पल, छोटे साधे साधे पण क्लिअर सेंटेन्सेस बोलण्याची प्रॅक्टिस करा. यू डोंट नीड टू बी परफेक्ट इंग्लिश, यू नीड कॉन्फिडेंट इंग्लिश.
1: श्रोते हो, नियमित सराव, सातत्य आणि बोलण्याची तयारी ठेवली तर कोणतीही भाषा सहज जुळून येते. कन्व्हर्सेशन फक्त भाषा नव्हे तर संवाद साधण्याची कला आहे. सुप्रिया जाधव मॅडम, आज आपण इथे आलात आणि अतिशय सुंदर सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, इंग्रजी संभाषण कौशल्य याविषयी सुप्रिया जाधव यांची सुहिता मराठे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.
3: श्रोते आणि आता ऐकूया वाचलेलं छानसं. यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत.
4: डोह हा मौज प्रकाशनातर्फे 60 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला, जाणकाराने नावाजलेला, अवघ्या 115 पानांचा ललित लेखांचा संग्रह आहे. मोजकं पण अभिरुचीपूर्ण लेखन करणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे याचे लेखक. कृष्णा नदीच्या डोहाजवळचा परिसर, तिथली माणसं, निसर्ग, प्राणीसृष्टी यांच्या आठवणींचा हा संग्रह. या आठवणी आहेत लेखकाच्या बालपणातल्या. त्याने त्या आठवणी प्रौढ वयात लिहून काढल्या असल्यामुळे भूतकाळातल्या निरागस निरीक्षणांना परिपक्व वयातल्या विश्लेषक नजरेची जोड मिळाली आहे. त्यामुळे अर्थातच हे लेखन निराळी उंची गाठतं. त्याचा खोलवर परिणाम वाचकांवर होतो. या नुसत्या आठवणी नाही आहेत, त्या दिवसांचं, गावांचं, रंग रूप गंध स्पर्श नाद अशा सगळ्या जाणीवा जागवणारं शब्दचित्रच कुलकर्णी आपल्यापुढे उभं करतात. अत्यंत संवेदनशील मनाने टिपलेल्या नोंदींना सहज सुंदर शैली आणि चित्रमय भाषेची जोड मिळाल्यामुळे हे पुस्तक भराभर वाचून हातावेगळं नाही करता येत. कित्येक वाक्यांवर आपण थांबतो, रेंगाळतो, पुन्हा मागचं पान उलटतो. त्यातल्या वातावरणात रमताना मध्येच थांबून आपणही आपल्या आठवणींच्या चिमुकल्या पण खोल डोहात एखादी डुबकी मारून येतो. डोहमध्ये लेखकाचं मनोगत नाही, प्रस्तावना नाही की अर्पण पत्रिकाही नाही. लेखकाच्या

प्रतिभेची सहज स्फुरणं म्हणता येतील असे एकंदरीत 11 लेख याच्यात आहेत. पद्मा सहस्रबुद्धे यांच्या अप्रतिम लेखाटनांची जोड याला मिळालेली आहे. आम्ही वानरांच्या फौजा, सुसरींचे दिवस, रात दिवा भिताची आणि जुन्या जन्मीची माणसं हे प्राणीसृष्टीवर आधारित लेख आणि त्यांच्या जोडीला गावातला वैशिष्ट्यपूर्ण डोह, तिथला वारा, ऊन, पावसाचं पाणी, झणाणणारा चौघडा, पायवाटा या सगळ्याची चित्रमय वर्णन करणारे सगळेच लेख वाचनीय आहेत. दुर्बीण, मोबाईल कॅमेरा किंवा इंटरनेटच्या दुनियेला आपण आता इतके सरावलोय की यातली सूक्ष्म निरीक्षणं ही केवळ एका लहान मुलाच्या नजरेने टिपलेली आहेत याची जाणीवच आपल्याला थक्क करते. त्याचबरोबर खेडेगावातल्या चाणाक्ष माणसांची निसर्गाविषयीची जाण, त्यांची आकलन शक्ती, ठोकताळे हे देखील आपल्याला अचंबित करतात. निसर्गशास्त्रावर आधारलेल्या ललित लेखनाची गोडी मराठी वाचकांना लागली ती प्रामुख्याने व्यंकटेश माडगुळकर आणि मारुती चितमपल्ली यांच्या लेखनामुळे. पण त्याआधी म्हणजे 1965 साली प्रकाशित झालेलं डोह हे पुस्तक वाचल्यावर जाणवतं की अशा प्रकारच्या लेखनाचा पहिला मान जातो तो श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्याकडे. वानरांच्या टोळीतील टोळी प्रमुख नराकडून टोळीतल्या नरपोरांची होणारी हत्या, टोळीचा प्रमुख बनण्यासाठी नर वानरांमध्ये होणारे युद्ध ही वर्णनं वाचताना व्यंकटेश माडगुळकरांच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सत्तांतर या कादंबरीची आठवण होणं अगदी अपरिहार्य आहे. अर्थात सत्तांतरच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत स्वतः माडगुळकरांनीही डोह मधल्या लेखांमुळे आपल्या मनात कुतूहल निर्माण झाल्याचा स्पष्ट उल्लेख केलाय. मारुती चितमपल्लींनीही आपल्या पवित्र पंखांची वाघुळं या लेखामध्ये वाघळांविषयी इतकं नाजूक हळूवार लिहिताना मला कुठेही आढळून आलं नाही असं कुलकर्णींच्या जुन्या जन्मीची माणसं या वाघळांवरच्या लेखाविषयी नोंदवलेलं आहे. डोह वाचताना प्रकाश नारायण संतांच्या वनवासमधल्या लंपनचीही आठवण होते. पण तिकडे लंपनच्या आयुष्यातल्या गमती जमती, त्याचा दिनक्रम, शाळेतली दोस्त मंडळी, भावनिक स्थित्यंतर यांच्या हलक्या फुलक्या चित्रणात त्याच वयाच्या मुलाचे विचार दिसतात. त्याच्या भावविश्वात वाचक अगदी रंगून जातो. डोहमधला मुलगा हा अधिक संवेदनशील, निसर्गातले सगळे विभ्रम कुतूहलाने टिपणारा, तरल बुद्धीचा, स्वतःच्या विचारात रमणारा तर आहेच, पण त्याच्या स्मरण नोंदी प्रौढ वयात व्यक्त झाल्या आहेत. त्यामुळे इथे निरागसतेला कलात्मक परिपक्व चिंतनाची जोड आहे आणि तीच वाचकांवर गारूड करते. सतत जपणारी आई, डोहात सूर मारायला शिकवणारे दादा म्हणजे त्याचे वडील, थोपटताना गोष्टी सांगणारी थोरली आई, ही सगळीच माणसं लेखामधून मुलांच्या प्रथमपुरुषी निवेदनातून त्याच्या भावजीवनाचा अविभाज्य भाग बनून आपल्या पुढे साकार होतात. यांच्याबरोबरच डोहाच्या पलीकडे राहणारी पिवळ्या चकचकीत गुंडीतून दूध घेऊन येणारी चिंगू आजी, झाडाची छान पानं वाळून गळून जाताना पाहून कट्ट्यावर एकटीच रडत बसणारी त्याची मैत्रीण लिनी, माणसांना शिव्या घालणारी पण कुत्र्या मांजरांना जवळ करणारी धोंडूबाई, अंड्यातून बाहेर पडणाऱ्या सुसरींच्या पुल्लांच्या मागावर असणारा आबू, ही सगळी माणसं त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांसकट लक्षात राहतात. निसर्गाचा एक भाग होऊन जगणारी आणि जगू पाहणारी शहाणी माणसं म्हणून लक्षात राहतात. गावात येणारे महापूर, टप्प्याटप्प्याने चढत जाणारा पाण्याचा ओघ, पाण्याने देवळाचा उंबरठा ओलांडल्यावर देव पालखीतून वर राहणाऱ्या सावकारांच्या देवघरात हलवणं, पाणी ओसरल्याबरोबर पुन्हा ते देवळात आणणं, हे सगळं ओल्या अंगाने श्रद्धेने पार पाडणारी माणसं, नदीची सागरसंगीत पूजा, शिंग, ढोल, लेझिम याच्या गजरात महापुरात पोहण्यासाठी लांबून येणारी माणसं, त्यांचे साहसी खेळ पाहण्यासाठी लोटणारा गाव, हा सगळा तपशील पाणी या लेखात येतो. त्याचप्रमाणे गावातल्या डोहामधला सुसरींचा वावर, त्यांचा जीवनक्रम, क्वचित प्रसंगी माणसांशी झालेला संघर्ष, एरवी संथपणे डोहा दूरवर तरंगणारी पण आपला नर जोडीदार बंदुकीच्या गोळीने जायबंदी झाला

वर खवळलेली भुरी सुसर अशी अनेक निरीक्षणं आपल्याला अद्भुत जगाची सफर घडवतात. निसर्ग चक्राशी आणि त्यातल्या सर्व घटकांशी जुळवून घेणाऱ्या गावाप्रमाणेच एक मौलिक दस्तावेज म्हणूनही या नोंदी महत्वाच्या वाटतात. डोहच्या आशयावर, त्याच्या शैलीवर, त्याचप्रमाणे अनेक समीक्षकांनी लिहिलं आहे त्याप्रमाणे यातल्या निसर्ग निरीक्षणावरही अनेक तज्ञांनी विवेचन केलंय. उदाहरणार्थ, आंब्याच्या दिवसात गावातली वाघळं रात्रीत रत्नागिरीला जाऊन परत येतात हा नाना शिंगटेचा तर्क साताऱ्याचे निसर्ग अभ्यासक डॉक्टर उमेश करंबेळकर यांनी आपल्या डोहवरच्या सविस्तर लेखात रत्नागिरी आणि औदुंबर ही दोन्ही ठिकाणं एकाच अक्षांशावर आहेत आणि औदुंबराचे वटवाघूळ पश्चिम दिशेला सरकत सरळ रेषेत उडत गेले तर ते थेट रत्नागिरीला पोहोचतील असा निष्कर्ष नोंदवित नाना शिंगटे यांच्या निरीक्षणावरही शिक्कामोर्तब करतात. खरं तर डोहसारख्या पुस्तकाबद्दल सांगत राहणं म्हणजे एखाद्या अत्यंत आवडत्या गाण्याबद्दल बोलत राहण्यासारखं आहे. मोगरा फुलला हे गाणं कसं आहे हे अगदी हरिप्रसाद चौरासियांच्या बासरीच्या सुरावटीपासून लताबाईंच्या सुरांनी सांगता होईपर्यंत मन लावून ऐकलं तरच कळणार. तसंच आहे हे, कितीदा सांगितलं तरी अपुरंच. स्वतः वाचल्याशिवाय त्यातला आनंद नाही मिळायचा. तरीही मोह आवरत नाही म्हणून मनात रेंगाळणारी काही वाक्य इथे देते आणि मग थांबते. डोहा पलीकडच्या मंदिरात गेल्यावर परत येताना एक जुना भगभगता कंदील घेऊन अर्ध्या वाटेपर्यंत पोचवायला चिंगू आजी येई. पाणवठ्यापाशी काजव्यांचे हिरवे दिवे लागत मालवत. ती आम्हाला कंदील घेऊन जायला सांगे पण तिने अंधारात माघारी जाण्यापेक्षा आम्ही जाणं सोपं होतं. नावे पाटच्या काळ्या भोर पाण्यातून आजीच्या कंदिलाच्या उजेडाची तांबूस रेष आमच्या पाठोपाठ येई. पलीकडून अलीकडेपर्यंत ती उजेडाची लांब रेघ आलेली असे. त्या रेघेला शिवले तर अलीकडून पलीकडे उभ्या असलेल्या आजीला शिवल्यासारखे झाले असते. आम्ही नाव बांधून वर चढेपर्यंत आजी कंदील हातात घेऊन उभी राही. मग माघारी फिरे आणि एकदम आजीचा कंदील दिसेनासा होई. दादा म्हणत, चिंगूचा कंदील भडकला वाटतं. आणि आजी त्या पलीकडच्या अफाट डोहात गडप होऊन जाई. वारा वाहे रुणझुणा या कथेतली ही गोष्ट बघा. हं, वारा वाहे रुणझुणा या लेखातला हा परिच्छेद बघा. एखाद्या सकाळी देवाच्या बागेत लवकर जावे तेव्हा त्याआधीही येऊन गेलेल्या वाऱ्याने तिथल्या पारिजातकाच्या तळी शुभ्र पांढऱ्या फुलांचा सडा शिंपलेला असे. गळलेल्या प्रत्येक नाजूक फुलाला वाऱ्याने एक स्वतंत्र हलका स्पर्श केलेला असे. प्रत्येक फुलाची खाली थांबायची तऱ्हा निराळी. एक फूल आपली केशरी पोकळ देठाची नळी वर करून दुर्बिणीतून पाहावे तसे आकाशाकडे पाही. एक स्वतःच्याच दोन पाकळ्यांवर रेलून दुसऱ्या फुलाशी बोले. एक आपली इतरांशी जशी काही सोयरीकच नाही अशा तोऱ्यात एकटेच दूरवर जाऊन पडलेले असे. प्रत्येक फुलाच्या थांबण्यातून एक एक निराळी अवस्था निर्माण होऊन गेलेल्या वाऱ्याच्या न कळलेल्या वाटेकडे मी मुका होऊन पाहत राही. त्याच लेखातला हाही परिच्छेद पहा. लहान मुलांना देव त्यांच्या बेंबीला दोरी बांधून आकाशातून काळोख्या रात्री खाली सोडतो असे थोरल्या आईने मला सांगितले होते. ती दोरी कापायची देवाची मोठी कात्रीही तिच्याजवळ होती. थोरल्या आईला रात्रीही कुणी कुणी नेहमी बोलवायला ये आणि तिथून ती जाऊन आली की तिथल्या नवीन मुलाचं वर्णन सकाळी तिच्या तोंडून ऐकायला मिळे. नुकत्याच जन्मलेल्या आकाशातून आलेल्या माझ्या लाल इवल्या बहिणीच्या पोटापासची नाळही तिने मला दाखवली होती. खरेच तिच्या पोटाला देवाने बांधलेल्या राजवरखी दोरीचा उरलेला तुकडा होता. आकाशापासून जमिनीपर्यंतच्या लांब दोरीचा झोक मधल्या पोकळीतल्या वाऱ्यानेच आमच्या घरी थांबवला असला पाहिजे असं मला वाटे. आणि फुलासारख्या छान बहिणीला आमच्या घरी आणून थांबवले यासाठी मी मनापासून चांगुलपणा देत असे वाऱ्याला. पण तिच्याही आधी एका काळोखा रात्री देवाने

0: मलाही आकाशातून सोडले होते. त्या दोरीचा झोकही वाऱ्याने थोरली आई, दादा, आई हे सगळे असलेल्या घरीच नेमका थांबवला होता. हे वाऱ्याचं केवढं मोठं चांगुलपण होतं. एखाद्या दुपारी मठाच्या पाणवठ्याला आईबरोबर सोबत म्हणून मी जाई. आई म्हणायची, पाय पळतायत रे तुझे. मी म्हणायचा, मग तुझे नाही का पळत. मला स्मरते, नेमक्या अशा एका क्षणी भारावून जाऊन तिने मला मनाने विलक्षण जवळ घेतलेले होते. थोडा वेळही खाली डोकं आणि वर पाय करून राहिलं तर चेहऱ्याच्या भागात रक्त उतरायचं. केव्हा सरळ होतो असं होऊन जायचं. आणि वाघळांना तर तसं शीर्षासन करायची जन्मभराची शिक्षा मिळालेली होती. स्वतःची विष्ठा त्यांच्याच तोंडात जात होती हे तर त्याहूनही वाईट होतं. पंक्ती प्रपंच केल्यामुळे वाघळांच्या जन्माला आलेली ती गेल्या जन्मीची माणसं आहेत असं थोरली आई सांगे. गावातल्या मरून गेलेल्या माणसांच्या छटा कुठल्या वाघळातून दिसतायत का ते पाहायला तेव्हापासून मी वडाखालती येत असे. थोरल्या आईने सगळ्यांकरता करताना एकाला एक असं कधीही केलं नाही. आजारीपणात मी पडवीत वरती तोंड करून पडलेला असे. कवलाराच्या छिद्रातून आकाशाचा निळा पारा उन्हाच्या वेळी चमचमे. एखादे वानर आपले दोन डोळे त्या छिद्रात लावून माझी तब्येत पाही आणि मग ती सारी छिद्र मला आढळायला आलेल्या अखंड वानरांच्या डोळ्यांचीच झाली आहेत असे मला अतिशय वाटे. लहानपणी आपण वानर म्हणून का जन्मलो नाही याची सूक्ष्मशी खंत माझ्या मनात होती. वानरांच्या निर्भर जीवनाचं विलक्षण कड तेव्हा वाढता वाढता माझ्याभोवती पडलेलं होतं. संध्याकाळ होत आलेली असे. अंधार भरत येई. घरातला गार अंधार, घरांवर वरल्या झाडांचा अंधार आणि झाडांवर आभाळातून उतरत येणारा अंधार, अंधारावर अंधार. अंधार ही जशी दिवसाची कपऱ्या कपऱ्यातली झोप असे, दूरवर कुठेतरी हरवलेली झोप पाखरासारखी डोळ्यातून भरे. थोरली आई कुणाकुणाच्या नावाचा एक एक घास तोंडात भरवी, पानातच हळुवारपणे हात धुवी, आपल्या जवळच्या दुलईत गुरगुटून घेई, अंगभरच्या गुंगीवर मऊ हात फिरवी, प्रेमाने थोपटी आणि अंधुकसे सांगत राही, बरं का आपली आणि त्या कुठ्या कुणाची प्रत्येक जन्मी गाठभेट होते बरं का. तू गोकुळात कृष्ण म्हणून जन्माला आला तेव्हा आपण गोपाळांच्या मेळ्यात होतो. तो रामराजा होता तेवेळी आपण त्याच्या वानरांच्या फौजात होतो. तुम्ही अवतरले गोकुळी, आम्ही गोपाळांच्या मेळी, तुम्ही होते रामराजा, आम्ही वानरांच्या फौजा.
1: श्रोते हो, वाचलेलं छानसं यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलं.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: राजेश खन्ना और माला सिन्हा पर फिल्माया गया मर्यादा फिल्म का यह गाना किशोर कुमार और लता मंगेशकर की आवाजों में आपने सुना। बोल आनंद बख्शी के थे और धुन बनाई थी कल्याण जी आनंद जी ने। सही जवाब के लिए बेहद शुक्रिया। हमारे एक श्रोता ने बताया कि मैसूर का किला देखा, राजा का पुराना राजमहल है। विश्व संग्रहालय दिवस की हार्दिक बधाई देते हुए एक श्रोता बता रहे हैं कि 1989 में मुंबई के संग्रहालय पुरानी वस्तुओं, यादगार चीजें, धरोहर, विरासत, ये म्यूजियम उन्होंने 2 बार देखा है। म्यूजियम में सबसे ज्यादा कौन सी चीज आकर्षित करती है, या जब भी देखा किस चीज को के सामने आप बड़ी, किस जो शोकेस में लगी रहती हैं तमाम चीजें, उनमें से किस शोकेस के सामने आप काफी देर तक खड़े रहे, अगर याद हो तो जरूर बताएं। और हां, तस्वीरों के एल्बम की बात भी तो रह गई, कौन सा एल्बम आप अभी तक बहुत।
1: विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देता है। ठळक बातम्या। 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले। केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून V.D. Satheesan यांचा शपथविधी। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर। 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार। नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक। आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू। 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथं पोहोचले। या दौऱ्यात भारत नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे। भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथं युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं। गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं। ग्रीन हायड्रोजन मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक कंपन्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। भारताची रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण गतीनं आगेकूच करत असून संस्थात्मक प्रणालीसारख्या उपाययोजनाही लवकरच केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं। स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयन यावेळी उपस्थित होते। प्रधानमंत्री मोदी यांना द्विपक्षीय संबंधांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया या 2 देशांच्या भेटीसाठी रवाना झाले। दोन्ही देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध दृढ होण्याच्या दृष्टीनं हा दौरा असल्याचं राजनाथ सिंह यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। धोरणात्मक लष्करी सहकार्याची व्याप्ती, संरक्षण उद्योगातली भागीदारी आणि सागरी सहकार्य वाढवण्यावर तसंच भारतीय प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याला चालना देणं यावर या भेटीत भर दिला जाईल असं सिंह यांनी आपल्या संदेशात नमूद केलं आहे। छत्तीसगड

मध्ये रायपूर इथं डायल 112 या सेवेचा विस्तार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झाला. याआधी राज्याच्या 16 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असणारी ही सेवा आता सर्व म्हणजे 33 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होईल. अमित शहा यांनी या सेवेअंतर्गत 400 वाहनांना झेंडा दाखवला. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुवनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुन्ना हल्लीकुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सीपी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वद्रा याबरोबरच काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. केरळ विधानसभेच्या 9 एप्रिलला झालेल्या निवडणुकीत संयुक्त लोकशाही आघाडी 102 जागांवर विजयी झाली. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रात लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य आहेत असं सीबीआयनं म्हटलं आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवली होती असं सीबीआयनं म्हटलं आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय महिला सागरी दिनानिमित्त केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी महिला खलाशांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या धोरणांमधल्या परिवर्तनामुळे महिला खलाशांचं प्रमाण वेगानं वाढत आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे. नारी शक्तीनं आघाडी घेतली असून देशाच्या विकासाला आणि जागतिक सागरी क्षेत्राला उज्ज्वल आणि समावेशक भविष्याच्या दिशेनं घेऊन जायला ती सज्ज झाली आहे असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. ट्रकने समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची झडक दिल्यानं ही अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला तर एका जखमीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे तसंच

जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दहशतवाद विरोधी मॉकड्रील आयोजित केलं गेलं. उपमहानिरीक्षक तसंच हवाई दलाचे मुख्य सुरक्षा अधिकारी सीआयएफएसचे अधिकारी यांच्या उपस्थितीत हे मॉकड्रील झालं. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान, दिल्ली पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा जवान, बॉम्बरोधी पथक तसंच इतर दलांच्या कर्मचाऱ्यांनी या ड्रीलमध्ये भाग घेतला होता. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे. अमेरिकेत इडाहो इथं काल एअर

असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाराच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधला तणाव अधिक वाढल्याचं वृत्त आहे. इराणने वेळ वाया न घालवता करार करण्याकडे लक्ष द्यावं असं ट्रम्प यांनी आपल्या समाजमाध्यमाच्या संदेशात म्हटलं आहे. वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेनं इराणला 400 किलो समृद्ध युरेनियम अमेरिकेला सुपूर्द करणं, एकाच ठिकाणचा अणू कार्यक्रम सुरू ठेवणं या अटी घातल्या आहेत. चर्चेसाठी अटी नाकारत इराणनं आपल्या प्रदेशातल्या तसंच संघर्षातल्या नुकसान भरपाईसोबत लेबनॉनमधल्या लष्करी हालचाली थांबवण्यासह होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपला ताबा अशा काही गोष्टींचा आग्रह धरला आहे. इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांनी गेल्या आठवड्यात एकमेकांचे चर्चेसाठीचे प्रस्ताव फेटाळल्यानंतर संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठीचे प्रयत्न पुढे सरकलेले नाहीत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोचले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही.डी. सतीशन यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्यूशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक. आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

अरे मुन्नी तुम भी गाओ। ऐसे नहीं, बोलो में गाओ।

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता. अकोल्यात एकाचा उष्माघातानं बळी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयित दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असल्याचा संशय आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींची संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथे समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळली तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती असं प्रशासनानं सांगितलं. सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. 100 रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपुरातल्या 4 जणांना गडचिरोली पोलिसांनी आज अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडच्या 50, 100 तसंच 200 रुपयांच्या काही बनावट नोटाही जप्त केल्या आहेत. या आरोपींपैकी 1 जण स्थापत्य अभियंता असून 1 जण यांत्रिकी अभियंता आहे. त्यांनी छापलेल्या बनावट नोटा एका पानटपरीवाल्याच्या माध्यमातून चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. या आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथे पोहोचले. या दौऱ्यात नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून 3री भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच

दौरा आहे. भारतीय समुदायानं पारंपरिक पोशाखात प्रधानमंत्री मोदी यांचं उत्साहानं स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथे युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं. गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजन मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक कंपन्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताची रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण गतीनं आगेकूच करत असून संस्थात्मक प्रणालीसारख्या उपाययोजना लवकरच केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेन यावेळी उपस्थित होत्या. प्रधानमंत्री मोदी यांना द्विपक्षीय संबंधांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढचे काही दिवस कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेची लाट आणखी तीव्र होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यातल्या पिंपरखेड इथे उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहलीकुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वड्रा त्याचबरोबर काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपाचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवरच तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. सातारा इथे काल झालेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पैलवान महेंद्र गायकवाड यांनी पटकावला. काँग्रेस महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या डावात महेंद्र गायकवाडला विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे पूर्वी 3 वेळा उपमहाराष्ट्र केसरी किताब पटकावणारा महेंद्र गायकवाड यावेळी हिंद केसरी ठरला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईमधल्या चिदंबरम स्टेडियमवर यजमान चेन्नई सुपर किंगचा मुकाबला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत सध्या 14 गुण मिळवून सनरायझर्स हैदराबाद 3र्या स्थानावर आहे तर चेन्नई सुपर किंग्ज 12 गुणांसह 5व्या स्थानावर आहे.
वारकरी संप्रदायातले टाळवादक

मंडळी, आजचा आपला गप्पांचा विषय आहे रील्स वर्सेस रियालिटी, म्हणजेच रील्स विरुद्ध वास्तव, ऑनलाईन जगात स्वतःला शोधणं. मित्रांनो, आजचा काळ हा स्क्रीनचा काळ आहे. एका छोट्या मोबाईलमध्ये आता संपूर्ण जग समावलंय. हातातला फोन म्हणजे केवळ संवादांचं साधन नाही राहिलेलं, तर तो आपल्या भावना, विचार, मैत्री, स्वप्न, ओळख आणि अनेकदा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरवणारा आरसा बनलाय. सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत आपण बऱ्याचदा हातातून फोन खाली ठेवतही नाही. सोशल मीडियावर स्क्रोल करताना आपण कित्येक चेहरे पाहतो, अनेक यशोगाथा पाहतो, सुंदर जीवनशैली पाहतो, आनंदीर चेहरे पाहतो, प्रवास, फॅशन, फिटनेस, प्रसिद्धी, सगळं सगळं पाहतो. पण या सगळ्या चमकदार जगामागे एक शांत, साध आणि खरं वास्तवही असतं, जे आपल्या दृष्टीसही पडत नाही. आज तरुणाई स्वतःची तुलना दुसऱ्यांच्या रील्सशी करताना दिसते. कुणीतरी परदेशात फिरताना दिसतं, कुणी लक्झरी आयुष्य जगताना दिसतं, कुणी एका व्हिडिओमुळे रातोरात प्रसिद्ध झालेलंही दिसतं. आणि मग नकळत आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो, मी मागे तर पडत नाहीये ना, माझं आयुष्य इतकं साधं का आहे, माझ्याकडे दाखवण्यासारखं काय आहे. आणि इथून सुरू होतो एक मानसिक संघर्ष, कारण रील्स मध्ये दिसणारं आयुष्य हे नेहमी पूर्ण सत्य नसतं. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे काही न सांगितलेले संघर्ष असतात, प्रत्येक यशाच्या मागे असंख्य अपयश दडलेली असतात. मित्रांनो, आजची पिढी एका वेगळ्या ताणातून जाते. जगातला कुठलाही व्यक्ती एका क्षणात आपल्या स्क्रीनवर येतो आणि नकळत आपण त्याच्याशी स्वतःची तुलना करायला लागतो. आता यामुळे होतंय काय, तर यामुळे तरुणाईत न्यूनगंड, असुरक्षितता, चिंता आणि एकटेपणाची भावना वाढताना दिसते. अनेक जण बाहेरून आनंदी दिसत असले तरी आतून खूप थकलेले असतात. रील्सच्या या जगात प्रत्येक गोष्ट काही सेकंदात घडताना दिसते, काही सेकंदात यश, काही सेकंदात प्रसिद्धी. पण वास्तवात कोणतीही गोष्ट इतकी सोपी नसते. वास्तवात मेहनत लागते, संयम लागतो, वेळ लागतो आणि अपयशही सहन करावं लागतं. वास्तवात प्रत्येक दिवस प्रेरणादायी नसतो. काही दिवस खूप सुंदर असतात तर काही दिवस खूप कठीण. आणि हेच खरं आयुष्य असतं. पण याचा अर्थ असा नाही की सोशल मीडियाचं जग हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण याच सोशल मीडियाने अनेकांना संधी दिली आहे, अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिलंय, अनेकांना आपली कला जगासमोर आणता आलीय, अनेकांना व्यवसाय सुरू करता आलेत आणि स्वतःतला आत्मविश्वासही वाढवता आलाय. माहिती, शिक्षण, संवाद आणि प्रेरणा देण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे. त्यामुळे खरा प्रश्न हा सोशल मीडिया चुकीचा आहे की नाही हा नाहीये, तर प्रश्न असा आहे की आपण त्याचा वापर कसा करतो. आज तरुणाई स्वतःच्या खऱ्या व्यक्तिमत्वापेक्षा ऑनलाईन प्रतिमा तयार करण्यात जास्त वेळ घालवते. एखादा फोटो अपलोड करण्यापूर्वी त्यावर

कितीतरी फिल्टर्स वापरली जातात. कॅप्शन बद्दल विचार केला जातो, किती लाईक्स येतील याचीही काळजी घेतली जाते. आणि जेव्हा अपेक्षे इतका प्रतिसाद मिळत नाही तेव्हा मन निराश होतं. हळूहळू आपल्या आनंदाचं नियंत्रण इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून होतं. पण खरी गोष्ट अशी की लाईक्स आणि फॉलोअर्स हे माणसाची किंमत ठरवत नाहीत. कधी कधी आपण स्वतःला विसरून जातो. आपण काय आहोत, आपल्याला काय आवडतं, आपली खरी स्वप्न काय आहेत हे समजून घेण्याऐवजी आपण लोकांना काय आवडेल याचा विचार करायला लागतो. आणि हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे. कारण

आपण काय आहोत, आपल्याला काय आवडतं, आपली खरी स्वप्न काय आहेत हे समजून घेण्याऐवजी आपण लोकांना काय आवडेल याचा विचार करायला लागतो. आणि हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे, कारण जगाला खुश करत असताना अनेक जण स्वतःपासून दूर जातात. मंडळी, आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा प्रवास हा स्वतःला ओळखण्याचा असतो. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे. म्हणूनच तुलना करून स्वतःचं मूल्य कमी करून घेण्याची खरंच गरज नाहीये. मित्रांनो, आजच्या काळात मानसिक आरोग्याचा विषय खूप महत्वाचा बनलाय. सतत ऑनलाईन राहण्यामुळे मनाला विश्रांती मिळत नाही, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पाहण्याची सवय लागते, शांत बसणं कठीण होतं, एकटेपणात स्वतःशी संवाद साधण्याची सवय कमी होत चालली आहे. पण स्वतःला समजून घेण्यासाठी शांतता आवश्यक असते. कधी कधी मोबाईल बाजूला ठेवून स्वतःसोबत वेळ घालवणंही खूप गरजेचं असतं. जेव्हा आपण सतत इतरांचं आयुष्य पाहतो तेव्हा आपल्याकडचं सुंदर आयुष्य आपल्याला सामान्य वाटायला लागतं. पण खरं सौंदर्य हे साधेपणातच असतं. घरच्यांसोबत घेतलेला चहा, मित्रांसोबत झालेल्या मनमोकळ्या गप्पा, स्वतःच्या मेहनतीनं मिळवलेलं छोटंसं यश, आईच्या हातचं जेवण, एखाद्या संध्याकाळचं शांत आकाश, या सगळ्या गोष्टी रील्समध्ये कदाचित ट्रेंड होत नसतील, पण आयुष्याला अर्थ देणाऱ्या याच गोष्टी असतात.

असेल तर कदाचित आपल्याला स्वतःकडे पुन्हा एकदा प्रामाणिकपणे पाहण्याची गरज आहे. स्वतःचं खरं रूप स्वीकारणं ही खूप मोठी ताकद असते. आपल्या आयुष्यात खरी नाती खूप महत्वाची असतात, कारण कठीण काळात लाईक्स मदतीला येत नाहीत तर माणसं येतात. म्हणूनच डिजिटल जगात राहताना मानवी नात्यांची उब जपणं खूप आवश्यक आहे. आपण तरुणाईनं स्वतःसाठी काही सीमा ठरवणं गरजेचं आहे. दिवसातील काही वेळ ऑफलाईन राहणं, स्वतःच्या छंदांना वेळ देणं, पुस्तकं वाचणं, चालायला जाणं, कुटुंबासोबत वेळ घालवणं, मन मोकळं करणं, या छोट्या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. स्वतःला शोधण्याचा प्रवास हा सोशल मीडियावर नसतो, तर तो स्वतःच्या आत सुरू होतो. आपण कोण आहोत, आपल्याला काय बनायचंय, आपल्याला कशातून आनंद मिळतो, कोणत्या गोष्टी आपल्याला शांतता देतात, या प्रश्नांची उत्तरं फिल्टर्समध्ये मिळत नाहीत. ती उत्तरं आपल्याला अनुभवांमध्ये, संघर्षांमध्ये आणि आत्मपरीक्षणात सापडतात. काही वेळा अपयशामुळे अनेक तरुण निराश होतात. सोशल मीडियावर इतरांचं यश पाहून स्वतःचं अपयश खूप मोठं वाटायला लागतं, पण अपयश म्हणजे शेवट नसतो. अनेक यशस्वी लोकांनी आयुष्यात खूप संघर्ष केलेले असतात, फक्त ते संघर्ष नेहमी कॅमेऱ्यावर दिसत नाहीत. आजच्या काळात परफेक्ट दिसण्याचा खूप दबाव आहे, पण हे परफेक्ट दिसण्यासाठी शिकणं, पडणं आणि पुन्हा उभं राहणं हेही तितकंच गरजेचं आहे. आपण आपल्या जीवनात जे अनुभवतो ते प्रत्येक वेळी पोस्ट करण्याची गरज नसते. काही क्षण फक्त जगण्यासाठी असतात, काही भावना फक्त मनात ठेवण्यासाठी असतात, आणि प्रत्येक आनंदाला कॅप्शनचीही गरज नसते. त्यामुळे ऑनलाईन जगात स्वतःला हरवू न देता स्वतःच्या मूल्यांची जाणीव असणं महत्वाचं आहे. आपली ओळख ही फक्त प्रोफाईल फोटो नाही, आपली ओळख ही फक्त फॉलोअर्सची संख्याही नाही, तर आपली ओळख ही आपल्या विचारांमध्ये, आपल्या संवेदनशीलतेमध्ये, आपल्या मेहनतीमध्ये आणि आपल्या स्वभावामध्ये असते. प्रत्येकात काहीतरी विशेष असतंच. कुणाकडे कला असते, कुणाकडे विचारांची ताकद असते, कुणाकडे संवेदनशील मन असतं, तर कुणाकडे मेहनतीची तयारी असते. पण या सोशल मीडियाच्या गर्दीत अनेकदा आपण हे स्वतःतलं वेगळेपणच विसरतो आणि दुसऱ्यासारखं होण्याच्या प्रयत्नात स्वतःसारखं राहणं थांबतं. खरं यश हे फक्त प्रसिद्धीत नसतं. खरं यश म्हणजे मनःशांती, स्वतःवर प्रेम करणं, आपल्या लोकांसोबत आनंदानं जगणं, स्वतःच्या कामावर समाधानी असणं आणि रात्री झोपताना स्वतःबद्दल आदर वाटणं. आणि या सगळ्यासाठी कधी कधी आपण स्वतःला विचारायला हवं, जर सोशल मीडिया नसता तर मी कोण असतो? कारण हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण अनेकदा आपण ऑनलाईन प्रतिमेत इतके गुंततो की आपल्या खऱ्या व्यक्तिमत्वाशी संपर्क कमी होतो. आज अनेक तरुण मंडळी आहेत जी समाजासाठी चांगलं काम करतायत, काही पर्यावरणासाठी काम करतायत, तर काही शिक्षणासाठी, तर काही मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करतायत. सोशल मीडियाचा वापर सकारात्मक बदलासाठीही होऊ शकतो, जर योग्य विचारांनी त्याचा वापर केला तर तो प्रेरणेचं मोठं साधन बनू शकतो. मित्रांनो, सोशल मीडियानं संवाद वाढवला, पण अनेकदा मनातील संवाद कमी केला. आपण इतरांशी खूप बोलतो, पण स्वतःशी कमी बोलतो. स्वतःशी प्रामाणिक संवाद हा मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. जेव्हा आपण स्वतःला अपूर्णतेसह स्वीकारतो तेव्हा खरा आत्मविश्वास निर्माण होतो. कारण आत्मविश्वास हा अनुभवातून येतो, संघर्षातून येतो आणि स्वतःला समजून घेतल्यावर येतो. आजच्या जगात वेग खूप वाढलाय, प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते, पण आयुष्याला वेळ लागतो, नात्यांना वेळ लागतो, स्वप्नांना आकार घ्यायला वेळ लागतो आणि स्वतःला ओळखायलाही वेळ लागतो. त्यामुळे आपलं खरं आयुष्य हे स्क्रीनच्या बाहेर आहे. आपली खरी ओळख ही आपल्या मनामध्ये आहे, आपली खरी ताकद ही आपल्या विचारांमध्ये आहे, आणि आपलं खरं सौंदर्य हे आपल्या स्वभावात आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. स्वतःला वेळ दिला पाहिजे, स्वतःवर प्रेम केलं पाहिजे, आणि ऑनलाईन जगात वावरतानाही ऑफलाईन आयुष्य आनंदाने जगता आलं पाहिजे. कारण शेवटी रील्स संपतात, ट्रेंड बदलतात, व्ह्यूज कमी होतात, पण स्वतःसोबतचं नातं हे कायम राहतं. म्हणून या डिजिटल जगात सर्वात महत्वाचं आहे ते स्वतःला हरवू न देता स्वतःला शोधणं. तर मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्या

मंडळी, आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. मी ऑनलाईन जसा दिसतो तसाच प्रत्यक्षात आहे का? जर उत्तर नाही असं

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: रिझल्ट तर आला आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
1: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
0: सगळं काय चाललंय?
1: बिल बनतंय.
0: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
2: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू 20 जण जखमी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर अहिल्यानगर ठाणे जळगाव सांगली सातारा नांदेड यवतमाळ पुणे भंडारा गोंदिया रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक वर्धा चंद्रपूर गडचिरोली अमरावती धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल

0: करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं.
1: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं. पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया. यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है. इस एग्रीमेंट में अगले 15 वर्ष में भारत में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है.
0: नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. त्यानं इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली, असं सीबीआयनं म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात आज नांदेड स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा समितीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं केली. या गंभीर घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संघटनेनं केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं अटक केलेल्या शिवराज मोटेगावकर याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रासमोर शिवसेनेनं आज आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. सिंचनाचा अभाव हेच विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत, असं आवाहन त्यांनी केलं. ते नागपुरात जलक्रांती परिषद 2026 मध्ये बोलत होते. पुराच्या स्वरुपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावांचं भवितव्य बदलू शकतं, मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारची नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असं ते म्हणाले. राज्यातल्या ऐतिहासिक तसंच धार्मिक स्थळांच्या जतन आणि संवर्धन याला शासनाचं प्राधान्य आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत सांगितलं. या बैठकीत राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी एकूण 993.72 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. महामार्गावर पालघर इथं धानिवरीजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त वऱ्हाडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

0: केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेनितला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहलीकुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सीपी जॉन यांनीही शपथ घेतली. कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळलं तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं. राज्य सरकारनं कांद्याला 1300 रुपयांऐवजी 2400 रुपये प्रति क्विंटल इतका दर घोषित करावा तसंच कांदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून खरेदी करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 77 अंकांची वाढ झाली आणि तो 75,315 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 6 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,650 अंकांवर बंद झाला. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला तरी तात्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ते आज मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे. चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरु होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यातल्या पिंपरखेड इथं उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3° सेल्सिअस नोंदलं गेलं. गेल्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: आपले डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
6: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
5: सगळं काय चाललंय?
6: बिल बनतंय.
5: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
7: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, उन्हाळा आला की देशभरात विविध ठिकाणी पाणी टंचाईची समस्या उद्भवलेली दिसून येते. म्हणूनच उन्हाळ्यातला पाणी साठा, आव्हान आणि उपाय याविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊया. श्रोते हो, पाण्याला आपण जीवन म्हणतो आणि पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. उन्हाळा आला की पाणी टंचाई, हवामान बदल, पावसाची अनियमितता अशा अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे पाणी साठ्याची समस्या जटिल होत जाते. नैसर्गिक स्रोतातून मिळणारं पाणी साठवून आपण पिण्यासाठी, उद्योगासाठी, शेतीसाठी पाणी वापरत असतो. हा पाणी साठा म्हणजे धरणं, तलाव, जलाशय यामध्ये अडवून ठेवलेलं पाणी. याला इंग्रजीत लाईव्ह स्टोरेज किंवा वॉटर स्टोरेज म्हणतात. हे देशाची अन्न, ऊर्जा आणि पाणी सुरक्षा सांभाळतात. भारतातली पाणी साठ्याची स्थिती पाहिली तर देशात अंदाजे 6628 मोठी धरणं आहेत. त्यातली अंदाजे 6545 कार्यरत आहेत. यातली जुनी धरणं 26% आहेत, म्हणजे 1681 धरणं 50 वर्षांपेक्षा जुनी आहेत. 291 धरणं तर 100 वर्ष जुनी आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर एप्रिल अखेरपर्यंत राज्यातल्या धरणांमध्ये 653.63% TMC पाणीसाठा होता. राज्यात सध्या एकूण साठा

0: फक्त 28.9% इतका उरला आहे. मुंबईची स्थिती पाहता 7 तलावांचा एकत्रित साठा 87.21% इतका आहे. यंदा अल निनो प्रभावामुळे पाऊस अनियमित होऊ शकतो म्हणून प्रशासनाकडून ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी जपून वापरण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. थोडक्यात उन्हाळा आणि अल निनोमुळे टंचाईची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे पाणी जपून वापरावं लागणार आहे. उन्हाळ्यातली पाणी साठ्याची स्थिती, आव्हान आणि त्यावरचे उपाय याविषयीची माहिती आता आपण जलव्यवस्थापन अभ्यासक महेश पाठक यांच्याकडून जाणून घेऊया.
1: उन्हाळ्यात पावसाचं प्रमाण हे खूप कमी असल्यामुळे किंवा नसल्यामुळे तीव्र पाणी टंचाईला आपण सगळेजण तोंड देतो. उन्हाळ्यातील ही पाणी टंचाई भारतातील जलाशयांमधील सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकूणच पाणी साठा हा खूप कमी झालेला आहे. भारतातील जलाशयांमधील आजची स्थिती बघितली तर एकूण क्षमतेच्या अंदाजे 35% किंवा त्यापेक्षा कमी साठा आज उपलब्ध आहे. महाराष्ट्रातली स्थिती बघितली तर महाराष्ट्रात एकूण उपलब्ध पाणी साठ्यांपैकी अंदाजे 34% पाणी शिल्लक आहे, पण एल निनोच्या संभाव्य धोक्यामुळे राज्यभरात कठोर पाणी वाटप उपाययोजना लागू केल्या जात आहेत. भारतातील एकूण 166 प्रमुख जलाशयांवर जर बघितलं तर त्यांची एकूण कार्यक्षमतेच्या 35% कार्यक्षमता कमी झालेली आहे. दक्षिण भारतात सर्वात तीव्र घट दिसून आली आहे आणि याउलट मागील 10 वर्षाच्या सरासरीच्या तुलनेने पश्चिम आणि उत्तर भागाची स्थिती तुलनेने खूप चांगली आहे. देश नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत असल्यामुळे पाण्याची पातळी मोसमी पद्धतीने कमी होत आहे. महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर नक्की काय स्थिती आहे, खूपशी काही चांगली असं म्हणणार नाही, पण प्रमुख मध्यम आणि लहान प्रकल्पांमध्ये मिळून राज्यव्यापी सरासरी साधारणतः 33.95 किंवा 34% हा पाणी साठा आहे. मुंबई महापालिकेने नुकतीच पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी 10% कपात लागू केली आहे. भातसा आणि वैतरणा तलावांमधून अतिरिक्त पाणी सोडण्याची विनंती पण त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटला केली आहे. महाराष्ट्रामध्ये जलसुरक्षिततेच्या बाबतीत खूप खोल तफावत आहे. अत्यंत भौगोलिक विषमतेमुळे महाराष्ट्राला गंभीर पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. अंदाजे 40-42% भाग मुख्यतः पूर्व उपखोऱ्यांमध्ये हा पूर्ण भाग पाणी टंचाईने ग्रस्त आहे आणि त्याचवेळी वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे राज्यासमोर पाण्याची गंभीर टंचाई आणि आव्हाने दिवसेदिवस वाढत जात आहेत. तसेच आजूबाजूला निवासी औद्योगिक पट्ट्यांची वाढ होते आहे, त्याच्यात भूजलाचा अतिवापर, प्रदूषण आणि पाणी वाटप यांचा वाद इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. शहरी भाग हा अतिरिक्त पाणी उपसा किंवा जुनाट वितरण व्यवस्था आणि मोठ्या प्रमाणात सांडपाण्याच्या गळतीमुळे आपण सगळेजण त्रास अनुभवतो आहोत. वाढणाऱ्या शहरीकरणामुळे पाण्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे, पण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या प्रमाणामध्ये वाढलेल्या नाहीये. पुणे मुंबई सारखे जे मोठे शहर आहेत त्या सगळ्या शहरांना स्थानिक पातळीवर पाणी साठा नसल्यामुळे किंवा पाणी साठवण्याच्या ऐवजी दूरच्या जलाशयांवर अवलंबून राहावे लागते. दुसरा जर बघितलं शहराच्या बाबतीमध्ये प्रमुख विषय तो महसूल बाह्य पाणी, जुन्या सिस्टीम्स, गळके पाईप्स, अनधिकृत जोडण्या, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी अस्तित्वात असणारे मलनिस्सारण प्रकल्प जरी पुरेसे असले तरी त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. सगळीकडे काँक्रीटचे अतिक्रमण झालेत. वाढत्या शहरीकरणामुळे नैसर्गिक स्रोत काँक्रीट खाली गाडले गेलेले आहेत, त्यामुळे भूजलाचे नैसर्गिक झिरपणे पण थांबलेत. मग खेड्यात काय होतं, तिथे भूजलाचा अतिवापर चालू आहे. मोठ्या प्रमाणात बोरवेल्स वर लोक अवलंबून आहेत. जेव्हा पाऊस येत नाही किंवा त्याला उशीर होतो तेव्हा भूजलाचे साठे ऑटोमॅटिकली खाली खाली जातात आणि टंचाई निर्माण होते. मराठवाडा आणि विदर्भ ह्यासारख्या प्रदेशामुळे दीर्घकाळ हवामान विषयक दुष्काळ पडतो. कळत न कळत तुम्हाला असुरक्षितता वाटायला लागते. वर्षानुवर्षे धरणांमध्ये गाळ साठल्यामुळे अनेक धरणांची पाण्याची साठवण क्षमता खूप कमी झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो पाण्याची गुणवत्ता. शहरापेक्षा ग्रामीण भागात पाणी साठे अनेकदा जैविक प्रदूषकांमुळे किंवा फ्लोराईड्स आणि नायट्रेटच्या अतिवापरामुळे भूगर्भीय समस्यांमुळे प्रभावित होतात आणि ज्यामुळे आपल्या आरोग्यास धोका होऊ शकतो. भविष्यातील गरजा ओळखून आपलं व्हिजन काय असावं की महाराष्ट्रातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी तातडीच्या स्थानिक उपाययोजना आणि मोठ्या प्रमाणावरील शाश्वत सुधारणा यांचा मिलाप होणं आवश्यक आहे. खरं तर शासन स्तरावर नियम पण चांगले केलेले आहेत पण त्याची अंमलबजावणी ह्याच्यामध्ये कुठेतरी तफावत आहे असं वाटतं. दरवेळेला एप्रिल मे महिन्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थितीचा अनुभव घेतो तेव्हा आपण तात्कालीन उपाययोजना अवलंबतो.

0: हे जे काही आपण त्या समस्या अनुभवतो आहोत त्याचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने त्याचे धोरणात्मक निर्देशांकामध्ये रुपांतर केलेले आहेत. एक उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण किंवा अशा अनेक धोरणात्मक आदेश आपल्याकडे अस्तित्वात आहेत, ज्याच्यामुळे जलसुरक्षितता ही खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते. महाराष्ट्राने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता काम चालू केलेलं आहे, नदी खोऱ्यानुसार एकात्मिक नियोजन करणे व त्याप्रमाणे त्याचा अंमलबजावणी करणे. शहरांमध्ये किंवा मोठ्या निवासी संकुलांना आणि उद्योगांना ग्रे वॉटर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी जे सांडपाणी निर्माण होतं त्या पुनर्वापरासाठी त्यांनी प्रत्येक सोसायटीमध्ये किंवा मोठ्या सोसायट्यांमध्ये नवीन होणाऱ्या दुहेरी पाइपिंग हे वापरणं आवश्यक आहे. जिथे औद्योगिक क्षेत्र आहे तिथे खूप मोठी पाण्याची जी गरज आहे त्यापैकी शीतलीकरण जिथे आवश्यक आहे तिथे हे सांडपाणी पुनर्वापर केलेले पाणी वापरता येते. त्याचप्रमाणे हवामान बदल आणि त्यामुळे पावसामध्ये कमी जास्त प्रमाणात जो बदल होतोय त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या कृषी उत्पादनांवर होतोय, त्यामुळे आपण कृषी क्षेत्रामध्ये पण जास्त पाणी लागणाऱ्या पिकांपासून दूर जाणं हे आवश्यक आहे. आणि त्याच्या बरोबरीने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धती मोठ्या प्रमाणात वापरणं हे गरजेचं आहे. महाराष्ट्राची मोठी किनारपट्टी आहे, अशा काही ठिकाणी समुद्राच्या पाणी जे काय आहे आपल्या बाजूला तर त्याचा वापर कसा करता येईल याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विचार करणं आवश्यक आहे. अमृत 2 या योजनेमध्ये काही गोष्टी बंधनकारक केल्या आहेत, जसे की नळाचे पाणी पिण्याच्या नेटवर्कमध्ये रुपांतरित करणे आणि अमृत 2 मध्ये याला फंड्स पण उपलब्ध आहेत. नुकतेच 14 मेला महाराष्ट्र शासनाने विविध धरणाची साठवण क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्या गाळ काढण्याच्या सुधारित योजनेला आणि त्या धोरणाला मंजुरी दिली. हे करत असताना मग आपल्याला काय आवश्यक आहे, एकात्मिक जल संसाधन व्यवस्थापन त्याचबरोबरीने जल अंदाजपत्रक पण करणं आवश्यक आहे आणि त्या जल अंदाजपत्रकाचे वेळोवेळी ऑडिट किंवा त्याचे मॉडिफिकेशन होणं पण खूप गरजेचं आहे. ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिक संस्था यांना उत्तम आर्थिक देखरेखीद्वारे सक्षम करणे जेणेकरून सगळ्या नागरिकांना पाणलोट क्षेत्राच्या प्रशासनामध्ये सहभागी होता येईल, म्हणून शक्य तेव्हा प्रत्येकाने आपल्या स्वतःपासून आपल्या कुटुंबापासून आपल्या सोसायटीपासून जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा त्याच्यावर चर्चा करणं त्याच्यावर अवेअरनेस क्रिएट करणं खूप आवश्यक आहे.
1: श्रोते हो, पाणी साठा कमी होण्यावरचा उपाय म्हणून 3 टप्प्यांवर काम करावं लागेल. एक म्हणजे धरणं आणि जलाशय पातळीवर गाळ उपसा करणं. देशात 439 धरणांमधली सरासरी 19% क्षमता गाळामुळे गेली आहे. गाळ काढला तर 30 धरणं पुन्हा पूर्ण क्षमतेनं वापरता येतील. दुसरं, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना यावर काम करत आहेत. ड्रीप योजनामध्ये केंद्र सरकार 10,211 कोटी रुपये खर्चून 736 जुनी धरणं दुरुस्त करतंय. यात गेट रिपेअर, स्पिलवे आधुनिकीकरण, डिजिटल मॉनिटरिंग यांचा समावेश आहे. राज्य सरकार पातळीवर नवीन बॅरेज आणि इंटरलिंकिंग केलं जात आहे. तिसरं म्हणजे पाणी वाटपासाठी नियम करणं. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात केली आहे असं नियोजन करून जून जुलैपर्यंत पाणी पुरवठा टिकवता येतो. श्रोते हो, शहरी पाणी साठा त्याचं नियोजन आणि त्यासाठीचे व्यक्तिगत आणि संस्थात्मक उपाय याविषयीची माहिती देत आहेत पर्यावरण अभ्यासक कर्नल दळवी.
2: सध्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तापमान वाढ सुरू आहे. राज्यातल्या बऱ्याच शहरामध्ये 40-41 वर काही ठिकाणी 43 पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे. याच्यामुळे होतं काय, जे आपले नैसर्गिक पाण्याचे साठे आहेत, धरण आहेत, तळी आहेत, नद्या आहेत, ओढे आहेत, त्या पाण्यावर बाष्पीभवन खूप मोठ्या प्रमाणावर होतं. साधारणपणे 1 डिग्री सेंटीग्रेडनं जरी टेम्परेचर वाढलं गेलं की 6 पटीनं बाष्पीभवन वाढतं. त्यामुळं जितका उन्हाळा जास्त तितका धरणातला पाण्याचा साठा कमी व्हायला लागतो, तळी आपली आटायला लागतात, नद्या पण आटायला लागतात, नैसर्गिकरित्या मिळणारा पाण्याचा सोर्स कमी कमी व्हायला लागतो. शहरी भागात नगरपालिका आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत तिथल्या नागरिकांना पाणी पुरवठा करते. किती पाणी पुरवठा करते, शहरामध्ये 135 लिटर प्रतिदिन प्रतिमाशी पाणी देतं, त्यामध्ये 65 लिटर पाणी म्हणजे 20 लिटर आंघोळीचं आणि 45 लिटर कपडे आणि भांडी धुण्यासाठी, म्हणजे 65 लिटर पाणी सांड पाण्यामध्ये रुपांतर होतं. हे सांड पाणी जर आपण वापरलं तर प्रतिमाशी आपल्याला त्याच्यावर थोडीफार प्रक्रिया करून 50-55 लिटर पाणी वापरता येऊ शकतं. म्हणजे रिसायकल करून आपण ते पाणी वापरतो. घरगुती कामासाठी म्हणा, बागेचं काम आहे, गाड्या धुवायच्या आहेत, पोछा करायचा आहे, म्हणजे तुमचं डायरेक्टली 55 लिटर पाणी 135 मधलं वाचू शकतं. हे असे

0: प्रयोग आपण करत गेलो तर घरगुती प्रमाणावर देखील आपण पाण्याचा साठा 100% करू शकतो. उन्हाळ्यामध्ये आपण बाहेरून जाऊन आलो की घामान थपथपलेलं असतं, तुरंत इच्छा असते की गात म्हणजे पाणी घ्यावं, तोंड वगैरे धुवावं आणि पुढच्या कामाला लागावं. हे प्रत्येक वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की होतं. शिवाय संध्याकाळच्या वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की आपलं वाटतं आंघोळ करावी आणि आपण आंघोळ करतो. शहरामध्ये काय होतं तर साधारणपणे 200 ते 220 लिटर प्रतिदिवशी पाणी वापरलं जातं. ग्रामीण भागात तेवढा खप होत नाही. तिथं 65 लिटर पर डे पर पर्सन पाणी ऑथराईज असतं, आपल्याला 135 असतं. याच कारणामुळं बऱ्याचशा गोष्टी असतात त्या तिथं लागू होत नाही. मग त्याच्यामुळं इथं आपण हे पाणी वाचवायचा प्रयत्न जर केला आणि करू शकतो. तसंच आपल्याकडे कसं आहे, मोठी भाग म्हणजे शाळा कॉलेजेस आणि औद्योगिक क्षेत्र, तिथेही बघितलेलं आहेत की हे पाणी साठवून ठेवता येतं. छतावर पडणारं पावसाचं पाणी वाया न जाऊ देता साठवून ठेवता येतं आणि मग ते आपलं वर्षभर वापरता येतं. म्हणजे पाण्याची टंचाई आपणच पुरी करू शकतो. तसंच हाच प्रयोग ग्रामीण भागात करता येतो. कुणावर अवलंबून राहायची आपल्याला अजिबात गरज नाही. आपण जर रिसायकल करून परत वापरलं तर कित्येक ठिकाणी जगभरात हे आढळून आलेलं आहे की बऱ्याचशा कंट्रीमध्ये 4 ते 5 वेळेला औद्योगिक क्षेत्रामध्ये हे पाणी परत परत रिपीट केलं जातं. म्हणजे मग नैसर्गिक साठ्यामधलं जे पाणी आता जे पुरवठा केला जातो तो तेवढ्या प्रमाणात कमी होतो आणि तो कमी झाल्यामुळं मग वाढती लोकसंख्या, वाढती लोकसंख्या म्हणलं घरं वाढतात. म्हणजे माणसाला पाणी जर वाढतं पण घराला बांधकामाला पण पाणी लागतं. बरं, पाण्याची मात्रा आहे तेवढीच आहे आपल्याकडं 750 मिलीमीटर पाऊस. ह्याचा अर्थ काय आहे, जिथं जिथं हे प्रयोग लोकांनी केले त्या ठिकाणी त्यांना हेच आढळून आलं. म्हणजे पाणी मग तुम्ही वर्षभर वापरू शकता, टँकरची गरज पडत नाही. निसर्गाचं देणं आहे आपल्याला छतावर पडणारं पावसाचं पाणी, मग ते आपण ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात असो, शाळा कॉलेजेसमध्ये असो किंवा औद्योगिक क्षेत्रात असो, कुठल्याही क्षेत्रात असो, त्या त्या ठिकाणी छत हे लागतंच. मग छतावर पडणारं ते पाणी जर आपण व्यवस्थित वापरलं आपण पाण्याच्या टंचाईवर नक्कीच मात करू शकतो.
1: श्रोते हो, निसर्गाचं चक्र बदलत आहे. त्या बदलाचा वेध घेऊन भविष्यासाठी योजना आखण्याची गरज आहे. पाऊस पडणं आपल्या हातात नाही, पण जे आहे ते वाया घालवणं, थांबवणं, साठवणं आपल्या हातात 100% आहे. नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतीतलं पाणी शेतीत राखणं गरजेचं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन नंदिनी मथुरे.
2: श्रोते हो नमस्कार. 103.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. आता प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर. शेतकरी बंधू भगिनी नमस्कार. मंडळी, आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 28 वैशाख 1948, दिनांक 18 मे 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. अन्नधान्य पिकवेल शेतकरी तरच देशात होईल समृद्धी सारी. सुविचार पुन्हा एकदा. अन्नधान्य पिकवेल शेतकरी तरच देशात होईल समृद्धी सारी. हा होता आजचा सुविचार. मंडळी, कार्यक्रमात यानंतर आत्मनिर्भर शेतकरी या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत वाटाणा पीक उत्पादन याविषयी. मुक्काम पोस्ट कुळगजाई तालुका माण जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी नवनाथ पोतेकर यांची श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आमची शेती आमचा परिसर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, शेती करताना आपण वेगवेगळे प्रकारची पिकं घेत असतो आणि आपल्या इथल्या हवामानाला अनुकूल अशी जर आपण पिकं घेतली तर आपल्याला उत्पन्न हे चांगलं मिळतं. आता माणसारख्या तालुक्यामधलं कुळगजाई हे गाव आहे की जिथं तसं म्हटलं तर पावसाचं प्रमाण कमी आहे, पण जेवढा पाऊस पडतो तो कंटिन्युअस पडतो आणि त्यामुळे तिथल्या भागाला वाटाण्याचं पीक हे खूप फायदेशीर पडते. बरेचसे कुळगजाईमधले शेतकरी जे आहेत किंवा त्या भागातले शेतकरी ते वाटाण्याचं पीक हे चांगल्या पद्धतीचं घेतात आणि खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात पण त्यांना या पिकानं चांगला हात दिलेला आहे. आजही आपल्याकडं कुळगजाई गावातले शेतकरी आलेले आहेत नवनाथ.

0: पोतेकर, त्यांचं सुद्धा वाटाण्याचं उत्पादन हे खूप चांगलं आहे आणि बाकीच्या पिकांच्या पेक्षा हे वाटाण्याचं पीक त्यांना चांगलं फायदेशीर पडलेलं आहे. अर्थात मागणी ज्यावेळेला असते त्यावेळेला याचं पुरवठा पण त्यांनी चांगल्या पद्धतीनं केलेला आहे. एकतर त्याच्यामध्ये गुणवत्ता जी आहे ती पण सातत्यानं राखलेली आहे. गेली 10-12 वर्ष ते वाटाण्याचं पीक घेत आहेत. कशा पद्धतीनं त्यांनी हे वाटाण्याचं पीक घेतलेलं आहे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार
0: सर. वाटाणा तुम्ही गेली 10-12 वर्षापासून करताय, त्याच्या आधी तुमच्या शेतीची परिस्थिती कशा पद्धतीने होती? कोणकोणती पिकं तुम्ही आधी घ्यायचा?
1: आमची पहिली शेती म्हणजे कसं, खरीपला आम्ही बाजरी, मटकी, हुलग ह्या प्रकारचेच, दुसरं काय म्हणजे आर्थिक म्हणजे पैशाची पिकं कोणतीच नव्हती.
0: हे
1: आपले उदरनिर्वाह घरचं आमचा वर्षाचा अन्नधान्य भागवावं ह्या पद्धतीची शेती असायची. पैशाचं काय म्हणजे भांडवल शेती कधी नव्हतीच, त्यातनं आर्थिक उत्पन्न होईल अशा हिशोबाची काही शेती
0: नव्हती. शेती
1: हो तेवढीच.
0: पण आता ज्या वेळेला आर्थिक दृष्टीनं आपल्याला पैसा पाहिजे याच्या दृष्टीनं विचार करता वाटाण्याचं पीक तुम्ही निवडलं का? म्हणून हे वाटाण्याचं पीकच का निवडलं?
1: आमच्याकडे तसं ट्रायल बेसिसवर म्हणून तरी चालेल की एक आमच्याकडे पाहुण्यांच्याकडे हे वाटाणा थोडा थोडा होत होता, तर ते आमच्याकडले एक दोन शेतकऱ्यांनी ते आणलं आणि आपल्या शेतात केलं तर ते अगदी चांगल्या पद्धतीने आलं. आणि मग त्याच्यानंतर त्याचं प्रमाण एवढं स्पीडमध्ये वाढलं की एक 2-3 वर्षात अगदी गावाच्या गाव आमचे 5-6 गावांचा तो परिसर आहे, तर ते 6-7 गावात एवढ्या फास्ट अगदी दुसऱ्या तिसऱ्या वर्षी पूर्ण 80-90% माणसांनी तो वाटाणा करायला सुरुवात केली.
0: ह्याचा
1: फायदा असा आम्हाला झाला की आम्हाला पहिलं जमिनीतून पैसे येणे
0: हे
1: भानगडच नव्हती. पैसे यायचं कसं हा मार्ग नव्हता आणि कोणाच्या डोक्यात पण नव्हता की बाबा थोडासा दूध व्यवसाय काहीतरी त्यातूनच काहीतरी तेवढ्याच चालायचं किंवा शेरड करडा असा भाग. आणि मग त्याच्यानंतर जो वाटाणा पीक आल्यानंतर मग आम्हाला थोडी आर्थिक प्रबलता मिळाली, तेव्हा जी साथ मिळाली, त्याच्यामुळे आम्ही मग
0: थोडं
1: बदल गेलो. मग सुरुवातीला आम्ही वाटाणा केला तर ते पहिल्यांदा थोडं थोडं केलं, सगळ्यांनी काही जास्त डेअरिंग केलं नाही,
0: कारण तो
1: प्रयोगच होता सगळ्यांनी. कोणी 1/2 एकर, कोणी 1 एकर या हिशोबाने केलं, पण त्यावेळेला चांगलं पैसे व्हायला लागलं. अगदी एकरी त्यावेळेला 70-80 हजार रुपये 1/2 एकरात व्हायला लागलं, कोणाचं 1-1.25 लाख रुपये एकरी झालं. त्यामुळे ते दुसऱ्या तिसऱ्या वर्षात एवढ्या स्पीडमध्ये वाढत गेला की अगदी 80-90% माणसाने तो वाटाणाच करायचा सुरुवात.
0: मग वाटाणा ज्या वेळेला आपण करायचं म्हणलं तर त्याच्या वाणाची निवड करणं महत्वाचं आहे की ज्याला बाजारपेठेमध्ये मागणी आहे वगैरे. मग कुठला वाण तुम्ही निवडला सुरुवातीला?
1: त्यावेळेला सुरुवातीला वाटाणा म्हणूनच करत होतो, पण त्यानंतर ज्यावेळेला आम्ही 2-3 वर्ष गेल्यानंतर आम्हाला थोडं लक्षात यायला लागले की थोडी वाहनाची निवड गरजेची आहे.
0: बरोबर.
1: ह्यात बरेच आहेत, बुंदेलखंड म्हणून येतं, पुसा प्रगती येतं, तर ह्यात थोडं थोडं प्रत्येक जातीत थोडं फरक आहे. काहींचं तोडं जास्त होतं तर काहींचं कमी तोड्यातच जास्त उत्पन्न निघतं. कोणतं वाहन असं आहेत की ते चांगल्या पावसात दम काढतात, काय काय आहेत की जास्त पाऊस पडला तर दम नाहीत काढत, मग थोडं ते आम्हाला लक्षात येते. आता आम्ही काय करतो, पुसा प्रगती हा वाहन बऱ्यापैकी अगदी 90% पुसा प्रगती वाहनच वापरतो. तो काय करतो, त्याचं तोडं स्टेप बाय स्टेप होतं, ते म्हणजे 3-4 वेळा त्याचं हार्वेस्टिंग होतं, 4 काहींचं 5 वेळा होतं पावसावर ह्याच्यावर ठरतं थोडं, पण ते 5 वेळा हार्वेस्टिंग झाल्यामुळे उत्पन्न चांगल्या पद्धतीने निघतं आणि पावसाचं जर कधी प्रमाण वाढलंच तर तो त्या काळात टिकून राहतो.
0: ह्याचा एक फायदा. बदल करत करत गेला तुम्हाला हा अनुभव आला आणि त्याच्यामुळे
1: वाहनांची निवड करत गेला वेगवेगळी करत गेला.
0: आता ज्या वेळेला आपण वाटाण्याचं पीक घ्यायचं किंवा कुठलंही पीक घ्यायचं त्यावेळेला पूर्व मशागत खूप महत्वाची आहे. आता तुमच्या इथल्या जमिनीचा प्रकार कसा आहे आणि तो वाटाण्याला कशा पद्धतीनं अनुकूल आहे आणि सुरुवातीची पूर्व मशागत जी आहे ती कशा पद्धतीने केली जाते या पिकाची?
1: आमची जमीन असतानाच थोडीशी हलक्या पद्धतीची आहे. आमच्यात पाणी साठणे हा भानगडच नाही, पाणी पाऊस पडतो आणि निचरा होऊन जातो. आमच्यात जमीन निचऱ्याची, पूर्ण निचऱ्याची. आमच्यात आज जरी पाऊस पडला आणि परवा दिवशी जरी आम्ही शेतात गेलो तरी आमच्या मशागती करता येतात. आज म्हणजे पाऊस जरी जास्त पडला तर जमिनी हलक्या असल्यामुळे निचरा होऊन जातो, पाणी साठत नाही आमच्या भागात बऱ्यापैकी. त्यामुळे त्याचा एक आम्हाला चांगला फायदा होतो, कारण मान तालुक्यात जरी आम्ही दुष्काळी भागात असलो तरी आमच्या परिसरात जास्त पाऊस पडतो. म्हणजे तालुक्याच्या सरासरी सगळ्यात जास्त पाऊस आमच्याच भागात पडतो, पण जमीन हलक्या असल्यामुळे तिथं साठत नाही पाणी. कधी आम्हाला अशी परिस्थिती येत नाही की बाबा अगदी पूरग्रस्त झाले आणि ते
0: पाऊस
1: ते मग जास्त म्हणजे अगदी 5-10 वर्षात होती कधीतरी परिस्थिती, असं नाही पण कंटिन्यू नाही होत तशी परिस्थिती. पण त्यामुळे आम्हाला पूर्व मशागत करत असताना आम्ही आता उन्हाळ्यामध्ये एप्रिलला आमची रान मोकळी पूर्ण असते, त्यामुळे आता नांगरट चालू झालेले आहे. अगदी 80-90% झालेले आहेत नांगरट आमच्या, काय थोड्याफार राहिलेले आहेत त्या पण आता होत्या त्यावेळी 4-2 दिवसात. आणि

0: पैकी काय झालंय, आम्ही मशागत करताना सुरुवातीला कशी पण करत होतो आम्ही जुन्या जे पारंपरिक पद्धतीनं, किंवा ट्रॅक्टर आणला तर कधी बी करायची सकाळ दुपार संध्याकाळ, ट्रॅक्टरवाला काय करणार बाबा त्याच्या सवडीनं थंडीच्या वेळेला सकाळ किंवा संध्याकाळच. पण नंतर थोडं आम्हाला लक्षात कशामुळे आलं, आम्ही थोडे डिजिटल शाळा आमच्या शेती शाळा करायला लागलो पाणी फाउंडेशनच्या, ह्यामध्ये खरंच आम्ही त्यांचा धन्यवाद करतो त्यांना की त्यांच्यामुळे आम्हाला लय नॉलेज भेटलं, मार्गदर्शन केलं. मग त्यांनी थोडं आम्हाला सांगितलं बाबा नांगरट कधी करावी, नांगरट बऱ्यापैकी संध्याकाळी रात्रीच तर करायचीच नाही ना, ट्रॅक्टरवाला ना रात्रीचाच करतो त्याला बरं वाटतं. आम्ही ते थोडी उन्हाची करायला लागलो, उत्तराला आडवी करायला लागलो. ह्याचा एक दोन तीन फायदा झालं की त्याच्यामुळे त्याचं जे जीवन वगैरे आहेत किंवा
1: किडे
0: वगैरे त्या आळे ते कावळं बगळं हे खाऊन टाकतात, ते काय ठेवत नाही त्यात. ह्या अशा बारीक बारीक गोष्टींच्याकडे आमचं लक्ष जात गेलं. आणि नंतर आता त्याच्या नांगरट झाल्यानंतर मग आम्ही खत टाकून घेतो,
1: बेसल डोस
0: करतो. त्यामध्ये आम्ही ऊसाची मळे आणतो, आमचे घरचं शेणखत असतं त्याचा वापर करून ते टाकून घेतो. आणि नंतर पाऊस एक पडल्यानंतर फनपाळी करायच्या अगोदर ते विस्कटून फणून मग रान तयार करून.
1: पूर्णपणे सेंद्रिय करताय तुम्ही?
0: पूर्णपणे पण 80-90% सेंद्रियच करतोय. अगदी एखाद दुसरी फवारणी आम्हाला रासायनिक घ्यावी लागती, पण ते बी कधी लागती कधी नाहीच लागत. अगदीच वातावरण थोडस डोंगराळ भाग असल्यामुळे दुपटाचं वगैरे प्रमाण जर वाढलं तर आम्हाला एखादी रासायनिक फवारणी घ्यावी लागती, किंवा बुरशीनाशक एखादं कव्हरच होईना तर ते बुरशीची एखादी फवारणी घ्यावी लागते. बाकी काही ना, अगदी गेल्या वर्षीचा विचार केला तर आम्ही मी वैयक्तिक फक्त एक फवारणी केली वाटाण्याला रासायनिकची, पूर्ण सेंद्रियाची
1: फवारणी.
0: हो, सगळं सेंद्रियच. सेंद्रियन काय होतं, आमचा खर्चच कमी येतोय ना पूर्ण, रासायनिकचा
1: खर्च खूप, उत्पादन खर्चच कमी येतो,
0: पूर्ण कमी येतोय,
1: त्यामुळे हे चांगलं गुणवत्तेचं
0: होते.
1: आता ज्या वेळेला तुम्ही पेरणी करताय किंवा लागवड करताय त्यावेळेला लागवड पद्धती बदलल्या का? म्हणजे आता कसं गादी वाफा पद्धत आलेली आहे,
0: 100%.
1: पूर्वी तुम्ही कशा पद्धतीने करताय आणि त्यात बदल केला का?
0: हेत पण मी पाणी फाउंडेशनचं धन्यवाद करतो. काय झालं, आम्ही सुरुवातीला वापा पद्धतीनं किंवा असं सरसकटच पेरत सरीत पण नव्हतं करत, सरसकटच पेरायचो डायरेक्ट, जसं आपलं बाजरे बिजरे पेरायचो त्या पद्धतीने पेरायचो सरसकट. पण कधी कधी अशी परिस्थिती झाली की जसं मागाशी मी म्हणलो की 2-4 वर्षांनी एखाद्या जर जास्त पाऊस पडलाच तर ते सरीतलं साऱ्यातलं पाणी बाहेर निघत नाही, ते साऱ्यातच राहतं. आणि वाटाणा तसं ते नाजूक पीक आहे, एवढं पण दम नाही काढत पाण्यात ते, तर ते पाणी साठलं तर पाणी साठलेला एरिया सगळा आमचा खराब व्हायला लागला. मग आम्हाला थोडस आता ह्या 3-4 वर्षात आम्ही काय केलंय, 3 वर्ष झाले आम्ही बीबी मशीनचा वापर करतो आणि त्याच्यामुळे काय थोडं बीड तयार होतात त्याचं, त्याला काही वेगळं आम्हाला करावं लागत नाही, पाणी बिणी द्यायची काही जास्त गरज नसते त्यामुळे. पण बीड झाल्यामुळे काय होतं, पीक टिकायला लागलं. पाऊस जास्त जरी पडला तरी पीक टिकतं, नाही पडला कमी पडला तरी पण पीक टिकतं, कारण त्या बेडला काय होतं, खाली ओलावा टिकून राहतो,
1: जास्त
0: पडला तर निघून जातो. त्यामुळे ह्या दोन फायद्यामुळे आम्ही आता तो एक वापर चांगल्या पद्धतीने करायला, सातत्य राहिलं आम्ही की जास्त नुकसान होण्याची रिस्क कमी झाली आमची.
1: बरोबर आहे. आता उत्पादन वाढीच्या दृष्टीने जरी आपण विचार केला तरी पिकातलं अंतर पण खूप महत्वाचं असतं, दोन ओळीतलं अंतर किंवा दोन रोपांमध्ये, ते कशा पद्धतीने ठेवतात?
0: या बीबीएफ मशीनमुळे ते अंतर पण आमचं कव्हर झालं. असं रेग्युलर पेरताना आम्ही एकरी जरी 40 ना आम्ही कमीत कमी 50-55 किलो पेरायचो. आता बीबीएफनं काय झालं, अगदी 35-40 किलो पर्यंत बियाणं आम्हाला एकरी पुरतं, त्यामुळे बियाण्यात बचत व्हायला लागली, कमी बियाणं लागलं आणि उत्पन्न वाढायला लागलं.
1: बरोबर. मग ते बीबीएफ पद्धतीनंच हे करतो. कसं अंतर असतं त्याच्यामध्ये?
0: अंतर साधारण 1 ते 6 इंच किंवा 8 इंचावरती ते एक बियाण्याची लाईन असते.
1: पण आता हे म्हटलं वाटाणा पीक म्हटलं तसं नाजूक आहे पीक, किंवा त्याचं वाढ होण्याच्या दृष्टीनं खूप चांगल्या पद्धतीने वाढ केलं पाहिजे की ज्या योगे तोडणी आपल्याला चांगली होईल, याच्यासाठी काही काठी पद्धत वगैरे काही वापरली तुम्ही?
0: हो,
1: किंवा काही मल्चिंग वगैरे?
0: हो. हे आता मी गेल्या वर्षी अगदी प्रायोगिक तत्वावर हे सगळं पहिल्यांदा ट्रायल केला,
1: ह्याचा
0: नव्हता केला आम्ही. हे जसं बीबीएफचा आमच्या 3-4 वर्षात केला तसा हा आम्ही गेल्या वर्षी एक ट्राय केला. आता ह्या वर्षीचं पण ते पुढे सांगतो. आम्ही काय केलं, गेल्या वर्षी प्रत्येकानं आमचा एक 15-30 जणांचा गट आहे, 15चा एक आणि दुसरा लेडीजचा, 15चा एक असा 30 जणांचा गट, 15-15 तर प्रत्येकाने 10-10 गुंठ क्षेत्र केलं, जास्त केलंच नाही ना. तर 10 गुंठ्यावर काय केलं, गोल्डन पद्धतीचं जे गोल्डन वान आहे, GS10 किंवा GS12 म्हणून नवीन येतात आता GS12, तर हे वान घेतला आणि त्याला बेड तयार केलं, बेड करून त्याला मल्चिंग हातरलं आणि त्याला एक वेगळं टेक्निक जे आपण तंबाट्याला तार काठी वापरतो हा प्रकार केला थोडासा, त्याला एक जाळी नेट मिळते, ती जाळी ओढली, त्याला काट्याला

0: आल्या त्या गाठीला जाळी ओढली, वरती तारा बांधले आणि त्या जे बॉक्स होते ह्याचं मल्चिंगचा त्यामध्ये ते बियाणं लावलं. ते बियाणं अगदी कमी लागलं, म्हणजे आम्ही जे एकरी 40-35-30 किलो जे लावतो हे अगदीच कमी लागतं. अगदी आम्ही 10 किलो 10 गुंठ्यासाठी आम्हाला 3.5-4 किंवा 5 किलोच बियाणं जास्तीत जास्त लागतं, त्याच्यापेक्षा जास्त लागत नाही. त्याचं अंतर फिक्स असतं, त्यामुळे अगदी 1 फुटाचं अंतर राहतं. मग त्याच्यामुळे बियाणं कमी लागलं आणि अंतर व्यवस्थित असल्यामुळं हे जाळ्या एवढ्या मोठ्या वाढल्या की आमच्या अगदी छातीपर्यंतच ते झाड वाढत गेलं, कारण त्याला सपोर्ट गेला
1: बरोबर.
0: त्या जाळ्या असल्यामुळे ते सपोर्ट करत करत करत

0: मग त्याच्यामुळे बियाणं कमी लागलं आणि आंतरव्यवस्थित असल्यामुळं हे जाळे एवढ्या मोठ्या वाढल्या की आमच्या अगदी छातीपर्यंतच ते झाड वाढत गेलं, कारण त्याला सपोर्ट गेला.
1: बरोबर.
0: ते जाळे असल्यामुळे ते सपोर्ट करत करत करत वर गेलं, आमच्या छातीला लागायला लागलं. ह्याचा फायदा अशा पद्धतीने आम्ही त्या उत्पन्न डबलीनं वाढलं. म्हणजे जरी आम्ही हे 10 गुंठ केलं, 10 गुंठ्याचं आमचं उत्पन्न आणि 1 एकराचं उत्पन्न सामानच होतं.
1: बापरे,
0: एवढं उत्पन्न. कारण गोल्डनचा थोडा फरक बी राहतो. आरकीला जर 3-4 तोड होत असलं तर गोल्डनचं 7-8 तोड होत आहे, त्यामुळे
1: मागणी पण चांगली
0: आणि उत्पन्न जास्तच येतं त्याला. तो पण एक असतोच बाजूचा भाग की अगदी काय 10 गुंठ्यातच केलं आणि तिला वाढलं असेल भाग, गोल्डनला उत्पन्न बी जास्त असतं. हा पण एक दुसरा भाग असतो. पण तरी पण उत्पन्न फक्त ह्याला एक ही होतंय की खर्च येतो पहिल्या वर्षी.
1: तेच म्हणणार होते की
0: पहिल्या वर्षी खर्च काय होतं. पहिल्या वर्षी आपल्याला तार आणावी लागते, काटे आणावी लागते, ठिबक आणावं लागते आणि मल्चिंग सेट. फक्त ह्यात वाया जाणारा आपला मल्चिंग सेटच असतो. मल्चिंग सेट दरवर्षी बदलणं गरजेचं आहे. पण जे बाकीचं भांडवल आहे ते जाग्याच राहिलं. आता गेल्या वर्षी आम्ही केलं होतं नाही तर आम्हाला 10 गुंठ्यासाठी साधारण 40,000 खर्च आला होता. पण जरी 40,000 खर्च जरी आला तर त्याचं उत्पन्न आमचं 1 एकराच्या बरोबरीत झालं होतं.
1: त्याचं कष्ट कमी चांगलं
0: हो. आणि ह्याचा मल्चिंगचा एक अजून एक चांगला फायदा काय आहे, कष्ट कमी. एकदा तार काठी जोडस्तवर त्याचं कष्ट आहे, परत काही नाही. आम्ही गेल्या वर्षी तो वाटाणा काढला, तर रब्बीचा वाटाणा त्यातच केला. आमच्या 5-6 शेतकऱ्यांनी त्यात मेथी बिथी असं पुंचक लावून ते उत्पन्न घेतलं. अजून आमच्या आता 4 शेतकऱ्यांचं असं आहे की झुकानीचं उत्पन्न त्यात चालू आहे. आता त्याच मल्चिंगवर गेल्या वर्षी जून जुलैला जे मल्चिंग आतरलं त्याच्यावर अजून उत्पन्न चालू
1: आहे. त्याचा फायदा
0: त्यात आम्ही त्यात नांगरट केली नाही, काय नाही, मशागतीचा विषयच नाही काय. तो खर्च वाचला पूर्ण अख्ख्या वर्षाचा. हा एक फायदा चांगला होतो.
1: म्हणजे जरी आपण आधुनिक पद्धतीने केलं तर त्याचा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीने होते, उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने तर होतोच होतोय. आता यावेळेला तुम्ही जे वाटाणा पिकात उत्पन्न घेतलं त्यावेळेला खतांचे डोस किंवा त्याच्या मात्रा कशा पद्धतीने दिल्या, कोणकोणत्या कालावधीनंतर, कारण हे तसं म्हटलं तर 45 दिवसाचं पीक आहे, ते कशा पद्धतीने.
0: खतांचं काय करतो आम्ही, सुरुवातीला जे खत शेणखत वगैरे मिसळतो
1: पूर्व मशागत.
0: हा, तर आम्ही दुसरं एक आम्ही जे शल्ल घेतो आम्ही शेतकरी शास्त्रज्ञांचा, तर त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही पेरणीच्या वेळेलाच खत सोडतो.
1: बर.
0: नंतर काय खत सोडायला एवढा चान्स नसतो, 45 दिवसाचं पीक असतं, त्याच्यानंतर खत सोडण्याचा विषयच राहत नाही. फवारण्याच घेतो. मग खत त्यावेळेला सोडतो. ते सोडत असताना आम्ही पहिलं कसं 1 एकरी 4 पोती 2 पोती असे टाकायचे, किती आपल्या मनाला वाटेल तेवढं.
1: त्याला काही
0: प्रमाणच नव्हतं. आता काय झालंय, आम्ही सर्वात महत्वाचं आम्ही माती परीक्षण करतो. माती परीक्षण केल्यानंतर आम्हाला कळतं की कुठला घटक किती काय, सगळं प्रमाण कळल्यामुळं आता आम्ही काय करतो, अगदी कमी 1/2 पोत किंवा 1 पोत ह्याच्या आसपासच खत टाकतो. जे गरजेचे आहे तीच खत टाकतो, एक्स्ट्रा खत टाकत बसत नाही ना. ते खत टाकल्यामुळे आमचा तो एक खर्च वाचतो आता.
1: बरोबर.
0: शेतीशाळेचा तो एक परिणाम आहे.
1: आणि फवारण्या वगैरे काही कराव्या लागतात का?
0: फवारण्यासाठी
1: किंवा
0: कीड रोगांसाठी म्हणजे आम्ही जैविकच्या फवारण्या आम्ही आता तयारीतच असतो. आता उन्हाळ्यात आम्ही आता जरी आमच्याकडे आला तरी आता आम्ही दशपरिणारक तयार करून ठेवला प्रत्येकाने, तर ते दशपरिणारकचा आम्हाला रिझल्ट चांगला आहे. अजून एक दुसरा विषय काय होतो, जैविकचाच वापर करत असताना जीवामृत तयार करतो. जीवामृत फवारणी करतो किंवा पाण्यातून सोडतो. शक्यतो आम्हाला फवारणीच करावी लागते, कारण वाटांच्या ह्या खरीपला पावसाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे आम्हाला पाण्यातनं सोडणं. ठिबक जे आहे ते जे बेड पद्धतीने गेल्या वर्षी केलं त्याला सोडलं होतं, पण जे आहे त्याला फवारणी करतो. किंवा आम्ही निमार्क आम्ही काय करतो, आता निमार्क आम्हाला बनवायला तेवढे निंबळ वगैरे उपलब्ध होत आहेत किंवा कधी होत नाहीत, मग आम्ही त्या जास्त वळलो नाही तिकडं. पण आम्हाला कृषी विभागाकडून निमार्क भेटतं.
1: बरं.
0: आम्ही त्यांना मागणी करून ठेवतो. तर कृषी विभाग आम्हाला गेले 3-4 वर्ष झालं निमार्क पुरवतो. आम्हाला जेवढं गरजेचं आहे तेवढं पुरवतं. तो एक चांगला बेस आहे, खर्च कमी होतो. अजून एक सगळ्यात महत्वाचा तुम्हाला फायदा सांगतो, आम्ही बायोमिक्स मारतो. बायोमिक्स मारत असताना बायोमिक्स असं लोकलला कुठं भेटत नाही, तर बायोमिक्स आम्हाला आणायला परभणी विद्यापीठाचं मिळतं. मग आम्ही काय करतो, एकत्र येतो सगळे, एकत्र पैसे काढतो. ते किती, 200-225 रुपये किलो असतं. एकराला एका फवारणीला 1 किलो पोडा पुरतो, काही जास्त खर्चाचा भाग नाही. आणायला 20-30-40 रुपये खर्च येतो. ती एसटीनं आम्ही इथनं पैसे पेमेंट भरतो. ऑनलाईन पेमेंट झालं की ते पॅकिंग करतात आणि एसटीनं आम्हाला पाठवून देतात.
1: बरं. तुम्ही हे गटांच्या माध्यमातून करताय, त्यामुळे तुम्हाला जास्त फायदेशीर होऊ शकतं.
0: हो हो हो. बायोमिक्स असं आहे की ते आपण जास्तच मागवावं लागतं. 50-100 किलो मागवणं गरजेचं असतं आणि एका

0: करेल ते काय
1: गरजेचं परवडणार आणि गरजेचंही नसतं. बरोबर आहे.
0: म्हणजे आम्ही एकत्र येऊन ते मागवतो आणि मी येतो पण आम्हाला त्याची काय अडचण राहत नाही.
1: आता हे 45 दिवसाचं जे पीक आहे त्याचं पहिला तोडा मक्य किती दिवसांनी येतो आणि कशा पद्धतीने तिची तोडणी केली जाते?
0: हा 45 दिवसानंतर तोडायला येतो. 45 दिवसाला पहिला तोडा होतो. नंतर एक 7 ते 8 दिवसाचं गॅप दिल्यानंतर दुसरा तोडा होतो. नंतर 7-8 दिवसांनी तिसरा तोडा. 3 तोडं बहराचं होतात. म्हणजे पहिला कमी होतो, दुसरा चांगला होतो, अगदी सगळ्यात जास्त बहराचा दुसरा होतो, तिसरा पहिल्यागतच होतो आणि चौथा पाचवा मग ते पावसावर ठरतं. अगदी कमी कमी पद्धतीने होऊन जातो.
1: कारण तुम्ही हे घेता
0: हो.
1: पण दर वगैरे कशा पद्धतीने मिळतो मग?
0: दर खरीपात काय होतं, दरच सगळ्यात आम्हाला चांगले साथ मिळते. अगदी कमीत कमी म्हणलं तरी 70-80 रुपये आम्हाला दर मिळतो. गेल्या वर्षीचं उदाहरण सांगतो. गेल्या वर्षी आम्हाला जागेवर आम्ही मार्केटला न नेता आमच्या गावातच व्यापारी पण येतात तर अगदी 145 हायएस्ट आम्ही दर घेतलेला आहे. 145 रुपये किलो आणि शेंगांचा दर आहे ते काय दाण्यांचा नाही. त्यामुळे ते एक चांगला फायदा होता आम्हाला दराचा. खरीपला दर चांगला भेटतो.
1: म्हणजे ह्याची विक्री पण चांगली होती.
0: हो अगदी चांगली होती.
1: फायदेशीरच होते. वाटाणा पीक जरी नुसतं घेतलं तरी काही हरकत नाही. आणि तुम्ही ते गटाच्या माध्यमातून घेताय. आता तुम्ही सुरू केली 10 वर्ष करताय आणि 10 वर्षापूर्वी तुम्ही जे वाटाणा घेत होता आणि आता गटाच्या माध्यमातून जे घेताय, फरक कशा पद्धतीने जाणवतो? म्हणजे काय काय फायदा होतो हे गटामुळे केल्या?
0: गटामुळे काय झालं, आम्ही एकत्र येण्यामुळे आम्हाला एकमेकाचं नॉलेज भेटायला लागलं. शेतकऱ्यात काय असतं, मी माझ्या वावरात जातो पण मला दुसऱ्याच्या वावरात जाऊन बघायला टाइम नसतो. मी माझ्या मी पद्धतीने मारतो मग ती चूक बरोबर ते मला नंतर रिझल्ट कळतं. पण आता मी एकत्र आल्यामुळे काय होतं, मी काय मारले, त्यांनी काय मारले, ह्यांनी काय मारले असं त्यांनी
1: 15-10
0: चर्चा होती. हे नाही बाबा, हे चांगलं आहे, हे स्वस्त आहे, हे महाग आहे. ह्या फवारणीच्या किंवा दशपर्णी किंवा जीवामृत करण्याच्या ह्या टॅक्टा आम्हाला गटामुळेच आल्या.
1: बरोबर.
0: परत फवारण्या कमी पैशात मिळायला लागल्या. काय झालं, बियाणं सगळं आम्ही काय करतो, एकत्र येतो खरेदी करायला, एकत्रच जातो. आम्ही एका वेळेला त्याचं स्टॉक उचलतो तो आम्हाला दरवर्षीच आमचा हा फरक राहतो की आमचा खर्च कमी होतो. आम्हाला जरी एका बॅगमध्ये 200-300-400 रुपयाचा 100% गॅप राहतो. औषध घेताना पण तोच प्रकार राहतो. आता जैविक हे मारल्यामुळे थोडं प्रमाण ते कमी राहतं घ्यायचं, पण तरी जरी एखादी दुसरी फवारणी लागते ती पण आम्ही एकत्र येऊनच करत घेतो. आणि ह्याचा पण आम्ही बऱ्यापैकी वापर करतो. सापळ्यांचा, चिकट सापळ्या आहेत, कामगंध सापळ्या आहेत. कामगंध तर आम्हाला कृषी विभागाकडून मिळतं, त्याचं चांगली साथ मिळते. चिकट सापळ्या आहेत, चिकट सापळ्या आम्ही आणतो विकत, मग त्याची पण चांगली साथ भेटते. त्यामुळे त्या फवारणी कमी होत्या. हे जे नॉलेज आहे ते आम्ही एकत्र येण्यामुळे मिळत गेलं. अगदी माझं जरी वैयक्तिक मला मी पहिले 5-10 वर्षापूर्वी पण चिकट सापळे दिसायचं कोणाकोणाच्या वावरात, पण मला कळायचं नाही का लावते ते नक्की.
1: बरं,
0: हे काय प्रकार आहे, का म्हणून लावत नुसते ती, मला वाटलं काहीतरी लावत असलेलं ते पकर बिकर येऊ नये किंवा काय असा प्रकार काहीतरी असेल. पण ते हे गटात येण्यानं किंवा पाणी फाउंडेशनच्या साथीनं ह्या शेतीशाळा केल्यानं आमचं नॉलेज वाढत गेलं आणि त्यामुळे ही मग एक नॉलेज
1: उत्पादन पण
0: वाढत गेलं.
1: आता गटशेतीमुळे विक्रीवर कशा पद्धतीनं परिणाम झाला?
0: हो चांगला, 100% चांगला परिणाम झाला. काय झालं, आम्ही एकत्र येतो आणि एकत्रच त्याचा निलाव करण्याचा प्रयत्न करतो.
1: ते महत्वाचं,
0: एकटं एकटं विकतच नाही. जे एकाला जो दर मिळालाय तो सगळ्यांना देणं कंपल्सरी करतो. तर त्याचा फायदा काय होतो की आम्ही एकत्र आल्यामुळे ते जास्तीत जास्त आम्हाला भांडा येतं पुढच्या व्यापाऱ्याबरोबर की बाबा नाही आम्हाला ह्याच दराने द्यायचं आहे.
1: कारण उत्पन्न चांगलं आहे ना, गुणवत्ता पण आहे.
0: आणि दुसरा त्या व्यापाऱ्याला एक फायदा असतो, त्याला 10 जागेवर फिरायची गरज लागत नाही.
1: बरोबर.
0: त्याला एका जागेवर एका गाडीचा माल मिळणार असतो. मग त्याला पण वाटतं की मला 2 पैसे ह्यांना वाढत दिलं तरी परवडते बाबा.
1: बरोबर.
0: हा एक फायदा झाला. आणि एकत्र येण्याने काय होतं, आमचं कुठनं अडचणीत आणणं किंवा काय आणणं ह्या एकमेकाला मदत ही पण चांगल्या पद्धतीने होत. वाहतुकीच्या दृष्टीने ह्या पण गोष्टी चांगल्या एकत्र येण्याने होत्या.
1: म्हणजे एकत्र येण्यामुळे कुठलाही पीक, म्हणजे वाटाणाच असं नाही, कुठलाही पीक जरी केलं तरी या सगळ्या बाबींचा विचार केला जातो किंवा एकत्ररित्या ह्या सगळ्या अडचणी म्हणता किंवा काही प्रश्न असतील तर ते सोडवले जाऊ शकतात. त्याच्यासाठी गटशेती खूप महत्वाची आहे.
0: आणि काय होतं, शेतकरी एकटा कोणती गोष्ट विकायला गेला तर त्याचं तेवढं डेअरिंग होत नाही, तेवढं बोलणं होत नाही. पण ज्यावेळी एकत्र जातं तेव्हा ॲटोमॅटिक. आता मी तुम्हाला काय मगाशी म्हणलं की आम्ही 145 रुपये दर घेतला, तो कसा घेतला, भांडूनच घेतला ना आम्हाला ह्या दराच्या. आम्ही 150 देणारच नाही, तुला घ्यायचा असला आमच्याकडे एवढा वाटा नाही, तू घ्यायचा असला घे नाही तर नको घेऊ. म्हणजे शेवट 145 आम्हाला दर भेटला, हे भांडण्यामुळे भेटला, वाद घातल्यामुळे भेटला. एकटा शेतकरी, एकटा शेतकरी नाही भांडू शकत व्यापाऱ्यावर. पुढे 10 जण असले तर त्याला पण बोलणार सपडगाव होतो. हे आपण फरक राहतो विक्रीसाठी.
1: आता उत्पन्नाच्या दृष्टीने विचार केला तर इतर पिकांच्या पेक्षा वाटाणा पीक किती महत्वाचं आहे.

0: किती फायदेशीर आहे. आता तुमची जमीन चांगली आहे तो ते तर महत्वाचं आहे, पण इतर शेतकऱ्यांनी सुद्धा वाटाणा पीक केलं तर कशा पद्धतीने फायदेशीर ठरू शकेल?
1: हो, वाटाणा पीक अतिशय फायद्याचं ह्याच्यासाठी आहे की ह्याला कमीत कमी कालावधी लागतो आणि कष्ट कमी आहेत. मजूर आयटम पूर्ण कमी, अगदी एकदा पेरला तर त्याला आम्ही भांगलन आम्हाला करण्याला वेळ भेटतो पण आणि कधी नाही पण, कारण 45 दिवसात कधी भांगलन करणार आणि कधी काय, तर ते कोळपणी वगैरे हात कोळप वगैरे किंवा तेवढंच करतो. तर ते खर्च कमी असल्यामुळे उत्पन्नाचं चांगलं साधन आहे. ज्या वेळेला आपण एखादा कांदा करायचा, जर 1 लाख रुपयाचा कांदा उत्पन्न करायला गेलं तर आपल्याला खर्च भरपूर आहे आणि त्याला क्षेत्र पण जास्त लागतं. तसं जर वाटाण्याचा विचार केला तर 1 लाखाचा वाटाणा करायला एका एकरात सहज 1 लाख रुपये होतात, अगदी कमीत कमी खर्चात. तुम्हाला 15-20 हजार रुपये घातलं तर ते 1 लाख होऊ शकतात सगळं. तसं कांदा नाही होऊ शकत, 50 हजार रुपये जावं घालचाल तेव्हा 1 लाख रुपये होतील अशी परिस्थिती कांद्याची. आणि आता जे 5-10 वर्षातला सरासरी दर काढला तर वाटाण्याचा दर टिकून राहतो, दर कमी होत नाही बऱ्यापैकी. अगदी खरीपचा वाटाणा 100-80% पुढे दर हा राहतोच, मग तो 100-125 पर्यंत अगदी शेतकऱ्याच्या हातात भेटतो. अगदी गिरायकाला मला वाटतं 150-200 रुपयांनी पण घ्यावा लागतो अशी परिस्थिती राहते. हा एक चांगला फायदा आहे, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी वाटाण्याकडे वळायला काही हरकत नाही. फक्त वळत असताना थोडा आपल्या पर्जन्यमानाची विचार प्रमाणाचा विचार करणं गरजेचं आहे. जास्त पाऊस काळ त्याला चालत नाही ना, आणि अगदीच काळी जमीन असलं तर काय होतं, तर निचरा होत नाही काळी जमिनीतून, तर त्याची मुळकूज होणं थोडी शक्यता असते. त्यामुळे थोडा अडचण तो एक अडचणीचा भाग थोडा राहतो.
0: फक्त जमिनीची निवड,
1: हलकी जमीन असावी आणि पावसाचं प्रमाण लिमिटेड असावं,
0: म्हणजे अशा याच्यामध्ये वाटाणा हा चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. आता हे वाटाण्याचं पीक तुम्ही घेताय, इतकी वर्ष झाली घेताय, त्याचं साधारण उत्पन्न कशा पद्धतीने मिळतं, किंवा आपण जर नफा तोट्याचं बघितलं तर भांडवली खर्च किती आणि फायदेशीर कशा पद्धतीने होतं?
1: तसा विचार केला नाही, जर एकरी हिशोब काढला तर आपल्याला साधारण एका एकरात एक बॅग लागते 40 किलोची.
0: बर,
1: तर ते 40 किलोची बॅग आपल्याला साधारण 6000च्या आसपास असते, काही 6200-6800 किंवा 6000 सरासरी 6000 भेटते. आणि फवारण्या काय 2-3 हजार मध्ये ते 10 हजार रुपये धरा, 10 हजार नाही होत. आता जर रासायनिक पूर्ण केलं तर 10-12 हजार रुपये खर्च येतो, जैविक केलं तर 2-5 हजार रुपये एक्स्ट्रा फवारणीचा खर्च आहे फक्त. आणि भांगलन होती न होती तो पण नाही होत, फक्त तोडण्याचा एक थोडाफार खर्च येतो
0: मजुरांचा,
1: कारण काय होतं बऱ्याच सगळ्यांच्याच तोडण्या येतात त्यावेळेला. तर एकमेकाला सहकार्य केलं तर होतं, पण जर ते सहकार्याची वाट बघत बसलो तर वाटाणा पुढे जाणे शक्य असते, तर ते हार्वेस्टिंग थोडं पुढे गेलं तर मग तो परिणाम होतो.
0: त्यामुळे
1: वेळेत होणं लय गरजेचं राहतं, त्यासाठी तो एक खर्च थोडासा वाढतो. हा जर खर्च केला तर साधारण आपल्याला एकरी 1 लाख ते 1 लाख 40 हजारापर्यंतचं उत्पन्न 100% भेटतं, अगदी चांगल्या पद्धतीचं उत्पन्न. ह्या आरकेलचं भेटतं, जर तोच आपण गोल्डनमध्ये केला. आता गेल्या वर्षी आम्ही गोल्डनमध्ये जे 10-10 गुंठे केलं होतं क्षेत्र, तर त्या 10 गुंठ्याला आम्हाला खर्च आला होता 3.5 ते 4 किलो बियाणं लागलं. हे बियाणं कमीत कमी 300 रुपये किलोने असते, तर ते बियाणाचा खर्च आणि तार काठीचा खर्च 40 हजार रुपये. आता तो ह्या वर्षी आम्हाला येणार नाही खर्च, हा एक आमचा फायदा आता होणार आहे. आम्हाला गेल्या वर्षी आता ह्या वर्षी आम्हाला बियाणं आणि काय एका दुसरी फवारणी आमची रासायनिक झाली तर ते पण अगदी वातावरणावर ठरतं, तर ती पण आम्हाला लागत नाही ना. तर त्याचं उत्पन्न साधारण 1-2 टन उत्पन्न निघतं.
0: बर,
1: तर ते 2-2.5 टन जरी उत्पन्न निघलं आणि ते आम्हाला 60 रुपये ते 100 रुपये पर्यंतचा दर भेटला, तर ते पण आम्हाला गेल्या वर्षी आमचं प्रत्येक शेतकरी 10-10 गुंठ्यात 1 लाखाच्या आसपास होता. 1 लाख 1 हजार
0: आणि शिवाय कमी कालावधी,
1: अगदी कमी कालावधी 60 दिवस. गोल्डन केला तर 60 दिवस, आरकेल केला तर 45 दिवस. आरकेल 45 म्हणजे 60 दिवसात आमचं वावर मोकळं असतं परत दुसऱ्या पिकासाठी. हो, हा एक फायदा होतो. ही एक जमेची बाजू आहे आपल्या शेतकऱ्याला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायची आणि कमीत कमी कालावधीत.
0: खरंच, आता गटशेतीच्या माध्यमातून हे एक वाटाणा पीक करताय, अजून काय गटशेतीच्या माध्यमातून तुम्ही वेगळे प्रयोग किंवा वेगळे काही प्रोजेक्ट करताय का?
1: प्रोजेक्ट आम्ही अजून तसं जास्त काही केलं नाही, पण अजून आम्ही तसं अभ्यास दौरे भरपूर केले ते गटशेती आणि केव्हीकेचे जे हे आहेत आमच्या शेतीशाळा, ते जाऊन आम्ही तिथं शेतीशाळा केल्या किंवा त्यांचं अभ्यास दौरे भरपूर केले होते. आम्ही गेल्या वर्षी अगदी बेंगलोरला पण जाऊन आलो, तिथं आम्ही प्रोसेसिंग जे शेतीविषयक प्रोसेसिंग सिस्टीम असते त्याविषयी थोडं
0: वाटाण्याच्या मध्ये सुद्धा प्रोसेसिंग आहे हिरवा वाटाणा.
1: हा, तर त्या गोष्टीचा पण आम्ही अभ्यास केला, अजून त्याच्यावर पुढे काय करायचं असा वेगळा विचार केला नाही. आता शेती आणि कांदा, आता गेल्या वर्षी आम्ही एक ट्राय केला होता एकत्र येऊन कांदा खरेदी करायचा एक प्रयत्न केला, तो एक केला होता. ह्या वर्षी काही तो केला नाही ना, पण तो पण प्रयत्न आम्ही केला होता.
0: म्हणजे गटाच्या माध्यमात

0: ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट करते त्यावेळेला नक्कीच ती
1: यशस्वी
0: होऊ शकते हे वाटाण्याच्या मुळात तर सिद्ध झालेलंच आहे.
1: आता ह्या वर्षीचा आम्ही प्रयत्न म्हणून सांगतो की आम्ही एकत्र येऊन काय केलं, गेल्या वर्षी आम्हाला ज्या काट्या लागणार होत्या त्या सगळ्या विकत आणल्या होत्या, त्या काट्या आम्हाला काट्यासाठी आम्हाला कमीत कमी 8-10 हजाराचा खर्च आला.
0: बरं,
1: ह्या वर्षी आम्ही ते आता काय केलंय, सगळ्यांनी एकत्र आलो, आमच्या आसपासच्या एरियात जे बांबूची ती बेट आहे ती कळकाची बेट आहे ती अगदी कमीत कमी पैशाने भेटली, काय काहींची तर आमची स्वतःची घरची पण आहेत, पण ते आम्ही ती तोडलेत आणि त्याच्या काट्या तयार करून ठेवल्यात. आता आमच्या सगळ्यांच्या बरपैकी काट्या आता गेल्या वर्षी 10 क्विंटल केलं होतं, आता आम्ही 1/2 पाऊण एकर प्रत्येकी करणार आहे आणि प्रत्येकाच्या काट्या तयार आहेत. आता अर्ध्या एकर
0: म्हणजे हे सगळं ज्या वेळेला तुम्ही माहिती मिळवता त्याचा अभ्यास करता त्यावेळेला आपल्याला शेती ही व्यावसायिक दृष्ट्या नक्कीच आपण फायदेशीर करू शकतो. म्हणजे हा खरं तर आदर्श घेण्यासारखा आहे की ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करून शेती कराल त्यावेळेला तुमचं शेतीचं उत्पन्न तर वाढणारच आहे, शिवाय गुणवत्ता पण वाढणारच आहे. शेतकरी बंधूंना तुमच्या लक्षात आलं असेल की कोणतंही पीक घ्यायचं म्हटलं तर त्याच्यामागचा अभ्यास महत्वाचा आहे, नियोजन महत्वाचं आहे, त्याचबरोबर यशस्वी व्यवस्थापन देखील गरजेचं आहे. त्याचबरोबर गटशेती किंवा सामूहिक पद्धतीनं जर शेती आपण केली तर नक्कीच आपल्याला फायदेशीर होऊ शकतं आणि आपल्याला आपलं उत्पन्न हे वाढू शकतं. तर पोतेकर सर, आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना तुमच्या वाटाण्या पीक उत्पादन कशा पद्धतीनं तुम्ही घेताय, काय काय त्यामध्ये बदल केले, कशा पद्धतीनं हे वाटाणा पीक फायदेशीर तुम्हाला ठरलं याबद्दलची माहिती दिली, त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्या तर्फे खूप खूप आभार, धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: मंडळी, कार्यक्रमात आताच आपण ऐकली मुक्काम पोस्ट कुळकजाई तालुका माण जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी नवनाथ पोतेकर यांची वाटाणा पीक उत्पादन याविषयी श्रेया गोलेडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
0: बरायदर मंडळी, याबरोबरच आजचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.